103 मेगाहर्ट्झ FM ध्वनिलहरींवर आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. आज रविवार, भारतीय सौर, 24 ज्येष्ठ, शके 1948, अर्थात 14 जून 2026. सकाळची 5:57 होत आहेत. आमचं आजचं प्रसारण मंगलवाद्यानं सुरू करीत आहोत.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात मधुसूदन कालेलकर यांची भक्तिरचना, संगीत गजानन आणि द्वारकानाथ यांचं आहे.

श्रीकांत पारगावकर यांच्या स्वरातला संत रामदास महाराजांचा अभंग, संगीत नियोजक सुधीर मोघे. कार्यक्रमात आता आशा भोसले यांच्या स्वरातली पी सावळाराम यांची भक्तिरचना, संगीत वसंत प्रभू यांचं आहे.

सुरेश वाडकर यांच्या स्वरात धावता संत नामदेव महाराजांचा अभंग, संगीत चंद्रशेखर गाडगीळ यांचं होत. कार्यक्रमात आता ऐकूया गोविंद पोकळी यांच्या स्वरात संत रामदास महाराजांचा अभंग.

समूह स्वरातील देशभक्ती वरगीत हे आपण ऐकलत. याबरोबरच भक्ती संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: आपण ऐकत होतात भक्ती संगीताचा कार्यक्रम मंगल प्रभात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. 6:30 झाली आहेत आता प्रसारित करीत आहोत डॉक्टर अंजली पांडे यांचं समर्पण या विषयाचं चिंतन.
1: आपल्या अतिशय आवडीची कुठलीही गोष्ट मनापासून आणि निस्वार्थ बुद्धीनं दुसऱ्याला अर्पण करणं म्हणजे समर्पण होय. समर्पण हे मानवी मूल्य होय. समर्पणामध्ये व्यक्तीचं, समाजाचं, राष्ट्राचं तसंच मानवतेचं उन्नयन करण्याचं सामर्थ्य असतं. आपल्या विविध सामाजिक आणि स्वातंत्र्य चळवळींकडे दृष्टिक्षेप टाकल्यास या समर्पण वृत्तीची सहज साक्ष पटेल. आपल्या देशात समर्पित व्यक्तिमत्वांची कधीच कमतरता नव्हती आणि आजही नाही. या विभूतींच्या समाजाप्रती आणि राष्ट्राप्रती असणाऱ्या समर्पण वृत्तीमुळेच देशात सामाजिक समतेचं आणि राष्ट्रीय एकात्मतेचं बीज रुजलं. आपल्या सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीकडे एक नजर टाकल्यास असं सहजपणे जाणवेल की समर्पण हा आपल्या सामाजिक चळवळींचा आधार होता. समाजोद्धाराचा वसा घेतलेल्या समाज सुधारकांनी आपले तन, मन आणि धन या चळवळींसाठी समर्पित केलं होतं. आपले विचार आणि आचार यांचा सुंदर समन्वय त्यांनी साधलेला होता. आपल्या कृतिशील आचरणात त्यांनी समाजापुढे एक आदर्श निर्माण केला होता. उक्ती आणि कृती यांचा समन्वय त्यांनी आपल्या जगण्यात साधला होता. समाज जीवनात जेव्हा जेव्हा पेच प्रसंग निर्माण झाले तेव्हा तेव्हा त्यात समर्पित वृत्तीनं सहभागी होऊन लोकहित आणि राष्ट्रहित जोपासणारी भूमिका या समाज सुधारकांनी बजावली. अन्याय, जुलूम आणि रूढी परंपरांच्या बेड्या तोडून समता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. यासाठी त्यांना बरीच मोठी किंमत मोजावी लागली असली तरी त्याची पर्वा न करता या समाज धुरीणांनी आपलं कार्य अव्याहतपणे सुरूच ठेवलं. आपले संपूर्ण जीवन विश्वकल्याणासाठी समर्पित करणारी अनमोल रत्न या भारतभूमीत नेहमी जन्माला आले. यात तथागत गौतम बुद्ध यांचं नाव अग्रक्रमानं आणि गौरवानं घेतलं जातं. सत्य, अहिंसा आणि मानवतेचा मूलमंत्र देणाऱ्या तथागत गौतम बुद्ध यांनी जगाला अज्ञानाच्या अंधकारातून बाहेर काढण्यासाठी, शांतीचा आणि मानव कल्याणाचा प्रकाश पसरवण्यासाठी आपलं सर्वस्व समर्पित केलं. सर्व सुखाचा परित्याग करून जगाला सुखाचा मूलमंत्र दिला. या तथागत गौतम बुद्ध यांच्या

0: कार्याचा वसा पुढं महात्मा ज्योतिबा फुले यांनी घेतला. महात्मा फुले यांच्या काळात माणसाला माणूस म्हणून जगणं असह्य होतं. सर्वसामान्यांचा अनन्वित छळ होत होता. अशा वेळी माणसाला माणूसपणाची, स्वाभिमानाची आणि निर्भीड जगण्याची जाणीव त्यांनी करून दिली. हातात झाडू घेऊन ग्रामसफाई करणारे, गावाच्या तसंच मनाच्याही स्वच्छतेला महत्त्व देणारे आणि समाजाच्या भल्यासाठी अहोरात्र झटणारे गाडगेबाबा समर्पित कर्मयोगी होते. संसारात असूनही ते मनानं विरक्त होते. गोरगरिबांसाठी मोठमोठ्या धर्मशाळा आणि निवासस्थानं त्यांनी बांधली, पण स्वतः मात्र झाडाखालीच राहिले. स्वतःसाठी काहीही शिल्लक न ठेवता आपल्या सर्वस्वाचं दान त्यांनी गोरगरिबांना केलं. आपल्या लोकविलक्षण कर्तृत्वानं आणि बुद्धिमत्तेनं भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात आपला प्रभाव पाडणाऱ्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं आयुष्य हे समर्पित मूल्यांचं अधिष्ठान होतं. दुर्लक्षित आणि उपेक्षित समाजाच्या कल्याणासाठी ते आयुष्यभर झिजले. भारताच्या इतिहासात अशा समर्पित वृत्तीनं जगलेल्या अनेक विभूती सापडतील.
1: आपण ऐकत होतात समर्पण याविषयी डॉक्टर अंजली पांडे यांचं चिंतन. चिंतनाचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
2: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयीन बियाणे, उन्नती, समृद्धी, भरघोस उत्पादनाची खापरी, मर्यादित साठा, आजच घ्या.
1: सहा वाजून 35 मिनिटं झाली आहेत. आता जाणून घेऊया आमच्या आज प्रसारित तसंच संक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर 6:40 शेतकरी बांधवांसाठी दैनंदिन सूचनापत्र कृषीवाणी, 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून संक्षेपित होतील. 6:55 सुप्रभात सदर, 7:25 विराजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी मुंबई केंद्राहून संक्षेपित होईल. 7:40 करिअरच्या नव्या दिशा करिअर मार्गदर्शन याविषयीचा कार्यक्रम प्रसारित करू. 7:50 सुगम संगीताचा कार्यक्रम, 8:00 समाचार प्रभात दिल्ली केंद्राहून, 8:15 चित्रपट संगीत आपल्याला ऐकतील, 8:30 राष्ट्रीय मराठी बातम्या, 8:40 बालकलाकार डिंपल भडगरे यांची हेमबहादे यांनी घेतलेली मुलाखत बालसभा कार्यक्रमात आपल्याला ऐकतील, 9:00 विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम संक्षेपित होतील, 10:00 ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम जितेंद्र घोडके सराफ प्रसारित करू, 10:10 चित्रपट संगीत मराठी आपल्याला ऐकतील, 10:30 सहवासाची सोनं पावले यामध्ये वासुदेवराव सादमवार आणि विजया सादमवार यांची मंजुषा भास्करवार यांनी घेतलेली मुलाखत आपल्याला ऐकतील. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत उमेश दुपारे. 11:00 मिश्र संगीत, 11:30 चित्रपट संगीत, 12:00 वनिता मंड, 1:00 विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्राहून संक्षेपित होतील, 5:30 युवणी कार्यक्रम मुंबई केंद्राहून संक्षेपित होईल, 6:00 विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम, 6:05 प्रादेशिक बातम्या, 6:15 विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम संक्षेपित होतील, 6:30 आयसीसी महिला T20 क्रिकेट विश्वचषक 2026 अंतर्गत ॲजबॅस्टन बर्मिंगहॅम येथे भारत आणि पाकिस्तान संघादरम्यान खेळल्या जाणाऱ्या सामन्याचं दिल्ली केंद्राहून थेट प्रसारण आपल्याला ऐकतील. 7:10 केंद्र सरकारच्या 12 वर्ष पूर्तीनिमित्ताने वृत्तसेवा विभागातर्फे विशेष कार्यक्रम सशक्त भारत आपल्याला ऐकता येईल. 7:45 भारत आणि पाकिस्तान संघादरम्यान खेळल्या जाणाऱ्या सामन्याचं दिल्ली केंद्राहून थेट प्रसारण सामना संपेपर्यंत आपल्याला ऐकतील. 11:00 हिंदी बातम्या आणि 11:05 इंग्रजी बातम्या दिल्ली केंद्राहून संक्षेपित होतील. तरी होती रूपरेषा आमच्या आज प्रसारित तसंच संक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची.
2: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती, समृद्धी, भरघोस उत्पादनाची खापरी, मर्यादित साठा, आजच घ्या.

0: आता जाणून घेऊया आजचे काही दिनविशेष. आज 14 जून आहे. सुप्रसिद्ध नाटककार गोविंद बल्लाळ देवळ यांचा आज स्मृतिदिन. 14 जून 1916 रोजी त्यांचं निधन झालं. संगीत शारदा ही त्यांची सुप्रसिद्ध संगीत नाटकं. 14 जून 1868 रोजी थोर शास्त्रज्ञ कार्ल लँड स्टायनर यांचा जन्म झाला. त्यांनी रक्तदानाविषयी संशोधन केलं. रक्तातले 4 गट असतात ते त्यांनी सांगितलं. 1930 साली त्यांना नोबेल पारितोषिक मिळालं. दूरचित्रवाणी संचाचे जनक स्कॉटिश जॉन लॉगी बेअर्ड यांचा आज स्मृतिदिन. 4 जून हा दिवस जागतिक स्वैच्छिक रक्तदान दिन म्हणून पाळण्यात येतो. स्वयंस्फूर्तीनं रक्तदात्यांनी रक्तदानासाठी प्रवृत्त होऊन रक्तदान करावं अशी या दिनामागची संकल्पना आहे. तर श्रोतेहो, हे होते आजचे काही दिनविशेष.
1: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खबरी, मर्यादित साठा, आजच घ्या.
2: विदर्भातले लोकप्रिय ओबीसी नेते आदरणीय डॉक्टर अशोक भाऊ जीवतोडे यांना त्यांच्या 65व्या वाढदिवसाच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त अनंत अनंत शुभेच्छा. शुभेच्छुक आहेत सुनील दहेगावकर, चंद्रपूर.
1: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खबरी, मर्यादित साठा, आजच घ्या.

0: विदर्भातले लोकप्रिय ओबीसी नेते आदरणीय डॉक्टर अशोक भाऊ जीवतोडे यांना त्यांच्या 65व्या वाढदिवसाच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त अनंत अनंत शुभेच्छा. शुभेच्छुक आहेत सुनील दहेगावकर, चंद्रपूर.
1: आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. 6:40 झालेली आहेत. आता प्रसारित करीत आहोत शेतकरी बांधवांसाठी दैनंदिन सूचनापत्र कृषीवाणी.
2: नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आजच्या कृषीवाणी या कार्यक्रमामध्ये आपलं खूप खूप स्वागत. शेतकरी बंधू आणि भगिनींनो, खरीप हंगामातील पेरणीचा कालावधी साधारणपणे 15 जून ते 15 जुलै पर्यंतचा असतो. यंदा भारतीय हवामान विभागाच्या एप्रिल 2026 दीर्घकालीन अंदाजानुसार यावर्षी पावसाचं प्रमाण सामान्यपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. जून जुलैमध्ये पाऊस सरासरी इतका असण्याची शक्यता आहे. ऑगस्ट सप्टेंबरमध्ये सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमानाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. त्यामुळे हवामान खात्याचा अंदाज लक्षात घेऊन शेतकरी बंधू भगिनींनी जून जुलै महिन्यामध्ये पडलेल्या पावसाचे संधारण योग्य पद्धतीने करावे. खरीप पिकांची पेरणी करताना जमिनीमध्ये पुरेसा ओलावा असणं खूप आवश्यक आहे. पावसाचं आगमन उशिरा झाल्यास कमी कालावधीत येणारी पिकं आपण निवडावीत आणि दुबार पेरणीचं संकट टाळण्यासाठी कोरडवाहू शेतीचं नियोजन करावं. समपातळीमध्ये मशागत आणि पेरणी करून घ्यावी. जमिनीची बांध बंदिस्ती आणि आंतरबांध व्यवस्थापन केलं पाहिजे. जमिनीच्या खोलीनुसार पीक नियोजन आणि आंतरपीक पद्धतीचा शेतकरी बंधू आणि भगिनींनो आपण अवलंब करावा. मूलस्थानी मृद आणि जल संधारणाचे उपाय करावेत. वर्षणामध्ये तग धरणारी पिकं आणि तशा वाणांची निवड करावी. पीक अवशेषाद्वारे आच्छादनांचा वापर करावा. शेतकरी बंधू आणि भगिनींनो, पिकाच्या सुरुवातीच्या वाढीच्या अवस्थेमध्ये सलग 2 आठवड्यांचा जर पावसाचा खंड पडला तर सोयाबीन, बाजरी, मूग, उडीद आणि हुलगा तसंच मटकी या पिकासंदर्भात संरक्षक पाणी द्यावं. 2% पोटॅशियम नायट्रेटची फवारणी करावी. खुरपणी आणि कोळपणी सुद्धा करून घ्यावी. मका पिकाची उगवण क्षमता कमी झाल्याचं दिसल्यास दुबार पेरणी करावी आणि संरक्षित पाणी द्यावं. खुरपणी आणि कोळपणी करून घ्यावी. तूर पिकासाठी संरक्षित पाणी द्यावं. 2% युरिया, DAP 19:19:19 आणि पोटॅशियम नायट्रेटची फवारणी करावी. पक्व झालेली

0: खालच्या भागातली पानं काढून टाकावीत. खुरपणी आणि कोळपणी करावी. दोन ओळींमध्ये जलसंधारणासाठी सरी काढावी. पावसाचा खंड पडला तर कापूस पिकासंदर्भात नियोजन सल्ला अशा पद्धतीनं आहे. पोटॅशियम नायट्रेट 10 ग्रॅम प्रति लिटर पाण्यातून फवारणी करावी. खतांची दुसरी मात्रा जमिनीमध्ये पुरेसा ओलावा पडल्याशिवाय देऊ नये, म्हणजे 200 ते 300 मिलीमीटर पाऊस पडल्याशिवाय खतांची दुसरी मात्रा देऊ नये. पावसाचा खंड पडल्यास संरक्षित पाणी द्यावं. जर पाणी नसेल तर हलकी कोळपणी करावी. 6 ते 8% केओलिनची फवारणी करावी. खुरपणी आणि कोळपणी करून घ्यावी. सलग 2 आठवड्यांचा पावसाचा खंड जर पडला तर सूर्यफूल पिकाला संरक्षित पाणी द्यावं, म्हणजे तुषार सिंचनाद्वारे पाणी द्यावं, आणि हलका पाऊस पडल्यानंतर 2% युरियाची फवारणी करून घ्यावी. पक्व झालेली खालची पानं काढून टाकावीत. खुरपणी आणि कोळपणी करून घ्यावी. शेतकरी बंधू आणि भगिनींनो, जमिनीच्या खोलीनुसार पीक नियोजन तसंच आंतरपीक पद्धतीचा आपण अवलंब करावा. मूलस्थानी मृद आणि जलसंधारणाचे उपाय करावेत. पीक फुलऱ्यात किंवा दाणे भरण्याच्या अवस्थेत असताना दीर्घकाळ जर पावसाचा खंड पडला तर तूर पिकाला संरक्षित पाणी द्यावं. 2% युरियाची फवारणी करावी. 6 ते 8% केओलिनची फवारणी करावी आणि कोळपणी करून घ्यावी. मूग आणि उडीद पिकासंदर्भात 6 ते 8% केओलिनची फवारणी करावी आणि 1 ते 2% पोटॅशियम नायट्रेटची फवारणी करून घ्यावी. पीक फुलोऱ्यात असताना किंवा दाणे फळण्याच्या अवस्थेत असताना दीर्घकाळ पावसाचा जर खंड पडला तर सूर्यफूल पिकासाठी संरक्षित पाणी द्यावं. 2% युरियाची फवारणी करून घ्यावी. 6 ते 8% केओलिनची फवारणी करावी. 1 ते 2% पोटॅशियम नायट्रेटची फवारणी करावी. पक्व झालेली खालची पानं काढून टाकावीत. बटन अवस्थेत 2% बोरॉनची फवारणी करावी आणि 10 ते 15% रोपं कमी करून घ्यावीत. शेतकरी बंधू आणि भगिनींनो, शेततळ्या
1: अंतर्गत आपण अंडाशयातील गाठी याविषयी स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर अप्पाराव शेळके यांनी दिलेली माहिती ऐकणार आहोत.
2: श्रोते हो, नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण अंडाशयातील गाठी किंवा पिशवी याबद्दल आपण विचार करू. अनेक महिलांना भेडसावणारी ही एक स्त्रीरोग समस्या आहे. सहसा निरुपद्रवी आणि वेदनारहित असलेल्या द्रवाने भरलेल्या या गाठी, ज्यांना आपण अंडाशयातील पिशवी पण म्हणू शकतो, या अंडाशयातील पृष्ठभागावर किंवा अंडाशयाच्या आतमध्ये आढळून येतात. या अंडाशयातील गाठींचे सहसा आपण 2 भाग करतो, म्हणजे साध्या गाठी किंवा साध्या सिस्ट आणि कॅन्सर नसलेले ट्युमरच्या गाठी. अंडाशयाचे सिस्टचे जे प्रकार आहेत त्याच्यामध्ये सामान्य प्रकारामधले जे सिस्ट आहेत त्याच्यामध्ये फंक्शनल सिस्ट ज्याला म्हणतो आपण, तर ही जी फंक्शनल सिस्ट आहे किंवा साधी सिस्ट आहे, तर ही सामान्य प्रकारची सिस्ट आहे जी सहसा ओव्हुलेशन सायकलशी निगडीत असते. असे सिस्ट सामान्यतः कोणत्याही उपचाराशिवाय साधारण 2 ते 3 मासिक पाळीनंतर आपोआप नाहीसे होतात. या फंक्शनल सिस्टचे 2 प्रकार असतात. एकाला म्हणतात फॉलिक्युलर सिस्ट. तर या सिस्टमध्ये प्रजननक्षम वयोमधील महिलांना या सिस्ट होतात. एखादे फॉलिकल अपेक्षेप्रमाणे अंडे सोडत नाही आणि त्याऐवजी ते मोठे होऊन त्यामध्ये द्रव भरतो. या गाठी सहसा वेदनारहित असतात आणि आपोआप बऱ्या होत असल्याने सहसा उपचाराची गरज भासत नाही. त्यांचा आकार सामान्यपणे 2 ते 5 सेंटीमीटर एवढा असतो. दुसरी सिस्ट म्हणजे कॉर्पस ल्युटियम सिस्ट. ही पण एक साधी सिस्ट आहे. ती पण ओव्हुलेशनशी संबंधित आहे. एकदा एखाद्या फॉलिकलमधून अंडे बाहेर आल्यानंतर त्या फॉलिकलचे रूपांतर कॉर्पस ल्युटियम नावाच्या पेशीच्या समूहात होते, ज्याचं मुख्य कार्य जे असतं ते प्रोजेस्ट्रॉन हे नावाचं हार्मोन तयार करणं याच्याशी असतं. तथापि कधीकधी या पेशी समूहामध्ये वाजवीपेक्षा जास्त द्रव भरू शकतो आणि परिणामी मोठा होऊन त्याची सिस्ट बनू शकतो. हे सिस्ट सहसा सौम्य असतात आणि गर्भधारणेमध्येही याची कोणतीही समस्या किंवा अडचण निर्माण होत नाही. त्याच्यानंतर दुसरा जो गट आहे सिस्टचा, त्याच्यामध्ये मासिक पाळी व्यतिरिक्त अंडाशयातील सिस्ट. हे जे वरील सिस्ट आपण जे पाहिले आता ते ओव्हुलेशनच्या प्रक्रियेशी संबंधित होते, परंतु कधी कधी मासिक पाळीशी संबंधित नसलेल्या विविध कारणामुळे इतर प्रकारच्या अंडाशय सिस्ट सुद्धा होऊ शकतात. त्यात प्रामुख्याने एंडोमेट्रियोसिस सिस्ट किंवा एंडोमेट्रिओमा ज्याला म्हणतो, किंवा त्याच चॉकलेट सिस्ट ऑफ ओव्हरी, याच्यामध्ये अंडाशयातील ही जी गाठ असते ती सामान्यतः एंडोमेट्रोसिस नावाचा जो आजार महिलांना असतो त्या महिलांमध्ये ही गाठ आढळते. कारण त्याच्यामध्ये गर्भाशयाच्या आतील जे अस्तर असतं तेच पेशी त्या अंडाशयामध्ये असतात. त्याच्यामुळे ज्यावेळेस मासिक पाळी येते तर त्यावेळेस त्याच्यामध्ये सुद्धा रक्तस्राव होतो. तो रक्तस्राव हा शरीरामध्ये शोषला जातो खरं म्हटलं तर, पण त्याच्यानंतर जो भाग शिल्लक राहतो तो

एका चॉकलेट रंगासारखा तो दिसतो आणि त्याच्यामुळे त्याला चॉकलेट सिस्ट म्हणतात. त्यानंतर दुसरी जी सिस्ट आहे ती डर्मॉइड सिस्ट किंवा त्याला डर्मॉइड टिराटोमा असं म्हणतात. हा सहसा कर्करोग नसलेला डर्मॉइड सिस्ट असतो. ती एक प्रकारची छोटीशी गाठ असते किंवा मोठीही गाठ ती होऊ शकते ज्याच्यामध्ये त्वचा, दात, केस इत्यादी उती असतात. त्यानंतर ट्यूमर असलेली गाठ म्हणजे सिस्ट अडिनोमा. ही अंडाशयाची एक सौम्य गाठ आहे जी अंडाशयाच्या पृष्ठभागावर तयार होते. ही गाठ मोठी होऊ शकते. तिच्यामध्ये पातळ पाण्यासारखा किंवा घट्ट व

0: म्हणजे सिस्ट अडिनोमा ही अंडाशयाची एक सौम्य गाठ आहे जी अंडाशयाच्या पृष्ठभागावर तयार होते. ही गाठ मोठी होऊ शकते. तिच्यामध्ये पातळ पाण्यासारखा किंवा घट्ट व बुळबुळीत असा द्रव भरलेला असू शकतो. आणि चौथा प्रकार म्हणजे कॅन्सरच्या सिस्ट, अंडाशयाचा कर्करोग सिस्ट. असा प्रकारे आपण वरील अंडाशयाच्या गाठींचा आपण वर्गीकरण करू शकतो.
1: श्रोतहो, आताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमा अंतर्गत अंडाशयातील गाठी याविषयी स्त्री रोग तज्ञ डॉक्टर अप्पाराव शेळके यांनी दिलेली माहिती ऐकली. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे सादर करते होते सदानंद कांबळी आणि ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. वेळ झालेली आहे श्रोतेहो आता कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.

0: सहा अजून 50 मिनिटं होत आहेत. परिसर.
1: परिसर

0: नमस्कार श्रोतेहो, परिसर ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मी सिमंतिनी कुंडीकर आजच्या कार्यक्रमात सहर्ष स्वागत करते आहे. श्रोतेहो, आज आपण पावसाळा आणि जैवविविधता याविषयी उपयुक्त माहिती ऐकणार आहोत. लेखन आणि निवेदन आहे प्राध्यापक बापूराव आंधळे यांचं. ऐकूयात ही उपयुक्त माहिती. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती आहे.
1: नमस्कार श्रोतेहो, पर्यावरणाच्या समतोलासाठी आणि मानवी अस्तित्वासाठी जैवविविधता अतिशय महत्वाची आहे. आज झपाट्याने होणाऱ्या पर्यावरणीय बदलामुळे जैवविविधता धोक्यात आली आहे. एका अभ्यासाच्या अंदाजानुसार पृथ्वी तलावर असलेल्या एकूण सजीवांपैकी 1% सजीव लुप्त झाले आहेत. पृथ्वीच्या उत्पत्तीपासून आजपर्यंत अनेक वेळा जैवविविधतेचा नाश झाला आहे. 6.5 कोटी वर्षापूर्वी झालेल्या क्रिटोसियस टर्शरी विनाशाच्या काळात डायनासोर हे महाकाय प्राणी नष्ट झाले. हा अलीकडील काळातील जैवविविधतेचा सर्वात मोठा विनाश आहे. येणाऱ्या काळात अशा प्रकारे जैवविविधता लुप्त होऊ नये म्हणून संयुक्त राष्ट्राने 2011 ते 2020 हे दशक जैवविविधता संरक्षक दशक म्हणून साजरे केले. पर्यावरणातील मानवी हस्तक्षेपामुळे जैवविविधता धोक्यात आली आहे. मग आपल्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण झाला असेल की जैवविविधता म्हणजे काय. तर जैवविविधतेची साधी आणि सोपी व्याख्या सांगायची झाली तर जैवविविधता म्हणजे जनुकांची विविधता होय किंवा पर्यावरणीय परिसंस्थेमधील विविधता होय. जनुकीय, जातीय आणि परिसंस्थीय विविधता म्हणजे जैवविविधता होय. अशा या जैवविविधतेला सर्वात अधिक पोषक ऋतू कोणता असेल तर तो पावसाळा आहे. पावसाळा आणि जैवविविधता यांचे अतूट नाते आहे. पावसाच्या आगमनामुळे सर्व वनस्पती, प्राणी आणि कीटक यांच्या पुनरुत्पादनास सुरुवात होते. पावसाळ्यात अनेक अल्पायुषी वनस्पती, वेली, गवत मोठ्या प्रमाणात उगवतात. त्यांच्यावर उपजीविका भागवणारे जलचर, वनचर आणि उभयचर प्राणी यांची पैदास होते. या सर्व परिसंस्थेतील परिवर्तनास पावसाळा हा ऋतू कारणीभूत ठरतो. त्यामुळे जैवविविधतेची ही अन्न साखळी सुरळीत होऊन निसर्गाचा समतोल राखला जातो. न मोजता येणाऱ्या संख्येने या प्रजाती आपणाला दिसतात. म्हणून असे म्हणता येईल की पावसाळा केवळ ढग व सरींचा ऋतू नाही तर तो निसर्गाच्या पुनरुज्जन्माचा सोहळा आहे. पावसाच्या एक एक थेंबाबरोबर जमिनीमध्ये दडलेले असंख्य जीव पुन्हा एकदा सजीव होतात. पाऊस पडला की वेगवेगळ्या रंगी बेरंगी कीटकांना आपला उत्सव करायची संधी मिळते. ते एकमेकांना पूरक राहून नैसर्गिक जैवविविधता कायम राखतात. जसे सूक्ष्म जीव जंतूमुळे जैवविविधता टिकण्यास मदत होते, विविध प्रकारच्या वनस्पती बुरशी सुद्धा पावसाळ्यात जैवविविधतेला मदत करतात. माळरान डोंगरावर गवताळ कुरणे दाटीवाटीने उगवतात. रस्त्याच्या कडेने विविध रानभाज्या शेत जमिनीतून वर येतात. याबरोबरच विविध बुरशीजन्य वनस्पती आपणाला दिसतात. पण पावसाळा सुरू झाला की ही भूचक्राचे रूप धारण करून अवतरतात झाडाच्या खोडावर, उकिरड्यावर आणि आपल्या अवतीभोवती वेगवेगळ्या

0: बुरशीजन्य वनस्पती दिसतात. या सर्व वनस्पतीमुळे जैवविविधतेची अन्नसाखळी सुरळीत होते. या अन्नसाखळीला पूरक कीटक सूक्ष्मजीवांच्या उत्पत्तीचा काळ पावसाळा आहे. अनेक जीवजंतू प्रजनन काळ हा पावसाळा आहे. माणूस म्हणून आपली सुद्धा आहे, कारण जैवविविधतेच्या अस्तित्वावरच आपले अस्तित्व टिकून आहे. म्हणून याचे जतन करणे व समतोल राखणे आपले कर्तव्य आहे. धन्यवाद.
1: श्रोतेहो, आताच आपण पावसाळा आणि जैवविविधता याविषयीची उपयुक्त माहिती ऐकलीत. लेखन निवेदन होतो प्राध्यापक बापूराव अंधळे यांचं. हे आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. बरे तर श्रोतेहो, भेटूयात उद्याच्या कार्यक्रमात. नमस्कार.
2: थोड्याच वेळात दिल्ली
3: आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. मुंबई केंद्राचे कार्यक्रम आमच्या केंद्रानं सहक्षेपित केले. श्रोतेहो, 6:55 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत सुप्रभाते सदर. श्रोतेहो, आज 14 जून मराठी रंगभूमीच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण नाव असलेल्या आद्य नाटककार गुंड बल्लाळ देवल यांचा आज स्मृतिदिन. 13 नोव्हेंबर 1855 रोजी सांगलीजवळील हरिपूर इथं त्यांचा जन्म झाला. लहानपणापासूनच त्यांना संगीत, अभिनय आणि साहित्यांची आवड होती. शिक्षण घेत असतानाच त्यांचा परिचय मराठी रंगभूमीचा जनक मानल्या जाणाऱ्या बळवंत पांडुरंग किर्लोस्कर यांच्याशी झाला. याच सहवासातून देवल यांची नाट्य प्रतिभा विकसित होत गेली. देवल यांनी किर्लोस्कर नाटक मंडळीत अभिनेता, दिग्दर्शक, गीतकार आणि नाटककार म्हणून काम केलं. त्यांच्या व्यक्तिमत्वात अनेक गुणांचा सुंदर संगम होता. त्यांनी केवळ नाटकं लिहिली नाहीत, तर त्यातील पदरचना आणि संगीत क्षेत्रातही मोठं योगदान दिलं. त्यांच्या साहित्यकृतींपैकी संगीत शारदा हे नाटक विशेष उल्लेखनीय ठरलं. बालविवाहासारख्या सामाजिक समस्येवर भाष्य करणारं हे मराठीतील अग्रगण्य सामाजिक नाटक मानलं जातं. त्या काळात पौराणिक आणि ऐतिहासिक विषयावर आधारित नाटकं लोकप्रिय असताना देवल यांनी समाजातील ज्वलंत प्रश्न रंगभूमीवर आणण्याचं धाडस केलं. संगीत शारदामधील प्रभावी संवाद, हृदयस्पर्शी कथानक आणि मधुर पदांनी हे नाटक घराघरात पोहोचलं. समाज प्रबोधन आणि मनोरंजन यांचा सुंदर संगम या नाटकातून दिसून येतो. त्यामुळेच मराठी रंगभूमीच्या इतिहासात या नाटकाला अजरामर स्थान प्राप्त झाले. देवल यांचं आणखी एक लोकप्रिय नाटक म्हणजे संशय कल्लोळ. विनोद, गैरसमज आणि कौटुंबिक नात्यांचं सूक्ष्म चित्रण यामुळे हे नाटक आजही रसिकांच्या पसंतीस उतरतं. याशिवाय दुर्गा, मृच्छकटिक, विक्रमोवर्ष्यम, झुंजारराव आणि शापसंभ्रम यासारख्या नाटकांनीही मराठी रंगभूमी समृद्ध केली. देवल यांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी संस्कृत, इंग्रजी आणि इतर भाषांतील उत्कृष्ट नाटकांचं मराठी रूपांतर केलं. त्यामुळे मराठी प्रेक्षकांना जागतिक साहित्याचा परिचय झाला. त्यांच्या लेखनातून भाषेची सहजता, संवादातील नाट्यमयता आणि व्यक्तिरेखांचं वास्तवदर्शी चित्रण दिसून येतं. अनेक नामवंत कलाकारांना घडवण्यातही त्यांचा वाटा मोठा आहे. पुढे मराठी रंगभूमी गाजवणारे अनेक कलाकार त्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झाले. त्यांच्या कार्यामुळे मराठी संगीत नाटकांची परंपरा अधिक समृद्ध झाली. आज 100+ वर्षानंतरही गोविंद बल्लाळ देवल यांचे नाटके रंगभूमीवर सादर होत आहेत. त्यांच्या विचारांची, सामाजिक जाणीवेची आणि कलात्मकतेची प्रासंगिकता आजही कायम आहे. मराठी नाट्यसृष्टीच्या विकासात त्यांनी दिलेलं योगदान अमूल्य आहे. 14 जून 1916 रोजी त्यांचं निधन झालं. मराठी नाट्यसृष्टीला नवं वळण देणाऱ्या या महान नाटककाराच्या स्मृतिदिनी त्यांना विनम्र अभिवादन. आपण ऐकत होतात सुप्रभात सदर. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: जीवनात अनेक समस्या, अनेक आजार,
1: अनेक प्रश्न, अनेक शंका,
0: तर कुठे मिळेल याचं समाधान
1: जाणून घेऊया आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून.
0: हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमातून
1: कॉल करा आणि प्रश्न विचारा
0: 0717225434 या नंबरवर.
1: हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल दर बुधवारी 10:30
0: आणि प्रसारण असेल शनिवारी 11:00.
1: हॅलो डॉक्टर.
0: हॅलो डॉक्टर. आकाशवाणी चंद्रपूर केंद्राच्या माध्यमातून वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची निर्मिती करण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न असतो.
2: आमचे सगळे कार्यक्रम प्रत्यक्ष चंद्रपूर केंद्रावरून आपण ऐकत असतातच, मात्र त्यासोबतच आमच्या आकाशवाणी चंद्रपूर या यूट्यूब चॅनेलवरूनही हे कार्यक्रम आपण ऐकू शकता.
0: त्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि केव्हाही कुठूनही आमचे कार्यक्रम ऐका.
2: सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर

मानवटकर कॉलेज ऑफ नर्सिंग आणि फार्मसी घोटपेठ चंद्रपूर. नर्सिंग आणि फार्मसी क्षेत्रात उज्ज्वल करिअर साठी आजच प्रवेश घ्या. बीएससी नर्सिंग, जीएनएम नर्सिंग, पोस्ट बेसिक बीएससी नर्सिंग, डी फार्मसी, बी फार्मसी, डी फार्मसी पूर्ण केलेल्यांना बी फार्मसी दुसऱ्या वर्षात थेट प्रवेशाची सुविधा. अनुभवी शिक्षक, आधुनिक लॅब आणि क्लिनिकल ट्रेनिंग, शिष्यवृत्ती आणि गैर मार्गदर्शन. संपर्क 9049111444. शिक्षणातून यशाकडे जाऊया मानवटकर कॉलेजकडे.

अशा स्कीमच्या टेली लॉ न्याय बंधू आणि कायदा साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदेविषयक मदतीसाठी टेली लॉच्या 1444 या टोल फ्री नंबरवर तसेच www.tele-law.in या वेबसाईटवर माहिती मिळवू शकता.

0: सण उत्सव आनंदात साजरे करूया. गीत संगीत रोषणाईने उत्साह वाढवूया.
1: पण भवतालाचं भान ठेवून प्रखर प्रकाश झोतामुळे कुणाची दृष्टी कायमची जाऊ शकते, तर प्रमाणाबाहेरच्या मोठ्या आवाजानं कुणाला बहिरेपण.
0: आवाजाचा दंडनाट आणि प्रकाशाचा लखलखाट प्रमाणातच असू द्या. नियमांचं पालन करूया. उत्सवाचा आनंद सर्वांनाच देऊया.

रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी कृपया कुठेही थुंकू नका आणि रोगराईला आमंत्रण देऊ नका. वाहन चालवत असाल किंवा रस्त्याने तुम्ही चालत असाल तेव्हा कृपया वाहतुकीच्या सगळ्या नियमांचं पालन करा. मोबाईलवर अजिबात बोलू नका. वाहतुकीचे नियम पाळा. अपघात टाळा. श्वान प्रेमींसाठी पण एक सूचना आहे, विनंती आहे. आपलं श्वान रस्त्याने नेत असताना ते इतरांच्या घरासमोर घाण करणार नाही याची काळजी नक्की बाळगा. श्वानावर प्रेम असू द्या पण सार्वजनिक स्वच्छता पाळणं हे पण आपलं कर्तव्य आहे याचं भान ठेवा.

आकाशवाणी पुणे, प्रशांत जाधव प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारतीय लष्कराने भविष्यातील आव्हानांसाठी सज्ज राहावं, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं आवाहन. पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्स स्लोवाकिया दौऱ्यावर, G7 परिषदेत देखील सहभागी होणार. भीमाशंकर हेरिटेज वाडी प्रकल्पामुळे पर्यटन आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला नवी गती, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. नाशिक जिल्ह्यात पाणी टंचाई तीव्र, 179 टँकरद्वारे 654 ठिकाणी पाणी पुरवठा. आणि 50 षटकांच्या पहिल्या सामन्यात भारताचा अफगाणिस्तानवर विजय. आता सविस्तर बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भारतीय लष्कराने बदलत्या सुरक्षा आव्हानांशी आणि तांत्रिक प्रगतीशी जुळवून घेत भविष्यासाठी सज्ज राहण्याची गरज व्यक्त केली. डेहराडून इथल्या इंडियन मिलिटरी अकादमीमध्ये 158 नियमित आणि 141 तांत्रिक अभ्यासक्रमाच्या पासिंग आउट परेडमध्ये त्या काल बोलत होत्या. अधिकारी छात्रांनी आयुष्यभर शिकण्याची वृत्ती, नैतिक मूल्ये आणि धैर्यपूर्ण नेतृत्व जोपवावं असं आवाहन त्यांनी केलं. देशाचे सार्वभौमत्व आणि अखंडतेचे रक्षक म्हणून जबाबदारी पार पाडण्याचा सल्लाही त्यांनी दिला. परेडमध्ये 9 महिला छात्रांचा समावेश हा IMA इतिहासातील महत्वाचा टप्पा असल्याचं सांगत त्यांनी सर्व नवोदित अधिकारी आणि परदेशी छात्रांचं अभिनंदन केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्स आणि स्लोवाकिया या दोन देशांच्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात फ्रान्समधील नीस शहरात काल दाखल झाले. या दौऱ्यादरम्यान फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी चर्चा, भारत इनोव्हेट्स उपक्रमाचा संयुक्तपणे शुभारंभ, महत्वाच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर विचार विनिमय, तसंच G7 शिखर परिषदेत सहभाग असा पंतप्रधानांचा कार्यक्रम असेल. नीस शहरात भारतीय समुदायानं पंतप्रधानांचं अत्यंत उत्साहानं स्वागत केल्याबद्दल मोदी यांनी समाज माध्यमावरील एका पोस्टद्वारे त्यांचे आभार मानले. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्लोवाकिया भेटीमुळे दोन्ही देशांतील सहकार्याच्या नवीन संधी उपलब्ध होतील आणि आर्थिक संबंध अधिक दृढ होण्यास मदत होणार आहे. DRDO अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने लांब पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांविरुद्ध बहुस्तरीय संरक्षण आणि मध्यम पल्ल्यावरील जहाजांना लक्ष्य करणाऱ्या क्षेपणास्त्रांच्या 3 यशस्वी चाचण्या घेतल्या. त्याबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी DRDOचं अभिनंदन केलं आहे. या चाचण्यांमुळे आक्रमक आणि प्रतिरोधक अशी क्षेपणास्त्र बाळगणाऱ्या निवडक देशांमध्ये आता भारताची गणना होते असं सिंह यांनी समाज माध्यमांवर म्हटलं आहे. नौदलाच्या मध्यम पल्ल्याच्या जहाज विरोधी क्षेपणास्त्रांनीही आपली क्षमता सिद्ध केली आहे असं त्यांनी सांगितलं. या चाचण्यांद्वारे लांब आणि मध्यम पल्ल्याची क्षेपणास्त्र हवेतच नष्ट करण्याची क्षमता सिद्ध झाली आहे. केंद्रीय विद्यालय संघटन म्हणजेच KVS ने शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून इयत्ता 6वी आणि 9वीच्या वर्गांसाठी त्रिभाषा सूत्रांतर्गत प्रत्येक शाळेत किमान एका तुकडीसाठी संस्कृत भाषा अनिवार्य केली आहे. बदली पात्र केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मुलांची शैक्षणिक गैरसोय टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. नव्या नियमानुसार विद्यार्थ्यांनी निवडलेल्या तिसऱ्या भाषेच्या आधारे त्यांची वर्गवारी केली जाईल. दरम्यान केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच CBSE देखील राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 अनुसरून इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी 3 भाषांचा अभ्यास सक्तीचा केला आहे. यात किमान 2 भारतीय भाषा असणं अनिवार्य आहे. विद्यार्थ्यांवरचा परीक्षेचा ताण कमी करण्यासाठी इयत्ता 10वीच्या पातळीवर या तिसऱ्या भाषेसाठी कोणतीही मंडळ परीक्षा घेतली जाणार नसल्याचं CBSE स्पष्ट केलं आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.

0: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर परिसराच्या शाश्वत विकासासाठी प्रस्तावित भीमाशंकर हेरिटेज वाडी प्रकल्पाच्या जागेची पाहणी केली. यावेळी त्यांनी प्रकल्पाचा आराडा, पुनर्वसन प्रक्रिया आणि भाविकांसाठी प्रस्तावित सुविधांचा आढावा घेतला. या प्रकल्पामुळे भीमाशंकरच्या सांस्कृतिक वारशाचं जतन, ग्रामस्थांच्या जीवनमानात सुधारणा आणि पर्यटनाला चालना मिळेल असा विश्वास व्यक्त करताना फडणवीस म्हणाले,
1: हे अशी जागा आहे की ज्या ठिकाणी वाईल्ड लाईफ आहे, ज्या ठिकाणी प्रोटेक्टेड फॉरेस्ट आहे, ज्या ठिकाणी बायोडायव्हर्सिटी आहे, त्यामुळे कुठेही त्याला धक्का न लागता किंबहुना बायोडायव्हर्सिटी वाढवता कशी येईल, फॉरेस्टला अधिक आपल्याला चालना कशी देता येईल असा विचार करून इथला कॉरिडॉर तयार होतोय. त्यामुळे हा नैसर्गिक कॉरिडॉर असेल, हा सुंदर कॉरिडॉर असेल, लोकांना अतिशय नैसर्गिक म्हणजे जे आपण म्हणतो की शिवशंकर कुठे असतात तर ते अशा ठिकाणी असतात की जिथे फक्त प्रसन्न वातावरण असतं, जिथे निसर्ग असतो, असा निसर्ग हा इथे पाहिला.
0: या सर्व विकास कामांमुळे भविष्यात भीमाशंकर इथे येणाऱ्या भाविकांची संख्या 5 ते 10 पट वाढेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. 10.5 एकर क्षेत्रात उभारल्या जाणाऱ्या या प्रकल्पात 150 घरांचं नियोजित पुनर्वसन, 40 अधिक व्यावसायिक घटक, वारसा प्रवेशद्वार, सामुदायिक सभागृह, सार्वजनिक सुविधा केंद्र तसंच रोजगार निर्मितीवर भर देण्यात येणार आहे. यावेळी फडणवीस यांच्या हस्ते भीमाशंकर येथील मुख्य मंदिरासमोर नव्यानं बांधण्यात आलेल्या सभामंडपाच्या चावीच्या दगडाची विधिवत पूजा तसंच ब्रह्मध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी आमदार दिलीप वळसे पाटील, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, मंदिराचे विश्वस्त आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. पुण्यातील खडकवासला इथलं केंद्रीय जल आणि विद्युत संशोधन केंद्र आज आपला 110 स्थापना दिवस साजरा करत असून यानिमित्त केंद्राच्या वतीनं मुक्त दिनाचं आयोजन करण्यात आलं आहे. केंद्रात देशातील विविध धरणांचा अभ्यास करण्यात येतो. या केंद्राबाबत अधिक माहिती देताना प्रभारी संचालक अनिल पुरोहित म्हणाले,
2: आमचे वैज्ञानिक संशोधन आणि अभियांत्रिकी उपाययोजना देशातील अत्यंत प्रतिष्ठित अशा महाप्रकल्पांसाठी अत्यंत उपयुक्त ठरले आहे. मुंबई आणि जवाहरलाल नेहरू बंदर यांसारख्या प्रमुख सागरी केंद्रांचा विकास, पंतप्रधान गतिशक्ती कार्यक्रमाच्या अंतर्गत वाढवण इथले महत्वाकांक्षी ग्रीनफील्ड महाबंदर, तसंच मुंबईला नवी मुंबईशी जोडणारा अटल सेतू आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यासारख्या अभियांत्रिकी क्षेत्रातील अद्भुत प्रकल्पांसाठी केलेले अभ्यास भारताच्या विकासाला बळकटी देत आहे. आमचे विशेष अभियांत्रिकी मॉडेल्स देशाच्या महत्वपूर्ण संरक्षण आणि जहाज बांधणी सुविधांमध्ये, विशेषतः कोचीन इथे स्वदेशी बनावटीच्या INS विक्रांतच्या निर्मितीमध्ये मोलाची भूमिका बजावत आहे. भारतात 6,000 अधिक मोठे धरणी असून याबाबतीत भारत जगात 3 क्रमांकावर आहे, त्यामुळे त्याची सुरक्षितता निश्चित करणे ही एक राष्ट्रीय प्राथमिकता आहे. गेल्या 110 CWPRS ने भारत तसेच अफगाणिस्तान, भूतान आणि नेपाळ यासारख्या शेजारील देशांमधील धरणांच्या सुरक्षिततेचे मूल्यांकन आणि पुनर्वसन करण्यासाठी प्रगत जल अभियांत्रिकी अभ्यास करण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
0: आंतरराष्ट्रीय योग दिन 2026 निमित्त आयुष मंत्रालयाच्या वतीनं आणि एका खासगी कंपनीच्या संयुक्त विद्यमानं आज सकाळी पुणे, छत्रपती संभाजीनगर, नांदेड आदी ठिकाणी सकाळी 6:15 ते 7:15 या वेळेत ऑनलाईन योगसत्र आयोजित करण्यात आलं आहे. पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मूर्तीची होत असलेली झीज रोखण्यासाठी आणि मूर्तीचे दीर्घकालीन जतन आणि संवर्धन करण्यासाठी विशेष उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर 23 आणि 24 जून रोजी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या MBBSच्या पहिल्या तुकडीने घवघवीत यश संपादन करत 98.94% निकालाची नोंद केली आहे. 95 पैकी 94 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. अधिष्ठाता डॉ अनंत दवंगे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं. महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या अध्यक्षपदी अॅडव्होकेट दीपक पटवर्धन यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सहकारी पतसंस्था चळवळ अधिक विश्वासार्ह होण्याकरता अभ्यासपूर्ण प्रशिक्षण कार्यक्रम आणि विभागवार उपकेंद्र उभारण्यावर भर देणार असल्याचं पटवर्धन यांनी म्हटलं आहे. संगीत नाटक अकादमी, संस्कृती मंत्रालय, भारत सरकार यांच्या वतीनं प्रदान करण्यात येणारा उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कार 2024 महाराष्ट्रातील युवा ठाकर आदिवासी लोककलावंत बाळकृष्ण गणपत मुगे यांना जाहीर झाला आहे. कळसूत्री बाहुल्या आणि चित्रकथी यांसारख्या लोप पावत चाललेल्या ठाकर आदिवासी लोककलांच्या संवर्धनासाठी त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन हा सन्मान जाहीर करण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यात पावसाळ्याला विलंब होत असल्यानं पाणी टंचाईची समस्या तीव्र झाली आहे. सध्या 174 गावे आणि 480 वाड्या अशा एकंदर 654 ठिकाणी 179 टँकर्सद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. पाऊस आणखी लांबल्यास टँकरची संख्या वाढण्याची शक्यता प्रशासनानं व्यक्त केली आहे.

आहे. क्रिकेट. धर्मशाला इथं काल झालेल्या भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील 50 षटकांच्या पहिल्या सामन्यात भारतानं अफगाणिस्तानचा 7 गडी राखून पराभव करत 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. पावसामुळे हा सामना 25 षटकांचा करण्यात आला होता. प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने रहमानुल्ला गुबाजच्या आक्रमक षटकाच्या जोरावर 194 धावा केल्या, तर भारताकडून हर्ष दुबे आणि गुरनूर ब्रार यांनी प्रत्येकी 3 बळी घेतले. धावांचा पाठला करताना भारतीय कर्णधार शुभमन गिल यानं नाबाद 84 धावांची खेळी साकारली. मालिकेतील दुसरा सामना येत्या बुधवारी लखनौ इथं खेळवण्यात येणार आहे. हवामान. राज्यात तुरळक ठिकाणी जोराचे वारे आणि विजांसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. उत्तर कोकणात वातावरण उष्ण आणि दमट राहील, तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारतीय लष्कराने भविष्यातील आव्हानांसाठी सज्ज राहावं, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं आवाहन. पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्स स्लोवाकिया दौऱ्यावर, G7 परिषदेत देखील सहभागी होणार. भीमाशंकर हेरिटेज वाडी प्रकल्पामुळे पर्यटन आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला नवी गती, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. नाशिक जिल्ह्यात पाणी टंचाई तीव्र, 179 टँकर्सद्वारे 654 ठिकाणी पाणी पुरवठा आणि 50 षटकांच्या पहिल्या सामन्यात भारताचा अफगाणिस्तानवर विजय. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: शास्त्रीय संगीतातले राग त्यांचा भाव आणि त्याचा आपल्या शारीरिक आणि मानसिक स्तरावर कसा संबंध आहे, आपल्यामध्ये असलेली ऊर्जा केंद्र आणि स्वर यांचा संबंध मी अनुभवायला लागले. या दररोजच्या अनुभवामुळे माझा अभ्यासही वाढायला लागला, त्यातली माझी गोडी वाढायला लागली आणि त्याची खोली हळूहळू समजून घेण्याचा मी अजूनही प्रयत्न करत.
1: श्रोतेहो, जागतिक योग दिन आणि जागतिक संगीत दिनाच्या अनुषंगानं 17 जूनला वनिता मंडळ कार्यक्रमात दुपारी 12 वाजता अवश्य ऐका ध्यान संगीत आणि चक्र उपचार पद्धती याविषयी सुप्रसिद्ध गायिका धनश्री कुलकर्णी यांची यशश्री पुणेकर यांनी दिलेली मुलाखत महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाशवाणी,
2: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
3: हे आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. 7:22 होत आहे. ऐकूया आजचे दिनविशेष. आज 14 जून जागतिक रक्तदाता दिन. रक्ताची गरज आणि रक्तदानाच्या महत्वाविषयी जनजागृती करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. आजच्या दिवशी म्हणजे 14 जून 1896 साली महर्षी धोंडो किशोर कर्वे यांनी पुण्यामध्ये अनाथ बालिकाश्रम या संस्थेची स्थापना केली. तर 14 जून 1907 साली नॉर्वे देशामध्ये महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला. 1444 साली नीळ कंथा सोमायाजी भारतीय खगोलशास्त्रज्ञ आणि गणितज्ञ यांचा जन्म. तर ब्रिगेडियर राजेंद्र सिंह महावीर चक्र सन्मानित माजी भारतीय सेनाधिकारी यांचा जन्म 1899. दिवान प्रेमचंद माजी भारतीय लष्कर प्रमुख अधिकारी यांचा जन्म 1916. तर 14 जून 1967 साली कुमार मंगलम बिर्ला अर्थात प्रसिद्ध भारतीय उद्योगपती आणि आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष यांचा जन्म. मराठी नाटककार गोविंद बल्लाळ देवल यांचं स्मृतिदिन 1916 साली. तर 1989 साली सुहासिनी मुळगावकर प्रसिद्ध मराठी अभिनेत्री यांचं निधन झालं. हे होते आजचे दिनविशेष.

दिनांक 14 जून 2026 रविवार रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ या राज्यस्तरीय कार्यक्रमामध्ये आपण सुरुवातीला ऐकू शकाल बालिका आणि महिला यांच्यासाठी असणारे सुरक्षा विषयक कायदे आणि त्याची अंमलबजावणी याविषयी ऍडव्होकेट भक्ती धोंडोपंत कुलकर्णी यांच्या मुलाखतीचा भाग पहिला आणि त्यानंतर महिलांचे आजार आणि योग याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ आणि योग शिक्षिका डॉक्टर मंजुषा चौधरी यांच्या मुलाखतीचा भाग पहिला. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असते.

0: 7:25 होत आहेत. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी.
1: अभिजात मराठी आपली मराठी.
2: अभिजात मराठी आपली मराठी.
3: अभिजात मराठी

0: Aquí.
1: Aquí. Aquí.
0: Aquí. Aquí.
1: Aquí.
2: श्रोतेहो नमस्कार. अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात मी वासंती काळे आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या आत्तापर्यंतच्या कामकाजाची आणि एकूणच कोश निर्मितीच्या कामाची माहिती आपण या मालिकेद्वारे जाणून घेत आहोत. मराठी विश्वकोशाचे आत्तापर्यंत सर्व विषय संग्राहक असे 20 संहिताखंड आणि 21वा सूचीखंड 1976 ते 2019 या कालावधीत प्रकाशित झालेले आहेत. यातल्या नोंदी देखील वेळोवेळी अद्ययावत होत आहेत आणि केल्या जातात. या खंडांपैकी आज आपण 13, 14 आणि 15 अशा 3 खंडांची ओळख आजच्या या भागामध्ये करून घेणार आहोत. त्यासाठी आज आपल्याकडे दत्तात्रय घोलप, संपादकीय सहाय्यक, मराठी विश्वकोश कार्यालय वाई हे आलेले आहेत. सर नमस्कार, या कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत.
3: श्रोते हो नमस्कार.
2: सर आज आपण मराठी विश्वकोशाच्या 13 ते 15 या संहिता खंडाची माहिती जाणून घेणार आहोत. तर मराठी विश्वकोशाच्या या खंड 13 स्वरूप आणि त्याच्या प्रकाशनाबद्दल आम्हाला सुरुवातीला जाणून घ्यायला आवडेल.
3: मराठी विश्वकोशाची वाटचाल आपण काही भागात समजून घेतलेली आहेच. त्यापैकी आज आपण माहिती घेत असलेला खंड 13 हा महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ ते म्हैसूर संस्थान अशा नोंदींचा आहे आणि या खंडाचं प्रथम प्रकाशन 1987 साली झालं होतं. या खंडामध्ये एकूण 1069 नोंदींचा समावेश आहे. 1327 पृष्ठे असणारा हा खंड मेल्ट्रॉन ही जी महाराष्ट्र शासनाची महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिक विकास महामंडळ ही जी संस्था आहे ही या खंडातली पहिली नोंद आहे. आणि या नोंदीमध्ये महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिक विकास महामंडळाची स्थापना, त्याची कार्यपद्धती विशद करणारी ही माहितीपर नोंद आहे आणि या नोंदीचं लेखन वी गो पेंढारकर यांनी केलं आहे. आणि या खंडाच्या शेवटची नोंद जी आहे ती म्हैसूर संस्थान ही ऐतिहासिक नोंद आहे, ज्याचं लेखन ना ह कुलकर्णी यांनी केलेलं आहे आणि ही या खंडातली शेवटची नोंद. प्रामुख्यानं म या वर्णाक्षराच्या नोंदी या खंडात समाविष्ट आहेत, ज्यामुळे ज्या मराठी विश्वकोश प्रकल्पाची आपण माहिती घेत आहोत आणि हा प्रकल्प मराठी विश्वकोश हा जो प्रकल्प आहे तो महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या वतीनं राबवला जातो. या मंडळाची नोंद देखील याच खंडामध्ये आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ याही नोंदीचा समावेश या खंडात होतो आणि या दोन्ही नोंदी निर्मिती मंडळाचे माजी अध्यक्ष राग जाधव सर यांनी लिहिलेल्या आहेत. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर सार्वजनिक क्षेत्रामध्ये महाराष्ट्र शासनानं ज्या संस्था निर्माण केल्या त्या सर्व संस्थांची, उदाहरणार्थ महाराष्ट्र राज्य विद्यापीठ ग्रंथ निर्मिती

0: मंडळ अशा संस्थांची माहिती या खंडामध्ये नोंद स्वरूपात आलेली आहे.
1: सुरुवात होणाऱ्या सर्व संस्था
0: विशेषतः विज्ञानामधल्या सुद्धा महत्वाच्या मूल कण मूल द्रव्य या विज्ञान विषयक महत्वपूर्ण नोंदी आहेत. मानवशास्त्र मानसशास्त्र या शास्त्रांच्या परिचय देणाऱ्या नोंदी आहेत. आता खुद्द तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांनी लिहिलेली मुहूर्तशास्त्र ही नोंद देखील या खंडात आहे. किंवा मुंबई या शहराची ओळख करून देणारी किंवा मुंबई विद्यापीठ अशा महत्वपूर्ण नोंदी देखील या खंडात आहेत. मराठीमध्येच नव्हे तर जगभरामध्ये मुद्रण हा विषय फार महत्वाचा आहे. तर मुद्रण ही दीर्घ नोंद देखील या खंडामध्ये आहे. त्यामुळं 13वा खंड हा सर्वांसाठीच म्हणजे अभ्यासकांनी सर्वसामान्य वाचकांदृष्टीने सुद्धा महत्वाचा आहे.
1: सर आत्ता आपण काही शब्दांविषयी सांगितलं परंतु 13व्या या ज्या खंडामध्ये चरित्रात्मक नोंदी कोणत्या आहेत म वरून सुरुवात होणार आहे.
0: मला सांगायला आवडेल की मराठी साहित्यातील जे दिग्गज व्यक्तिमत्व होती उदाहरणार्थ ग दि माडगुळकर असतील व्यंकटेश माडगुळकर किंवा शरदचंद्र मुक्तिबोध आनंद मुक्तिबोध या साहित्यिक बंधूंवरच्या नोंदी याच खंडात आहेत. त्याचबरोबर इस्लाम धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबर ही मूळ नोंद इंग्रजीतून लोखंडवाला शमून यांनी लिहिलेली आहे आणि या नोंदीचं मेपुम रेगे यांनी मराठी भाषांतर केलं जे या खंडात उपलब्ध आहे. त्याशिवाय महावीर वर्धमान ही नोंद देखील याच खंडात आहे. अशाच पद्धतीने शास्त्रज्ञ व नोबेल पुरस्कार प्राप्त साहित्यिकांच्या सुद्धा नोंदी या खंडात आहेत.
1: सर हे झालं आता 13व्या खंडाविषयी. आता 14वा खंड याविषयी देखील आपण माहिती आम्हाला या भागात देणार आहात. तर 14व्या खंडाचं स्वरूप कसं आहे आणि त्याच्या प्रकाशनाबद्दल आम्हाला काय सांगाल.
0: खंड 14 सुमारे 845 नोंदी आहेत आणि एकूण 1307 पृष्ठांचा हा खंड आहे ज्याच्यामध्ये 58 चित्रपत्र आहेत. हा खंड 1989 प्रकाशित झाला आणि या खंडामध्ये य आणि र या वर्णाक्षरांच्या नोंदीचा समावेश होतो. मला सांगायला आवडेल की ज्या आकाशवाणी माध्यमातून आपण हा संवाद साधतो आहोत त्यासंबंधी रेडिओ संदेशवहन प्रणाली त्याचबरोबर रेडिओ तरंग प्रसारण रेडिओ रसायनशास्त्र आणि रेडिओ प्रेषण अशा नोंदींचा म्हणजे रेडिओ संबंधी 10 नोंदी याच 14व्या खंडात आहेत. शिवाय युरोप राष्ट्र राष्ट्रीय उत्पन्न राष्ट्रीय औद्योगिक विकास निगम राष्ट्रीय सेवा योजना अशा महत्त्वपूर्ण नोंदी या खंडात आहेत आणि त्यामुळं या खंडाचा उपयोग स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना होतोच शिवाय इतर अभ्यासकांच्या दृष्टीनेही या नोंदी महत्त्वाच्या आहेत. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे रंगभूमी ही दीर्घ नोंद या खंडात आहे आणि ज्या नोंदीमध्ये भारतीय तसेच जागतिक रंगभूमीचे स्वरूप आपल्याला लक्षात येते.
1: सर 14व्या खंडामध्ये य यंग एडवर्ड आपण मगाशी म्हणालात तर य पासून ते र पर्यंत बऱ्याच नोंदी आहेत. आता 15व्या बद्दल आम्हाला काय सांगाल आपण. जसं म्हणजे याचं प्रकाशन वर्ष नेमकं कोणतं होतं किंवा हे जे 15वा विश्वकोशाचा खंड आहे याच्यामध्ये कोणती नोंद संख्या म्हणजे आवर्जून आपण जिचा उल्लेख कराल अशी कोणती आहे.
0: 15व्या खंडात 1898 नोंदी आहे आणि रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण असं या खंडाचं स्वरूप आहे आणि हा खंड 1995 प्रकाशित झाला. या ठिकाणी मला एक नमूद करायला हवं की खंड 1 ते 15 चे प्रमुख संपादक म्हणून तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांचं नाव आहे आणि तेच प्रारंभपासून महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष आणि मराठी विश्वकोशाचे प्रमुख संपादक होते. या 15व्या खंडाचं संपादन पूर्ण होऊन त्या मुद्रणाचे काम प्रगतीपथावर असताना 27 मे 1994 रोजी शास्त्रीजींचं निधन झालं आणि शास्त्रीजींच्या निधनानंतर महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष म्हणून मेपुम रेगे यांची नेमणूक झाली. रेगे सरांच्या काळात म्हणजे 1995 हा खंड प्रकाशित झाला. तरी देखील रेगे सरांनी प्रस्तुत खंडाचं संपादन तर्कतीर्थांच्या नेतृत्वाखाली झाले असल्याने त्यांचंच नाव प्रमुख संपादक म्हणून या खंडाला छापलेलं आहे. आता या खंडांच्या नोंदीबद्दल जर म्हटलं तर र ल आणि व या वर्णाक्षरांच्या नोंदी प्रामुख्याने या खंडात आहेत. त्यामुळं रेल्वे रोग

0: लेझीम, लोणची व चटण्या, त्याचबरोबर लोकसाहित्य विषयक नोंदीमध्ये लोकदैवते, लोकनाट्य, लोकनृत्य अशा महत्त्वपूर्ण नोंदी या खंडात आहेत. खरं तर या नोंदींचं लेखन हे त्या क्षेत्रातील मान्यवर अभ्यासकांनी केलेलं असतं.
1: उदाहरणार्थ
0: लोककथा आणि लोककला या नोंदींचं लेखन तारा भवाळकर यांनी केलेलं आहे. त्यामुळं लोकशाही, लोकशाही समाजवाद, तसेच लोखंड व पोलाद उद्योग अशा काही नोंदी ज्या अभ्यासक आणि सर्वसामान्य वाचकांसाठी उपयुक्त ठरतील अशा नोंदी देखील या खंडात आहेत. आता मला आणखी सांगायला विशेष वाटतं ते म्हणजे वात्रटीका ही साहित्य प्रकारविषयक नोंद याच खंडात आहे. त्याचबरोबर वाङ्मय चौर्य ही महत्त्वपूर्ण नोंद एसडी इनामदार यांनी लिहिलेली आहे. इनामदार सर हे विश्वकोश कार्यालयात संपादकीय विभागातच कार्यरत होते. या नोंदीत त्यांनी भाषांतर, रूपांतर, वाङ्मयावरील प्रभाव या मुद्द्यांच्या आधारे वाङ्मय चौर्य म्हणजे नेमकं काय आणि ते कसं घडून येतं ह्या नोंदीत त्यांनी विशद केलेला आहे. त्यामुळं अशा काही वेगळ्या बाजूनं विचार करणाऱ्या नोंदी खंड 15 आहेत.
1: सर, आता 13 ते 15 या खंडांविषयी आम्ही जाणून घेतलं. आता 13 ते 15 या खंडांचा संदर्भ साधन म्हणून उपयोग कोणाकोणाला होतो, म्हणजे जसं रंगभूमी आपण बोललात, लावणी वगैरे, तर मग त्याचा अभ्यास करणाऱ्या लोकांना आणि त्या व्यतिरिक्त कोणाला होतो?
0: मुळात आपल्या मराठी विश्वकोशाचं स्वरूप हे सर्व विषय संग्राहक असं असल्यामुळं सर्वच अभ्यासकांसाठी मराठी विश्वकोशाचे खंड आणि त्यातल्या नोंदी महत्त्वपूर्ण आहेत. परंतु भाषा व साहित्याचे जे अभ्यासक आहेत किंवा विद्यार्थी आहेत या वर्गाला 13 ते 15 हे 3 खंड महत्त्वपूर्ण संदर्भ साहित्य म्हणून उपयुक्त आहेत. कारण यामध्येच रंगभूमी, रंगमंच, रससिद्धांत, लोकसाहित्य विषयक, वाङ्मय इतिहास, वाङ्मय प्रकार, वर्णविचार अशा नोंदींबरोबरच लेखकांच्या चरित्र नोंदी, जगभरातील भाषा व साहित्यविषयक नोंदी अभ्यासाला मिळतात. त्यामुळं 13 ते 15 या खंडाची मागणी वाङ्मय अभ्यासकांकडून मोठ्या प्रमाणात असते. शिवाय राजकीय पक्ष, राजेशाही, राष्ट्र, राष्ट्रवाद, राष्ट्रगीत, शिवाय लोकशाही, वर्णव्यवस्था या संकल्पनांना जोडून अनुषंगिक नोंदी ज्या आहेत त्याही याच खंडात प्रामुख्याने येतात. त्यामुळं सामाजिक शास्त्रांचे अभ्यासक आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी यांच्या दृष्टीनेही हे 3 खंड अत्यंत महत्त्वाचे संदर्भ पुरवतात.
1: सर, 13 ते 15 खंडांमध्ये वैशिष्ट्यपूर्ण किंवा वाचनीय अशी काही नोंदी असतील तर त्याविषयी थोडक्यात सांगा.
0: खरं तर सर्वच नोंदी या वाचनीय आणि आपल्या ज्ञानात भर घालणाऱ्या असतात. तरी देखील काही नोंदीचा विचार करता येईल. जसं की रेल्वे ही दीर्घ नोंद सुमारे 32 पानांची आहे.
1: ओ मस्तच.
0: विश्वकोशाच्या परिभाषेत ज्याला व्याप्तील असे म्हणतात या नोंदीला. या नोंदीत रेल्वे संबंधित तांत्रिक माहिती तर आहेच, शिवाय रेल्वे या शब्दाला जोडून येणारा मराठीतला शब्द व्यवहार, तसेच जगभरातील वाहतूक व्यवस्थेतील रेल्वेचे स्थान, भारतीय रेल्वेबाबतची संपूर्ण तपशीलवार माहिती या नोंदीत आहे. मूलद्रव्य ही अशीच दीर्घ नोंद आहे. वनस्पती, रोग अशा काही वाचनीय नोंदी आहेत. लोणी या नोंदीत लोणी बनवण्याची प्रक्रिया तसेच गुणधर्म त्याचे आयुर्वेदीय वर्णन तर दिले आहेच, परंतु लोणी महाग असल्याने पावाला लावण्यासाठी मार्गारीन हा लोण्यासारखा स्वाद व चव असलेला, तसेच संघटन व पोषण मूल्य यात लोण्याशी साम्य असलेला वसायुक्त पदार्थ मोठ्या प्रमाणावर वापरण्यात येत आहे. अशी विषयाशी संबंधित अधिकची माहिती देऊन नोंद परिपूर्ण केली जाते. त्यामुळं लेखनातील विश्वासार्हता आणि परिपूर्ण माहितीमुळं मराठी विश्वकोशाचे सर्वच खंड वाचनीय आणि संदर्भ मूल्य असणारे आहेत.
1: नक्कीच.
0: आणि मला सांगायला शेवटी असं वाटतं की माहितीचा विस्फोट झालेल्या सध्याच्या युगात मराठी विश्वकोशाचं महत्त्व यामुळेच कायम टिकून आहे.
1: नक्कीच सर. डॉक्टर दत्तात्रय घोलप सर, आज आपण इथं आलात आणि मराठी विश्वकोशाचे खंड 13 ते 15 याविषयी आम्हाला विस्तृत माहिती सांगितली. आपले खूप खूप आभार.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, आपली मतं, सूचना, अपेक्षा, अभिप्राय यांचा आम्ही नक्की विचार करू. तेव्हा आमच्याशी या ईमेलवर आपण संपर्क साधा. आपली मराठी 210@gmail.com, aaplimaratih

0: चाय 210@gmail.com. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25. तोपर्यंत वासंती काळे आपला निरोप घेते. नमस्कार.
1: अभिजात मराठी आपली मराठी.
2: Mm-hmm.

0: मराठी अभिजात मराठी
1: अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकत होतात.
2: आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. मुंबई केंद्राचा कार्यक्रम आमच्या केंद्रानं साक्षेपित केला. आता प्रसारित करीत आहोत करिअरच्या नव्या दिशा, करिअर मार्गदर्शन याविषयी बल्लारपूर खासगी ITI बामणीचे प्राचार्य जाहिद अन्सारी यांची किशोर भावरकर यांनी घेतलेली ही मुलाखत.

0: रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी तसंच विद्यार्थ्यांसाठी आवश्यक मार्गदर्शन याविषयी अतिशय मोलाची माहिती दिली, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार।
1: बहुत बहुत धन्यवाद सर, आपने भी मुझे बुलाया और मुझे काफी अच्छा लगा ये बात करके और विद्यार्थियों को मार्गदर्शन करके मुझे मौका मिला कि मैं आपके माध्यम से जो विद्यार्थी है उसे मार्गदर्शन दूं, और इसलिए मैं भी आकाशवाणी चंद्रपुर का धन्यवाद देता हूं।
0: विद्यार्थी मित्रांनो, यशस्वी करिअरसाठी केवळ पदवी नव्हे तर कौशल्य, मेहनत आणि योग्य दिशा देखील तितकीच महत्वाची असते। आयटीआय हे विद्यार्थ्यांना कौशल्याधारित शिक्षण देऊन आत्मनिर्भरतेकडे नेणारे एक प्रभावी व्यासपीठ आहे। याच संदेशासह आज आपण इथंच थांबूया, पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात। तोपर्यंत ऐकत रहा आकाशवाणी, नमस्कार।
2: करिअरच्या नव्या दिशा।
3: आपण ऐकत होतात कार्यक्रम करिअरच्या नव्या दिशा। यामध्ये बल्लारपूर खासगी आयटीआय बामणीचे प्राचार्य जाहिद अन्सारी यांची किशोर भावरकर यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत।
4: वेळ जाऊ देऊ नका, रवी सीड लोटेचे सोयाबीन बियाणे, नती समृद्धी, भरघोस उत्पादनाची खपरी, मर्यादित साठा, आजच घ्या।
5: बजाज ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट चे यशोधरा बजाज कॉलेज ऑफ फार्मसी 23 वर्षापासून उत्कृष्ट निकालाची परंपरा। फार्मसी क्षेत्रात तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांकडून उत्कृष्ट करिअर घडवण्याकरता 2 वर्षीय डिप्लोमा कोर्स। चला तर प्रवेश घेण्याकरता त्वरित संपर्क करा यशोधरा बजाज कॉलेज ऑफ फार्मसी, बंगाली कॅम्प, मूल रोड, चंद्रपूर। संपर्क 9373576218।
2: विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या स्वप्नांना नवे पंख देण्यासाठी सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी घेऊन येत आहे।
0: चंद्रपूरमध्ये पहिल्यांदाच एरोनॉटिकल इंजिनिअरिंग, सोबतच कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग,
2: डाटा सायन्स, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग,
0: मायनिंग इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग
2: यांसारख्या आधुनिक विषयांमध्ये बीटेक करण्यासाठी
0: आजच प्रवेश घ्या सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी।
2: एकाच महिन्यात 2 गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड करणारी,
0: 100% निकाल आणि 100% प्लेसमेंट देणारी
2: चंद्रपूर शहरात एकमेव शैक्षणिक संस्था सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, सोमय्या कॅम्पस, आकाशवाणी रोड, वडगाव वार्ड, चंद्रपूर।
0: संपर्क 9800004715
2: किंवा 8686881000।
5: मानवटकर कॉलेज ऑफ नर्सिंग आणि फार्मसी, घोटपेठ, चंद्रपूर। नर्सिंग आणि फार्मसी क्षेत्रात उज्ज्वल करिअरसाठी आजच प्रवेश घ्या। बीएससी नर्सिंग, जीएनएम नर्सिंग, पोस्ट बेसिक बीएससी नर्सिंग, डी फार्मसी, बी फार्मसी, डी फार्मसी पूर्ण केलेल्यांना बी फार्मसी दुसऱ्या वर्षात थेट प्रवेशाची सुविधा। अनुभवी शिक्षक, आधुनिक लॅब आणि क्लिनिकल ट्रेनिंग, शिष्यवृत्ती आणि करिअर मार्गदर्शन। संपर्क 9049114444। शिक्षणातून यशाकडे जाऊया मानवटकर कॉलेजकडे।
4: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका, रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी, भरघोस उत्पादनाची खपरी, मर्यादित साठा, आजच घ्या।
2: विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या स्वप्नांना नवे पंख देण्यासाठी सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी घेऊन येत आहे।
0: चंद्रपूरमध्ये पहिल्यांदाच एरोनॉटिकल इंजिनिअरिंग, सोबतच कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग,
2: डाटा सायन्स, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग,
0: मायनिंग इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग
2: यांसारख्या आधुनिक विषयांमध्ये बीटेक करण्यासाठी
0: आजच प्रवेश घ्या सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी।
2: एकाच महिन्यात 2 गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड करणारी,
0: 100% निकाल आणि 100% प्लेसमेंट देणारी
2: चंद्रपूर शहरात एकमेव शैक्षणिक संस्था सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, सोमय्या कॅम्पस, आकाशवाणी रोड, वडगाव वार्ड, चंद्रपूर।
0: संपर्क 9800004715
2: किंवा 8686881000।
5: आरोग्य हीच खरी संपत्ती आणि या संपत्तीची काळजी घेण्यासाठी
6: मानवटकर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल,
5: 100 बेडेड सह अत्याधुनिक सुविधा,
6: सर्व उपचार सेवा, मॅमोग्राफी आणि सर्व मेडिकल स्पेशालिटी एकाच छताखाली।
5: WCL, CGHS, रेल्वे, PMJAY आणि ESIS संलग्न सुलभ उपचार सुविधा उपलब्ध, कारण इथे प्रत्येक रुग्ण आपल्या कुटुंबाचा एक भाग आहे।
6: आजच भेट द्या मानवटकर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल,
5: विश्वासाचं ठिकाण,
6: आरोग्य खात्री, मानवटकर हॉस्पिटल।
3: आम्ही बोलत आहोत आकाशवाणी।

0: चाला में वर्षा से बाधित पहले एक दिवसीय अंतर्राष्ट्रीय क्रिकेट मैच में अफगानिस्तान को 7 विकेट से हराया। इसके साथ ही समाचार प्रभात का ये अंक समाप्त हुआ। नमस्कार।
1: आकाशवाणी हे चंद्रपूर केंद्र आहे। सकाळची 8:15 झालीत। आता प्रसारित करीत आहोत हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम। कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया लता मंगेशकर आणि दिलराज कौर यांच्या स्वरातली ही पारंपरिक रचना। संगीत जयदेव यांचं आहे आणि चित्रपट आहे आलाप।

0: किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या युगलस्वरातलं हे गीत होतं गुलजार यांचं. घर चित्रपटासाठी संगीत होतं राहुल देव बर्मन यांचं.
1: हे कुठलं प्लांट आहे?
2: टँजेरीन. खूप गोड असत, तोडू नकोस. हा फ्री फॉरेन ट्रिप, लिंक वर क्लिक करा. आता करतो.
1: आजोबा थांबा, लिंक वर क्लिक करू नका.
2: का?
1: हा SMS स्कॅम आहे. क्लिक केलं तर तुमचे बँक डिटेल्स होतील चोरी.
2: थँक्स गप्पू, वाचवलंस. हे घे तुझ्या समजूतदारपणाचं फळ.
3: RBI सांगते आहे, स्मार्ट बना कूल रहा.
4: मिस सीमा.
0: हो बोलते.
4: लगेच पोलीस स्टेशनला या. थांबा, नाहीतर घरी येऊ. हा
0: पण का? मी
4: एकट्या दुसऱ्या खोलीत जा. तुमचा मुलगा आमच्या कस्टडी मध्ये आहे आणि तुम्हाला डिजिटल अरेस्ट केलाय.
0: डिजिटल अरेस्ट?
4: 1,00,000 द्या, वाचाल.
0: इतके पैसे?
4: बरं ठीक आहे, एक लिंक पाठवली आहे. लगेच प्रोसेसिंग साठी 30,000 द्या.

0: सुद्धा जेलमध्ये जाईल?
1: जेलमध्ये तर तू जाणार. तुझा चेहरा रेकॉर्ड झालाय. डिजिटल अरेस्ट असं काही नसतं. हे सगळं फ्रॉड आहे. म्हणून घाबरू नका. पोलीस, बँक, RBI इत्यादींच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध रहा. त्यांना पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा.
2: हॅलो मम्मा.
1: हाय.
3: RBI सांगते,
1: जाणकार बना, सतर्क रहा.

हे गीत होतं लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं अभिमान चित्रपटातलं. मजरूह सुलतानपुरी यांच्या गीताला संगीत होतं सचिन देव बर्मन यांचं. आणि याबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम इथेच समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. टिकाठ वाजून 30 मिनिटांनी राष्ट्रीय मराठी बातमीपत्र पुणे केंद्राहून सक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणी पराग चिंचोलकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारतीय लष्करानं भविष्यातील आव्हानांसाठी सज्ज राहावं, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं आवाहन. फ्रान्स आणि स्लोवाकिया या दोन देशांच्या दौऱ्यात पंतप्रधान मोदी G7 परिषदेतही सहभागी होणार. भारतीय वायुदलाच्या AN-32 विमानाच्या अपघातात 5 जवानांना वीरमरण. आणि महिलांच्या T20 विश्वचषक स्पर्धेत भारताची आज पाकिस्तानशी लढत. आता सविस्तर बातम्या. भारतीय लष्करानं बदलत्या सुरक्षा आव्हानांशी आणि तांत्रिक प्रगतीशी जुळवून घेत भविष्यासाठी सज्ज राहण्याची गरज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केली. डेहराडून इथल्या IMA अर्थात इंडियन मिलिटरी अकादमीमध्ये 158 नियमित आणि 141 तांत्रिक अभ्यासक्रमांच्या दीक्षांत संचलन सोहळ्यामध्ये त्या बोलत होत्या. अधिकारी प्रशिक्षणार्थींनी आयुष्यभर शिकण्याची वृत्ती, नैतिक मूल्य आणि धैर्यपूर्ण नेतृत्व जोपासावं असं आवाहन त्यांनी केलं. देशाचे सार्वभौमत्व आणि अखंडतेचे रक्षक म्हणून जबाबदारी पार पाडण्याचा सल्लाही त्यांनी दिला. संचलनामध्ये 9 महिला प्रशिक्षणार्थींचा समावेश हा IMA इतिहासातील महत्वाचा टप्पा असल्याचं सांगत त्यांनी सर्व नवोदित अधिकारी आणि मित्र राष्ट्रांच्या प्रशिक्षणार्थींचंही अभिनंदन केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्स आणि स्लोवाकिया या दोन देशांच्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात फ्रान्समधील नीस शहरात काल दाखल झाले. या दौऱ्यादरम्यान फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी त्यांची चर्चा, भारत इनोव्हेट्स उपक्रमाचा संयुक्तपणे शुभारंभ, महत्वाच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर विचारविनिमय, तसंच G7 शिखर परिषदेत सहभाग असा पंतप्रधानांचा कार्यक्रम असेल. नीस शहरात भारतीय समुदायानं पंतप्रधानांचं अत्यंत उत्साहानं स्वागत केल्याबद्दल मोदी यांनी समाज माध्यमावरील एका पोस्टद्वारे त्यांचे आभार मानले. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्लोवाकिया भेटीमुळे दोन्ही देशांमधील सहकार्याच्या नवीन संधी उपलब्ध होतील आणि आर्थिक संबंध अधिक दृढ होण्यास मदत होईल असं स्लोवाकियातील भारताच्या राजदूत अपूर्वा श्रीवास्तव यांनी ब्रास्तिलावा इथं आकाशवाणीच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितलं. केंद्र सरकारनं लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांची 30 जूनपासून नवे भूदल प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. सध्या ते व्हाईस चीफ ऑफ आर्मी स्टाफ म्हणून कार्यरत आहेत. विद्यमान भूदल प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी 30 जून रोजी निवृत्त होत आहेत. राष्ट्रीय संरक्षण अकादमीचे माजी विद्यार्थी असलेले धीरज सेठ यांची 1986 आर्म्ड कोअरमध्ये नियुक्ती झाली होती. जवळपास 4 दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी विविध महत्वाच्या कमांड आणि धोरणात्मक पदांवर काम केलं आहे. साऊथ वेस्टर्न कमांड आणि सदर्न कमांडचं नेतृत्व करण्याचाही त्यांना मान मिळाला आहे. DRDO अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं लांब पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांविरुद्ध बहुस्तरीय संरक्षण आणि मध्यम पल्ल्यावरील जहाजांना लक्ष्य करणाऱ्या क्षेपणास्त्रांच्या 3 यशस्वी चाचण्या घेतल्या. याबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी DRDOचं अभिनंदन केलं आहे. या चाचण्यांमुळे आक्रमक आणि प्रतिरोधक अशी क्षेपणास्त्र बाळगणाऱ्या निवडक देशांमध्ये आता भारताची गणना होते असं सिंह यांनी समाज माध्यमांवर म्हटलं आहे. नौदलाच्या मध्यम पल्ल्याच्या जहाजविरोधी क्षेपणास्त्रांनीही आपली क्षमता सिद्ध केली आहे असंही त्यांनी सांगितलं. या चाचण्यांद्वारे लांब आणि मध्यम पल्ल्याची क्षेपणास्त्र हवेतच नष्ट करण्याची क्षमता सिद्ध झाली आहे. केंद्रीय विद्यालय संघटन म्हणजेच KVS शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून इयत्ता 6 आणि 9 वर्गांसाठी त्रिभाषा सूत्राअंतर्गत प्रत्येक शाळेत किमान एका तुकडीसाठी संस्कृत भाषा अनिवार्य केली आहे. बदलीपात्र केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मुलांची शैक्षणिक गैरसोय टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. नव्या नियमानुसार विद्यार्थ्यांनी निवडलेल्या 3 भाषेच्या आधारे त्यांची वर्गवारी केली जाईल. दरम्यान केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच CBSEनंही राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 अनुसरून इयत्ता 9 विद्यार्थ्यांसाठी 3 भाषांचा अभ्यास सक्तीचा केला आहे. यात किमान 2 भारतीय भाषा असणं अनिवार्य आहे. विद्यार्थ्यांवरचा परीक्षेचा ताण कमी करण्यासाठी

भाषेसाठी इयत्ता दहावीच्या पातळीवर या तिसऱ्या भाषेसाठी कोणतीही मंडळ परीक्षा घेतली जाणार नसल्याचं सीबीएसईनं स्पष्ट केलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. चंद्रावरील अत्यंत थंड वातावरणाचा सामना करू शकणारी प्रगत कृत्रिम उष्णता प्रणाली विकसित करण्यासाठी इस्रो आणि अणुऊर्जा विभागानं संयुक्तपणे काम सुरू केलं आहे. बंगळुरू इथं झालेल्या एका परिषदेत इस्रोचे अध्यक्ष डॉ व्ही नारायणन यांनी ही माहिती दिली. चांद्रयान 3 मोहिमेतील विक्रम लँडर सौर ऊर्जेवर आधारित असल्यानं तो चंद्रावर केवळ 14 दिवस कार्यरत राहू शकला होता. आता नव्या तंत्रज्ञानाच्या मदतीनं 200 दिवसांपर्यंत कार्यरत राहणारा लँडर विकसित करण्याचं उद्दिष्ट आहे. कृत्रिम उष्णता प्रणालीमुळे चंद्रावरील उणे 129° ते 121° सेल्सिअस तापमानातील तीव्र बदलांचा सामना करणं शक्य होणार आहे. तसंच इस्रो आणि CSIRनं तांत्रिक सहकार्यासाठी 40 क्षेत्र निश्चित केली असून त्यापैकी 17 प्रकल्पांच्या अंमलबजावणीला मंजुरी देण्यात आली आहे. इराणसोबतचं युद्ध संपवण्यासाठी आज एक करार केला जाईल आणि त्यानंतर लगेचच मोक्याच्या ठिकाणी असलेल्या स्ट्रेट ऑफ होर्मुझमधून वाहतूक सर्वांसाठी खुली केली जाईल असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी समाज माध्यमावरील एका पोस्टद्वारे म्हटलं आहे. त्याचवेळी हा करार अपेक्षेप्रमाणे झाला नाही तर नवीन हल्ले करण्याचा इशाराही त्यांनी कायम ठेवला. इराणचा अणुक्रम प्रभावीपणे निष्प्रभ करण्यात आला असून नंतरच्या टप्प्यावर उर्वरित अणुसाठ्याची विल्हेवाट लावली जाईल असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. दरम्यान कोणताही करार त्वरित होण्याची शक्यता नसल्याचं इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बघाई यांनी म्हटलं आहे. कदाचित आगामी दिवसात करार होऊ शकेल अशी पुष्टीही त्यांनी जोडली. इराणच्या सरकारी वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार समोरील बाजूकडून दिसून येणाऱ्या विसंगतीमुळे या प्रक्रियेबाबत सावधगिरी बाळगण्याचं आवाहन बघाई यांनी केलं आहे. आंतरराष्ट्रीय योग दिन 2026 पूर्वतयारीचा एक भाग म्हणून आयुष मंत्रालयानं मोरारजी देसाई नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ योग आणि हबिल्ड यांच्या सहकार्यानं आज एका महत्वपूर्ण जागतिक ऑनलाईन योग कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. सकाळी 6:15 ते 7:35 या वेळेत झालेल्या या ऑनलाईन योग कार्यक्रमात 130 अधिक देशातील लोकांचा सहभाग होता. आयुष मंत्री प्रतापराव जाधव हे देखील या उपक्रमात सहभागी झाले होते. जागतिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी जागतिक रक्तदाता दिनानिमित्त देशभरातील नागरिकांना स्वेच्छेनं रक्तदान करण्याचं आवाहन केलं आहे. रक्तदान केलेल्या रक्ताच्या प्रत्येक थेंबात गरजू व्यक्तीला नवजीवन देण्याची ताकद असते असं समाज माध्यमावरील एका पोस्टमध्ये जाधव यांनी म्हटलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसंख्याशास्त्रीय बदलांवरील समितीला सीमावर्ती जिल्ह्यातील लोकसंख्या रचनेबाबत अभ्यास करण्याचे निर्देश दिले आहेत. ते काल या समितीच्या बैठकीत बोलत होते. अवैध स्थलांतर आणि इतर कारणांमुळे होणाऱ्या बदलांची पाहणी करण्यासाठी सीमावर्ती भाग महानगर तसंच औद्योगिक शहरांना भेट देण्यासही गृहमंत्र्यांनी सांगितलं. आसाममधील जोरहाट इथं काल सकाळी झालेल्या AN-32 विमान अपघातात 5 जवानांना प्राण गमवावे लागल्याबद्दल भारतीय वायुदलानं शोक व्यक्त केला आहे. समाज माध्यमावरील एका पोस्टद्वारे वायुदलानं दिलेल्या माहितीनुसार या दुर्घटनेत स्क्वाड्रन लीडर प्रशांत सिंग, फ्लाईट लेफ्टनंट शुभम कुमार, सार्जंट जितेन शर्मा, अग्निवीर वायू खेमाराम कुमावत आणि अग्निवीर वायू दानिश आलम यांना वीरमरण आलं आहे. या कठीण प्रसंगी या जवानांच्या कुटुंबियांच्या पाठींशी आपण खंबीरपणे उभं असल्याचं हवाई दलानं म्हटलं आहे. तत्पूर्वी नियमित उड्डाणाच्या वेळी भारतीय वायुदलाच्या AN-32 विमानाचा काल सकाळी लँडिंग दरम्यान अपघात झाला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या अपघाताबद्दल दुःख व्यक्त करून मृत जवानांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त केली आहे. इंग्लंड आणि वेल्समध्ये सुरू असलेल्या ICC महिला T20 विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ आज बर्मिंगहॅममधील एजबॅस्टन इथं आपला पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्ध सामन्यानं आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7:00 सुरू होईल. दोन्ही संघांमधील यापूर्वीच्या 16 सामन्यांपैकी 13 सामन्यात भारतानं विजय मिळवला आहे. अन्य सामन्यात स्पर्धेत पदार्पण करणारा नेदरलँड्स बांगलादेश यांच्यात लढत होईल. हा सामना भारतीय वेळेनुसार सकाळी 10:30 सुरू होईल. दरम्यान वेस्ट इंडिजनं काल गतविजेत्या न्यूझीलंडचा 7 राखून पराभव केला तर ऑस्ट्रेलियानं दक्षिण आफ्रिकेचा 65 पराभव करून आपल्या T20 विश्वचषक मोहिमेची सुरुवात केली. स्पर्धेतील अंतिम सामना पुढील महिन्याच्या 5 लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर होणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारतीय लष्करानं भविष्यातील आव्हानांसाठी सज्ज रहावं, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं आवाहन. फ्रान्स आणि स्लोवाकिया या दोन देशांच्या दौऱ्यात

0: पंतप्रधान मोदी G7 परिषदेतही सहभागी होणार. भारतीय वायुदलाच्या AN-32 विमानाच्या अपघातात 5 जवानांना वीरमरण. आणि महिलांच्या T20 विश्वचषकात भारताची आज पाकिस्तानशी लढत. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. हेवी 8:40 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत बालसभा कार्यक्रमात बालकलाकार डिंपल भडगरे यांची हेमा बहादे यांनी घेतलेली मुलाखत.

0: नमस्ते छोट्या दोस्तांनो, बालसभा कार्यक्रमात तुमचं अगदी मनापासून स्वागत. काय छोट्या दोस्तांनो, कसे आहात? मजेत ना? तर छोट्या दोस्तांनो, बालसभा कार्यक्रमाची तुम्ही नक्की वाट बघत असाल, हो ना? आणि आजच्या बालसभा कार्यक्रमात कोण येणार याची देखील उत्सुकता लागली असेल. तर छोट्या दोस्तांनो, आजच्या बालसभा या कार्यक्रमात आपली एक बालमैत्रीण आलेली आहे, मारणार आहे, आणि तिच्या गप्पांमधून आपल्याला भरपूर काही कळणार आहे. चला तर मी आता सांगण्यापेक्षा आपण तिच्याच कडून ऐकूया आणि ऐकूया या दिलखुलास गप्पा. ती बालकलाकार आहे डिंपल भटगरे. डिंपल, बालसभा कार्यक्रमात तुझं अगदी मनापासून स्वागत. हाय डिंपल, कशी आहेस तू?
1: मी बरी आहे.
0: बरं, तू कोणत्या शाळेत आहे आणि कोणत्या क्लास मध्ये?
1: मी संत अनेस हायस्कूल सुमठाणा मध्ये आहे, 7th स्टँडर्ड.
0: अच्छा, बरं, तू शाळेत जाते आणि शाळेसोबतच भरपूर तुला काही येतं, तर ते आपल्या छोट्या दोस्तांना सांग ना की तुला काय काय आवडतं, कशात तुला इंटरेस्ट आहे.
1: मला भाषण द्यायला खूप आवडतं आणि मग बाकीचं म्हणजे अबॅकस क्लासला पण मी जाते.
0: अच्छा,
1: व्हॉलीबॉल क्लास, कराटे पण येतं मला, दांडपट्टा, लाठीकाठी, हे सगळं मी माझ्या शिबिरात शिकले.
0: अच्छा, तू शिबिर मध्ये जाते?
1: हो.
0: बरं, शाळेमध्ये जाऊन देखील तू शिबिर मध्ये जाते?
1: हो.
0: तर ते कसं असतं मग शेड्यूल, शाळा केव्हा असते, शिबिर केव्हा असतं?
1: म्हणजे ते समर वॅकेशन मध्ये राहतं, 10 दिवसाचंच असतं, पण आम्हाला तिथे भरपूर काही शिकायला मिळतं.
0: अच्छा, तर शिबिर मध्ये काय काय शिकतात तुम्हाला?
1: एक वर्ग राहते, संस्कार ग एक राहते, अजून मग लाठीकाठी, दांडपट्टा, कराटे, योगासन, असं भरपूर काही आम्हाला तिथे शिकवतात.
0: अच्छा, मग तुला त्यातलं काय काय येतं ते सांग ना.
1: मला त्यातले काही म्हणजे आम्हाला तिथे भजन किंवा श्लोक सांगतात तेही मला येतं, दांडपट्टाही येते, लाठीकाठी येते आणि कराटे पण येतं.
0: अच्छा, बरं, मग तू आहे ना आपल्या छोट्या दोस्तांना जे प्रार्थना येत असेल ते म्हणून दाखव ना.
1: तर मी आता जेवणाच्या अगोदर प्रार्थना केली जाते, तर ती छोटीशी आहे, तर ती म्हणून दाखवते.
0: अच्छा, आता तू जे म्हणून दाखवणार आहे ते तुम्ही जेवणाच्या आधी म्हणता?
1: हो, जेवणाच्या आधी हे म्हणतात.
0: ठीक आहे ना, म्हणून दाखव ना.

0: वेधर्म को वदनी कवळ घेता नाम ज्ञा मातृभूचे सहज स्मरण होते आपुल्या बांधवांचे कृषीवल कृषी कर्मी राबती दीन रात श्रमिक श्रम करुणी वस्तुया निर्मितात स्मरण करुणी त्यांचे अन्न सेवा खुशाल उदर भरण आहे बुद्धी होण्या विशाल हा आमचा मंत्र आहे.
1: बर मला सांग तू हे तर शिबिर मध्ये म्हणते घरी आल्यावरही असंच असतं का?
0: हो
1: रोज घरी असत. अच्छा बरं त्यात अजून तू काय लाठी काठी जे म्हटलं अजून काय होतं
0: दांडपट्टा.
1: अच्छा मग याचा फायदा काय होतो असं तुला वाटतं?
0: फायदा म्हणजे आपल्याला ते पुढे जाऊन कामी येतं म्हणजे जर आपण ते शिकलो तर मग आपण कुठल्या इंटरनॅशनल किंवा नॅशनल लेवलवर खेळू शकतो जर आपण क्लासेस लावले तर.
1: अच्छा म्हणजे तो एक प्रकारचा व्यायाम देखील म्हणून आणि मग योगासनात काय काय घेतात ग?
0: योगासनात भरपूर आसनं पिरामिड्स असं शिकतात.
1: तुम्हाला जेव्हा ते योगा शिकवतात किंवा त्या जे एक्झरसाइज शिकवतात व्यायाम शिकवतात त्याचा फायदा आपल्या शरीरावर कसा होतो हे तुम्हाला सांगतात का?
0: हो सांगतात ना.
1: काय सांगशील मग तू?
0: जसं मग अनुलोम विलोम एक आहे म्हणजे तर त्यामुळे म्हणजे आपलं शरीर चांगलं राहतं. आपल्याला काही ब्रिदिंग प्रॉब्लेम्स असतील तर ते अनुलोम विलोमने जातात. म्हटलं असं भरपूर आसनं राहतात त्याबद्दल आम्हाला फायदे पण ते सांगतात.

0: आणि अनुलोम विलोम हा ध्यानात्मक प्राणायाम आहे आणि त्यांनी तुमच्यासारख्या मुलांना, मोठ्यांना तर आहेच, मोठ्यांना फायदा होतोच पण लहान मुलांना पण याचा फायदा होतो की जे त्यात अजून कोणत्या प्रार्थना म्हणतात ती एखादी म्हणून दाखवणं.
1: प्रार्थना भरपूर म्हणजे सकाळचं ध्यान असतं, सामुदायिक ध्यानही असतं आणि प्रार्थनाही असते सायंकाळची.
0: अच्छा,
1: तर एक छोटस गाणं मी सामूहिक संकल्प गीत म्हणेल.

0: आवाज करेंगे.
1: अरे वा, खरंच खूप छान म्हणतेस तू. ताल लय अगदी खूप छान आहे. तुला गाण्याची पण आवड असेलच मग, है ना? कारण की तू जे म्हणते आहेस तर ते ज्यांना गाणं येतं ना किंवा गाण्यामधलं कळतं ना ते असे छान पद्धतीने म्हणू शकतात, हो ना? बरं, या शिबिरामध्ये अजून काय काय शिकवतात? जसं आपण बघतो की शाळेमध्ये स्वच्छता शिकवतात, घरी देखील स्वच्छता, असं काही शिकवतात का तुम्हाला? कारण की तुम्ही दिवसभर असता ना तिथे.
0: हो, म्हणजे आम्हाला तिथे भरपूर काही शिकायला मिळते. जसं मी आता भाषण देते तर मी तिथूनच शिकली आहे. भाषण देण्याची पद्धत, उभी राहण्याची पद्धत, बोलण्याचा सूर, ताल सगळं आम्हाला तिथे शिकवतात. उलट हे जे काही मी आता म्हंटल गाणं तेही आम्हाला तिथे संस्कार वर्ग राहतो एक.
1: अच्छा.
0: तर तिथे ते सगळं आम्हाला शिकवतात, गाणं म्हणा किंवा हे सगळं. हे पूर्ण पुस्तक मी तिथूनच शिकली आहे, पूर्ण पुस्तक आहे मला.
1: बरं, किती वर्षापासून जातेस मग तू?
0: मला 3 वर्ष झाले.
1: अच्छा. आणि दर उन्हाळ्यात? हो,
0: दर उन्हाळ्यात.
1: अच्छा, त्याचा फायदा नक्कीच होतो. मग किती मुलं असतात तरी तिथे?
0: तिथे 100 असतात.
1: 100 मुलं असतात. आणि 100 मुलांकडे छान पद्धतीने लक्ष देऊन छान वेगवेगळे ऍक्टिव्हिटीज तुम्हाला जेही येतात ते प्रत्येक जण तिथे सादर करत असेल, हो ना? बरं, तू भाषणाबद्दल बोललीस तर मग कशा पद्धतीने तू भाषण करतेस किंवा कुठे केलेलं काय सांगशील?
0: मी मंदिरात भाषण करते आणि स्पर्धेतही भाग घेते. जसं शाळेतली स्पर्धा किंवा कुठलाही संत जयंती असेल तर तिथे स्पर्धा कंडक्ट करतात, तर तिथे मी सहभाग घेतलेला आहे.
1: अच्छा. म्हणजे तुला वेळेवर कोणताही विषय दिला तर तू करतेस?
0: हो, मी नक्कीच बोलणार.
1: अच्छा. बरं, मग तू आता इतके आपल्या भारतात म्हणजे तसं तर महाराष्ट्रामध्ये आपण म्हणतो की संतांची भूमी आहे, तर कोणते संत तुला आवडतात किंवा त्यांची प्रेरणा तुला मिळालेली आहे? काही गोष्टी आपल्याला, जर संत गाडगे बाबा असतील तर ते स्वच्छतेचे जे विचार आहे, किंवा महात्मा गांधीजी आहेत, किंवा संत तुकाराम महाराज आहे, एकनाथ आहेत, हे भरपूर असे आपले संत होऊन गेलेत आणि त्यांच्याकडनं प्रत्येकाकडनं आपण काही ना काहीतरी शिकलो आहोत. तर तू आपल्या छोट्या दोस्तांना कोणत्या संतांबद्दल सांगशील?
0: म्हणजे मला तर सगळे संत आवडतात, पण आता मी शिबिरात जाते तर तिथे संत तुकडोजी महाराज यांच्याबद्दल आम्हाला सांगतात. म्हणजे प्रत्येकच संतांबद्दल सांगतात, पण मला यांचा खूप आदर्श आहे. जसं तुकडोजी महाराजांची एक ओवी आहे, शिस्त शांती गांभीर्य आदी गुण उठण्या बसण्या बोलण्याचे ज्ञान लाभे मानव्याचे शिक्षण प्रार्थने माझी. म्हणजे तुकडोजी महाराजांकडून मी शिस्त ही शिकलेली आहे. आम्ही कधी पण म्हणजे दोन टाइम राहते ना तिथे, एक सामुदायिक ध्यान आणि सामुदायिक प्रार्थना. तर आमचे गुरुजी आम्हाला शिस्त ही पाळावीच लागते. म्हणजे दिवसभर तुम्ही कितीही मस्ती करा पण त्या प्रार्थनेच्या जागल्यावर शिस्त ही राहतेच.
1: अगदी अगदी.
0: म्हणून मी तुकडोजी महाराजांचा आदर्श मानते मला स्वतःला.
1: बरं, हे तर झालं सगळं शिबिर मधलं. तू अभ्यास करतेस तर कशी आहेस अभ्यासात?
0: हो, मी अभ्यासातही चांगली आहे. म्हणजे
1: कोणता नंबर येतो मग तुझा?
0: माझा असा पहिलाच म्हणून नाही पण येतो वर्गातून, म्हणजे मी चांगली आहे.
1: अच्छा. या व्यतिरिक्त तुला अजून काय आवडतं?
0: मला भरपूर काही आवडतं. जसं मी अभ्यास कसलाही जाते तर मला तेही करणं खूप आवडतं.

0: लेवल सुरू आहे मग तुझी?
1: म्हणजे तिथे 7 लेवल, 0 ते 7, तर माझी आता तिसरी संपूर्ण, आता मी चौथी घेईन.
0: चौथीला
1: असं आहे.
0: तर रोज क्लासला जाते त्याच्या?
1: हो, म्हणजे रोज नाही जात, आठवड्यातून 3 किंवा 4 दिवस राहते ते, दररोज नाही राहत.
0: अच्छा.
1: मला व्हॉलीबॉल मध्ये पण आवड आहे. आणि आता मी
0: दिवस झाले खेळते तुम्ही?
1: आता मी बुधवार पासूनच लागली
0: आहे.
1: आताच तर आम्ही अंडर हँड लिफ्टिंग हे सगळं येतं. त्या व्यतिरिक्त मी मोबाईलवर ड्युओलिंगो ऍप आहे, त्यावर मी बुद्धिबळ सुद्धा शिकत आहे, तर तेही मला थोडं फार खेळता येतं.
0: अच्छा. बरं, हे तुला कोणी शिकवलं मग?
1: तर म्हणजे शाळेत खूप अशा कॉम्पिटिशन्स राहायच्या, पण मला नव्हतं खेळता येत. तर मग मी असंच मोबाईल बघता बघता एक दिवस अशी रील आली की ड्युओलिंगोची, तर त्यामुळे मग मी त्यावर गेले. आणि तिथे चेस पण होतं, त्यामुळे मी चेस निवडला आणि मग ते खेळत आहे.
0: अच्छा. बरं, तू मगाशी बोललीस की तुला कराटे देखील आवडतात, तू कराटे देखील खेळली, मग कराटेचं किती दिवसापासून खेळते, त्याचे काही लेवल तू केलेत का?
1: नाही, मी अजून बेल्ट नाही केले आहेत, पण मला येते, बेसिक कराटे येते.
0: अच्छा.
1: हो
0: बरं, मला असं कळलंय तू सूत्रासन

0: अंडर हँड लिफ्टिंग हे सगळं येतं. त्या व्यतिरिक्त मी मोबाईलवर ड्युओलिंगो ऍप आहे त्यावर मी बुद्धिबळ सुद्धा शिकत आहे, तर तेही मला थोडं फार खेळता येतं.
1: अच्छा, बरं, हे तुला कोणी शिकवलं मग?
0: तर म्हणजे शाळेत खूप अशा कॉम्पिटिशन्स राहायच्या पण मला नव्हतं खेळता येत. तर मग मी असंच मोबाईल बघता बघता एक दिवस अशी रील आली की ड्युओलिंगोची, तर त्यामुळे मग मी त्यावर गेले आणि तिथे चेस पण होतं, त्यामुळे मी चेस निवडला आणि मग ते खेळत आहे.
1: अच्छा, बरं, तू मगाशी बोललीस की तुला कराटे देखील आवडतात, तू कराटे देखील खेळली, मग कराटेचं किती दिवसापासून खेळते, त्याचे काही लेवल तू केलेत का?
0: नाही, मी अजून बेल्ट नाही केले आहेत पण मला येते, बेसिक कराटे येते.
1: अच्छा,
0: हो.
1: बरं, मला असं कळलंय तू सूत्रसंचालन पण काही काही कार्यक्रमात करते, तर आजपर्यंत कुठे केलेलं आणि सांग ना. तू इतकी लहान आहेस आणि इतकं छान तू काम करते आहेस, बाकी तर सगळं तुला येतच आहे, तू सांगतेस आपल्या छोट्या दोस्तांना. सूत्रसंचालनासंदर्भात काय सांगशील?
0: सूत्रसंचालन माझं सुरू झालं शाळेत, पहिल्यांदा सुरू झालं, तर तिथून मग मला शालिकदा सर भेटले, मग त्यांनी पण मला सूत्रसंचालन करण्यासाठी संधी दिली. त्यांचं एक पुस्तक प्रकाशित होत शालिकदा असं, तर तिथे मी एका बाल कलाकारची मुलाखत घेतली आहे, त्यांच्यापासून सुरू झालं आणि मग इथे आकाशवाणी पण आकाशवाणीवर पण येऊन, हे माझी दुसरी वेळ आहे, इथेही मी कविता संमेलनचं सूत्रसंचालन केलं आहे.
1: अरे वा, म्हणजे लहान मुलांच्या याचं तू सूत्रसंचालन करते. बरं, तुला जर एखाद वेळेला कोणाची मुलाखत घ्यायची जर आवड झाली किंवा असं वाटलं की मला यांची मुलाखत घ्यायची आहे, तर ती तू कशी घेते किंवा कुणाची घ्यायला तुला आवडेल?
0: मला माझ्या सरांची घ्यायला आवडेल.
1: म्हणजे
0: जसं शालिकदानो सर आहेत, तुम्ही पण आहेत, मला तुमची पण घ्यायला आवडेल. आणि म्हणजे आमच्या शिबिरातले भरपूर गुरुजी आहेत, ते इथे नाही, अमरावतीला वगैरे राहतात, तर त्यांची पण मला घ्यायला आवडेल मुलाखत.
1: अच्छा, बरं, तुमच्या घरी कोण कोण असतं मग? आणि आता तू इतकं सगळं छान करते असतं, मग तुला कोणाचं प्रोत्साहन मिळतं? कारण की कसं आहे ना, बरेच घरी मुलांना म्हणतात नाही अभ्यास कर, अभ्यास कर, तुझा नंबर आला पाहिजे, पहिला नंबर आला पाहिजे, दुसरा येत असेल तरी पहिला नंबर आला पाहिजे, असं प्रत्येक गोष्टीत असतं ना. किंवा बरेचदा म्हणतात नाही त्या मुलांनी स्केटिंग येतं त्याला स्केटिंग शिक, बाकीचं येत असेल तर तू पण तेच शिक, असं काही आहे का तुझ्या घरी?
0: नाही, आणि खरंच मला प्रोत्साहन देणारी पहिली व्यक्ती जर माझ्या घरात असेल तर ती माझी आजी आहे.
1: अच्छा,
0: म्हणजे एकदा माझं भाषण होतं तर मी इतकी घाबरली, मी रडून दिली, मी भाषण देणार नाही. माझी आजी म्हणाली, नसेल येत अडक पण तू काहीतरी तरी बोल, इथपर्यंत आपण आलो आहोत. आणि तिथेच माझा, मी तिथे पहिला नंबर पटकवला.
1: अच्छा,
0: त्या स्पर्धेत. त्यामुळे माझं जर प्रोत्साहन देणारी माझी पहिली व्यक्ती माझी आजी आहे. नंतर माझ्या घरचे सर्वजण, जसं माझी आत्तू आहे, माझी मोठी आत्तू, माझी आई, आजी, बाबा, आबा, सगळेच मला प्रोत्साहन खूप करतात.
1: अच्छा,
0: आणि त्यानंतर शालिकदानव सर आहेत, गुणवंत गुरुजी आहेत, असे भरपूर गुरुजी आहेत जे मला प्रोत्साहन खूप करतात.
1: अच्छा,
0: हो.
1: बरं, तू आत्ता सांगितलं की तुझी आजी, आणि तू भाषण करायला गेलीस, तू विसरेल असं तुला वाटलं पण भाषण तू दिलंस, तुझा पहिला नंबर आला, बरोबर? कसं वाटलं तुला तेव्हा?
0: मला खूप आनंद झाला. जर मी त्यावेळेला खसून गेले असते असं काही हे नव्हतं की माझा आलाच पाहिजे, पण जर माझा तो नंबर गेला असता असं काहीच नव्हतं, पण मला माझ्या आजीमुळे डेअरिंग आली म्हणून मी आज इथपर्यंत आली आहे.
1: अच्छा, बरं, कोणता विषय होता मग?
0: मोबाईल अत्यावश्यक आहे की नाही?
1: तर मग आपल्या छोट्या दोस्तांना थोडक्यात सांग ना, त्या भाषणात तू काय सांगितलं होतं बाकीच्यांना?
0: म्हणजे एक लाईन सांगणार, शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती, शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती, देव देश अण धर्मा पायी प्राण घेत हाती, प्राण घेतला हाती. आजकालची पिढी जेव्हा 3G 4G 5G असे म्हणत म्हणत पबजी या खेळात आपला जीव गमावून बसतात, तेव्हा या व्यासपीठाला विषय मिळतो की मोबाईल अत्यावश्यक आहे की नाही. तर ही ओळी आहे. तर मला असं वाटतं की मोबाईल अत्यावश्यक आहे, कारण चूक ही मोबाईलची नाही तर ते पाहणाऱ्या लोकांची आहे, त्यांच्या मेंदूची आहे. जर आपण मोबाईलवर चांगल्या गोष्टी बघितल्या तर आपण नक्कीच चांगलं काही शिकू, पण वाईट गोष्टी बघितल्या तर वाईट गोष्टी शिकू, असं आहे.
1: म्हणजे मोबाईल शाप की वरदान, बरेचदा प्रश्न पडतो आपण त्याचा वापर कसा
0: करतो,
1: कशा पद्धतीने करतो, हे खरंच खूप महत्वाचं आहे. आणि तुझ्याकडनं आपले जे छोटे दोस्त मंडळी आहे ते नक्कीच प्रेरणा घेतील, आणि हा तुला जो मेसेज द्यायचा आहे तो नक्कीच त्यांच्यापर्यंत पोहोचेल. पुढे मोठं झाल्यावर तुला काय व्हायला आवडेल?
0: मला म्हणजे आता माझे गुरुजी मला सांगतायत, हे मला म्हणतात

0: कीर्तन ऐक, तर मला कीर्तनही करायचं आहे, कीर्तनकार बनायचं आहे. आणि म्हणजे असं माझा एक गोल आहे की मला IAS ऑफिसरही बनायचं आहे. तर मी निवडेल, म्हणजे मी जर शक्य होऊ शकलं तर मी दोघही याच्यात नक्कीच सहभाग घेणार.
1: अच्छा,
0: म्हणजे IAS ऑफिसर होऊनही कीर्तनकार कसं बनता येणार हेही बघणार मी असं.
1: आणि यासोबतच चांगला व्यक्ती घडणं फार महत्वाचं आहे, आणि त्यासाठी अभ्यास चांगला करणं महत्वाचं आहे.
0: हो
1: बरोबर. आणि तू ते करतेच.
0: हो.
1: आणि या शिबिराचा देखील तुला नक्कीच
0: फायदा होतो.
1: तर आज तू आपल्या छोट्या दोस्तांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून काय सांगशील?
0: असे शिबिर तुम्ही अटेंड करा, कारण हे शिबिर प्रत्येक गावात राहतात. जनरली सुट्ट्यांमध्ये मुलं मामाच्या गावाला जातात, जायलाच पाहिजे, पण असे शिबिरही अटेंड करायला पाहिजे. त्यामुळे माझ्यासारखे असे भरपूर गुरु मिळतील, जसं त्यांच्यामुळे आज मी इथपर्यंत आलेली आहे असं मला वाटते. तर असे शिबिर अटेंड करा, आणि मोबाईल कमी पहा असं नाही, तुम्ही बघा, पट चांगलं बघा, किंवा असं कीर्तन ऐका. जर तुम्हाला ते बोरिंग वाटत असेल तर कुठले तरी खेळ खेळा मोबाईलवर, जे तुम्हाला पुढे जाऊन कामी येणार. जसं बुद्धिबळ आहे, आणखी भरपूर काही खेळ आहेत, तसं खेळू शकतो आपण मोबाईलवर.
1: नक्कीच नक्कीच, खरंच खूप छान सांगतेस तू. खरंच अभ्यासासोबत हे बाकी देखील ऍक्टिव्हिटीज असायलाच हव्या. कार्यक्रमातून आता तू जाता जाता आपल्या छोट्या दोस्तांना परत एखादी प्रार्थना म्हणून दाखव ना.
0: मी एक शांतीपाठ घेते. सर्वे

0: चिदुःखमाप्नुयात्। ओम शांतिः शांतिः शांतिः। सद्गुरुनाथ महाराज की जय।
1: खरंच डिंपल, तू खरंच खूप छान आज गप्पा मारल्यास असं वाटतंय की छान परत गप्पा मारत राहू आणि छान छान तुझ्याकडनं भरपूर गोष्टी ऐकाव्यात, पण वेळेचं बंधन असतं ना, त्यासाठी आपल्याला इथे थांबावं लागणार। तर तू आज आकाशवाणी स्टुडिओत आली आणि छान गप्पा मारल्यात, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने मी मनापासून आभारी आहे। थँक्यू।
0: तुमचे पण खूप खूप थँक्यू मला इथपर्यंत येऊ देण्याकरिता, धन्यवाद।
1: तर छोट्या दोस्तांना आवडली ना हिची मुलाखत, किती छान गप्पा मारल्या ना तिने। चला तर छोटे दोस्त मंडळी, आता वेळ मात्र झालेली आहे निरोप घ्यायची, पण आपण परत भेटणार आहोतच पुढील रविवारी याच वेळेला। तोपर्यंत नमस्कार।
2: आपण ऐकत होतात बालकलाकार डिंपल भडगरे यांची हिमा बहादे यांनी घेतलेली मुलाखत। ही मुलाखत आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आली।
3: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका। रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा आजच घ्या।

0: नालसाचं संवाद युनिट आदिवासी समूहांना शिक्षण आरोग्य कायदेविषयक सल्ला आणि त्यांचे सर्व हक्क मिळवून देण्यासाठी तत्पर आहे. कायदेविषयक मदतीसाठी 1500 वर संपर्क साधा.
1: विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या स्वप्नांना नवे पंख देण्यासाठी सोमय इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी घेऊन येत आहे.
2: चंद्रपूर मध्ये पहिल्यांदाच एरोनॉटिकल इंजिनिअरिंग सोबतच कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग,
1: डाटा सायन्स, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग,
2: माइन इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग
1: यासारख्या आधुनिक विषयांमध्ये बीटेक करण्यासाठी
2: आजच प्रवेश घ्या सोमय इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी.
1: एकाच महिन्यात 2 गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड करणारी,
2: 100% निकाल आणि 100% प्लेसमेंट देणारी
1: चंद्रपूर शहरातील एकमेव शैक्षणिक संस्था सोमय इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, सोमय कॅम्पस, आकाशवाणी रोड, वडगाव वार्ड, चंद्रपूर.
2: संपर्क 9800004715
1: किंवा 8686881000.
3: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती, समृद्धी, भरघोस उत्पादनाची खापरी, मर्यादित साठा, आजच घ्या.
1: विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या स्वप्नांना नवे पंख देण्यासाठी सोमय इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी

0: टेक्नॉलॉजी घेऊन येत आहे.
1: चंद्रपूरमध्ये पहिल्यांदाच एरोनॉटिकल इंजिनिअरिंग, सोबतच कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग,
0: डाटा सायन्स, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग,
1: मायनिंग इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग
0: यासारख्या आधुनिक विषयांमध्ये बीटेक करण्यासाठी
1: आजच प्रवेश घ्या सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी.
0: एकाच महिन्यात 2 गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड करणारी,
1: 100% निकाल आणि 100% प्लेसमेंट देणारी
0: चंद्रपूर शहरातील एकमेव शैक्षणिक संस्था सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, सोमय्या कॅम्पस, आकाशवाणी रोड, वडगाव वार्ड, चंद्रपूर.
1: संपर्क 9800004715
0: किंवा 8686881000.
2: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खपरी, मर्यादित साठा, आजच घ्या.
3: मानवटकर कॉलेज ऑफ नर्सिंग आणि फार्मसी, घोटपेठ, चंद्रपूर. नर्सिंग आणि फार्मसी क्षेत्रात उज्ज्वल करिअरसाठी आजच प्रवेश घ्या. बीएससी नर्सिंग, बीएनएम नर्सिंग, पोस्ट बेसिक बीएससी नर्सिंग, डी फार्मसी, बी फार्मसी, डी फार्मसी पूर्ण केलेल्यांना बी फार्मसी दुसऱ्या वर्षात थेट प्रवेशाची सुविधा. अनुभवी शिक्षक, आधुनिक लॅब आणि क्लिनिकल ट्रेनिंग, शिष्यवृत्ती आणि करिअर मार्गदर्शन. संपर्क 9049114444. शिक्षणातून यशाकडे जाऊया, मानवटकर कॉलेजकडे.
4: हॅलो राजेश जी, मी पोलीस चौकीतून बोलतोय.
5: पुन्हा
4: तुम्ही डिजिटल अरेस्ट मध्ये आहात, दुसऱ्या खोलीत जा एकटे. तुमच्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळाले, चांगलेच अडकाल.
5: 10 लाख द्या, वाचाल.
6: सर एवढे कुठून आणणार?
4: एक लिंक पाठवली आहे, सध्या प्रोसेसिंग साठी 2 लाख पाठवा, बाकी नंतर.
6: सर 2 लाख
7: काय झालं बाबा?
6: बेटा हे म्हणतात की माझ्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळालेत.
4: अरे
6: ठेवला
7: बाबा, घाबरू नका. डिजिटल अरेस्ट सारखं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे.
6: फ्रॉड?
7: पोलीस, बँक, आरबीआय यांच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा. त्यांना कधीही पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा. जर समजदारी न दाखवाल
6: तर पैसे गमवाल.
8: आरबीआय सांगते,
9: जाणकार बना, सतर्क रहा.
3: बजाज ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे यशोधरा बजाज कॉलेज ऑफ फार्मसी 23 वर्षापासून उत्कृष्ट निकालाची परंपरा. फार्मसी क्षेत्रात तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांकडून उत्कृष्ट करिअर घडवण्याकरता 2 वर्षीय डिप्लोमा कोर्स. चला तर प्रवेश घेण्याकरता त्वरित संपर्क करा यशोधरा बजाज कॉलेज ऑफ फार्मसी, बंगाली कॅम्प, मूल रोड, चंद्रपूर. संपर्क 9373576218.
10: बुद्धू, नवी कार जिंकण्याची संधी. वाव, त्यांना सरप्राईज देईन. फक्त त्यांचे थोडेसे डिटेल्स भरायचे आहेत. काय? अशा पॉपअप्स पासून सावध राहा, स्कॅमर्स पर्सनल डिटेल्स चा चुकीचा उपयोग करू शकतात.
11: तुला कळलं ना? रिलॅक्स.
10: पण कार जिंकली असते तर बाबांनी होमवर्क करायला लावला नसता.
12: आरबीआय सांगते आहे, स्मार्ट बना, कूल राहा.
13: 40 वर्षापासून चंद्रपूर शहराच्या मध्य भागात असलेली
14: NBA एग्रिगेटेड
13: सिव्हिल, कॉम्प्युटर, मेकॅनिकल
14: तसंच मायनिंग, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्सचे 3 वर्षीय इंजिनिअरिंग डिप्लोमा कोर्स,
13: यामधील अनुभवी प्राध्यापक
14: तसंच कॅम्पस प्लेसमेंटद्वारे रोजगार देणारी एकमेव संस्था
13: बजाज तंत्र निकेतन, बालाजी वॉर्ड, चंद्रपूर. संपर्क
14: 9209441985.
3: आरोग्य हीच खरी संपत्ती आणि या संपत्तीची काळजी घेण्यासाठी
13: मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल,
3: 100 बेडेड सह अत्याधुनिक सुविधा,
13: सर्व उपचार सेवा, मॅमोग्राफी आणि सर्व मेडिकल स्पेशालिटी एकाच छताखाली.
3: WCL, CGHS, रेल्वे, PMJAY आणि ESIS संलग्न सुलभ उपचार सुविधा उपलब्ध, कारण इथे प्रत्येक रुग्ण आपल्या कुटुंबाचा एक भाग आहे.
13: आजच भेट द्या मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल,
3: विश्वासाचं ठिकाण,
13: आरोग्य याची खात्री. मानवटकर हॉस्टेल.
15: आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. आत्तापासून ते 10 वाजेपर्यंत विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्राहून सहक्षेपित करीत आहोत.

Dum-da-dum-da-dum-da. Dum-da-dum-da-dum-da.

0: आकाशवाणी हे चंद्रपूर केंद्र आहे. आतापर्यंत आपण विविध भारतीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम ऐकत होतात. हे कार्यक्रम आमच्या केंद्राने सहक्षेपित केले. यावेळी सकाळचे 10 वाजलेत. आता प्रसारित करीत आहोत ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम. जितेंद्र घोडके सराफ पुणे.
1: तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे व्यक्तिगत आहेत. आकाशवाणी केंद्र किंवा ऍड एजन्सी या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, मी प्रियांका गोगटे. श्रोते हो, जितेंद्र घोडके सराफ अर्थात पुण्यातील सुप्रसिद्ध सराफ व्यावसायिक मेसर्स पिंपळदास सीताराम घोडके हे नाव तुमच्या परिचयाचं असेलच. यंदा या पेढीचं हे 100वं वर्ष आहे. आज आपल्याबरोबर आहेत जितेंद्र घोडके सराफ पेढीचे 5व्या पेढीचे संचालक जितेंद्र घोडके सराफ अर्थात दादा. नमस्कार दादा.
3: नमस्कार
2: दादा. आता आपण मूळ विषयाकडे येऊयात, ते म्हणजे श्री गजांत लक्ष्मी अंगठी, जी केरळ सोडल्यास भारतात इतरत्र जितेंद्र घोडके सराफ पेढीशिवाय कुठेच मिळत नाही, त्याबद्दल काय सांगाल?
3: ह्या अंगठीची एक गोष्ट आहे. आमच्या पूर्वजांना या अंगठीची माहिती जवळपास 65 वर्षापूर्वी एका मल्याळी महिलेकडून मिळाली.
2: बर.
3: ही श्री गजांत लक्ष्मी अंगठी

0: ही संपूर्णतः मल्याळी शास्त्रावर आधारित आहे. केरळ सोडल्यास हे शास्त्र भारतात कुठेही कोणाला माहीत नाहीये. दुसरी गोष्ट अशी की ही मल्याळी लोक किंवा या व्यक्ती हे शास्त्र इतर कुठल्याही लोकांना शेअर करत नाहीत. 65 वर्षापूर्वी आमच्या पूर्वजांना ज्या एका महिलेनी हे शास्त्र शेअर केलं किंवा हे शास्त्राची महती सांगितली त्यावेळेला त्यांना एक वचन आमच्या घराण्याकडनं दिले गेलेले आहे की या अंगठीचा आम्ही व्यावसायीकरण व्यापारीकरण यातून नफा मिळवणे यासाठी याचा वापर करणार नाही आणि हे आम्ही पाळतो म्हणूनच त्याचं पावित्र्य टिकून आहे.
1: अच्छा मग दादा या श्री गजानत लक्ष्मी अंगठीची शास्त्रोक्त माहिती देऊ शकाल का?
0: हो नक्कीच. कारण ती माहिती दिल्याशिवाय लोकांना कळणार कसं की का ही अंगठी धारण करायची. प्रथम लक्षात घ्या मी कुठलीही चुकीची माहिती तुम्हाला देणार नाहीये. श्री गजानत लक्ष्मी अंगठी कुठल्याही शारीरिक व्याधी किंबहुना शिक्षण याच्यावरती कामाची नाहीये. आर्थिक प्राप्ती आर्थिक धनलाभ यासाठीच फक्त ही अंगठी धारण करण्यात येते. वर्षातील 365 दिवसांपैकी फक्त एक दिवस म्हणजे 24 तास पण नाही फक्त एक प्रहर 1 तास 45 मिनिट हा अंगठी धारण करण्याचा मुहूर्त असतो. तो म्हणजे दीपावली मधील लक्ष्मी पूजनाची अमावस्या. त्या दिवशी एक छोटासा विधी कशा पद्धतीने करायचा तुमचा तुम्ही घरी याची पूर्ण माहिती आम्ही तुम्हाला गेल्यानंतर देत असतो. अगदी 5 मिनिट आणि 5 मिनिटात 5 पैसेही खर्च न करता वेगळी पूजा न मांडता फक्त प्रॉपर आम्ही सांगितलेल्या पद्धतीप्रमाणे तो विधी करून तुमची तुम्ही धारण करायची घरच्या घरी. त्या दिवशीपासून अंगठी धारण करायला सुरुवात करायची. कुठेही मध्ये काढायची नाहीये. या अंगठीचा कुठल्याही ग्रहाशी संबंध नाहीये त्यामुळे त्याच्याबरोबर इतर कुठल्या ग्रहाची अंगठी जरी धारण केली तरी काहीही फरक पडत नाही. श्री गजानत लक्ष्मी अंगठीचा संबंध फक्त धनाशी धनप्राप्ती धनवृद्धी आर्थिक वाढ व्यवसायात वाढ प्रगती यासाठीच आहे.
1: बर पण मग दादा ही अंगठी लक्ष्मी पूजनाच्या अमावस्येलाच धारण करायची पद्धत आहे पण आपल्याकडे अमावस्या अशुभ मानली जाते याबद्दल काय सांगाल?
0: तुम्ही म्हणता अमावस्या ही चांगली नाही. भारतातील सगळ्यात मोठा सण कुठला आहे ग?
1: दीपावली.
0: दीपावली दीपावलीच्या 5 दिवसांमधला सगळ्यात महत्वाचा दिवस कुठला आहे?
1: अर्थातच लक्ष्मी पूजन.
0: कुठल्या दिवशी येतं?
1: अमावस्येला.
0: मग अमावस्या अशुभ कशी असू शकते? इतर अमावस्या तुम्ही घरी काय करता ग? संपूर्ण घर साफ घेता.
1: बरोबर आहे.
0: तुमच्याकडे लहान बाळ असेल तर तशी दृष्ट काढता. घरातली जळमट काढता. म्हणजे काय तर तुम्ही घरातली निगेटिव्हिटी सगळी बाहेर काढता.
1: बरोबर.
0: त्यासाठी कुठला दिवस निवडलाय?
1: अमावस्येचा.
0: म्हणजे तो दिवस अशुभ नाहीये. आपल्याकडे ना खूप गैरसमजुती आहेत. मी माझ्या परीनं त्या दूर करण्याचा प्रयत्न करतोय.
1: अरे वा. मग दादा या श्री गजानत लक्ष्मी अंगठी बद्दल अजून विस्ताराने सांगा ना.
0: जास्त विस्ताराने मी याबद्दल सांगू शकणार नाही ऑन एअर.
1: का?
0: कारण माझ्या आडनावाच्या साधर्म्यामुळे किंवा या श्री गजानत लक्ष्मी अंगठीच्या प्रसिद्धीमुळे अनेक लोकांनी याची नक्कल करण्याचा प्रयत्न केलेला आहे जे तुम्ही गुगलवर चेक करू शकता.
1: बर पण मग ही अंगठी कोणी कुठल्या धातूत घालावी याचे काही नियम आहेत का?
0: प्रथम याचा नियम असा आहे की अंगठी आम्ही सोन्यामध्ये प्रथम देत नाही. अनेक ग्राहकांशी याच्यावर वादविवाद सुद्धा होतात की आम्हाला सोन्याची हवी तुम्ही देत का नाही. तर या शास्त्राप्रमाणे प्रथम ताम्र म्हणजे तांब.
1: अच्छा.
0: रजत म्हणजे चांदी. आणि हल्ली आम्ही नवीन पंचधातूमध्ये अंगठ्या करायला सुरुवात केली कारण मुंबईच्या ग्राहकांची संख्या खूप वाढली आणि मुंबईच्या आर्द्रतेमुळे चांदी ही काळी पडते म्हणून त्याच्यासाठी आम्ही पंचधातूमध्ये अंगठी करायला सुरुवात केली. यामध्ये अजिबात धातूला महत्व नाही. त्याच्यामध्ये असणारा अत्यंत दुर्मिळ घटक पदार्थ हा सर्वात महत्वाचा.
1: हा
0: पुढच्या वर्षी म्हणाल तुम्ही तर तुम्ही सोन्याची करू शकता. आणि माझा अनुभव असा आहे की नॉर्मली एक अंगठी गेल्यानंतर खरेदी केलेल्या ग्राहकांनी ते तर पुढच्या वर्षी सोन्याची स्वतःची करण्यास येतातच पण त्यांचा उत्कर्ष पाहून पुढच्या वर्षी त्यांचे 10 ते 12 नाही नव्याने अंगठी खरेदी करण्यासाठी येत असतात.
1: दादा आता एक महत्वाचा प्रश्न, ही अंगठी स्त्रियांनी धारण केली तर चालते का?
0: तुझा आडमार्गाने विचारलेला प्रश्न मला कळलाय बरं का. बरोबर बेटा लक्षात ठेव तुला हेच विचारायचं आहे ना. मंथली प्रॉब्लेम्स किंवा लेडीज प्रॉब्लेम्स. बरोबर ना?
1: बरोबर बरोबर.
0: मला सांग हे नैसर्गिक आहे का नाही?
1: आहे.
0: मगाशीच सांगितलं मी तुम्हाला की आपण खूप मोठे गैरसमज करून घेतलेले आणि ते आपल्या डोक्यात फिट केलेले. आता सांग हे नैसर्गिक आहे?
1: बरोबर.
0: देवानी दिलेले
1: हो.
0: ज्या लेडीजला हा प्रॉब्लेम येत नाही त्या लेडीजला जगातलं सगळ्यात महत्वाचं मोठं सुख म्हणजे मातृत्व हे लाभेल का ग? याचाच अर्थ मासिक धर्म आणि मातृत्व हे देवानी दिलेलं स्त्रीला सगळ्यात मोठं वरदान आहे. त्यामुळे स्त्रिया संपूर्ण वर्षभर ही अंगठी धारण करू शकतात.
1: वा दादा, वर्षभर ही अंगठी विक्रीसाठी उपलब्ध असते का?
0: साधारण 20-22 वर्षापूर्वी जेव्हा अंगठीचं

0: माझ्यापर्यंत आलं म्हणजे माझ्या पिढीपर्यंत जेव्हा हे आलं शास्त्र तेव्हा मी 2 ते 2.5 महिने अगोदर सुरुवात करायचो. साधारण गणपतीपासून आम्ही अंगठी द्यायला सुरुवात करायचो. त्याच्यानंतर याची एवढी प्रचंड प्रमाणात मागणी वाढत चालली की 2 महिने 4 महिने 6 महिने कॅन यू बिलीव्ह. या वर्षी दिली 21 ऑक्टोबरला संपल्यानंतर नोव्हेंबर पासून माझ्याकडे अंगठीसाठी मागणी वाढली. जानेवारी पासून आम्ही अंगठीचं बुकिंग घ्यायला सुरुवात केली आणि आता त्याचं वितरण सुरू झालेलं आहे. पण लक्षात ठेवा, लवकर अंगठी घेतली त्याच्यानंतर मला पाडवा, अक्षय तृतीया, गुरुपुष्यामृत, दसरा हे 3.5 मुहूर्त येतात. चांगले दिवस आहेत पण अंगठी धारण करण्यासाठी नाही. ह्या अंगठी धारण करण्याचा दिवस मगाशी सांगितल्याप्रमाणे एकच आहे, तो म्हणजे लक्ष्मीपूजनाची अमावस्या. फक्त त्यावेळेला होणारी गर्दी आणि लाईन टाळण्यासाठी आम्ही लवकर अंगठीची विक्री करण्यास सुरुवात केलेली आहे.
1: अच्छा दादा, या अंगठीची वर्ड ऑफ माउथ पब्लिसिटी खूप झालीय, त्यामुळे मागणीही वाढलीय. मग नवीन लोकांना ज्यांना ही अंगठी खरेदी करायची असेल त्यांनी काय करावं?
0: अगदी सोपं आहे. ही अंगठी, प्रथम लक्षात घ्या, ही अंगठी लहान किंवा मोठी करता येत नाही. आता नागपूरवरनं एखाद्या कस्टमरनी मला अंगठीसाठी ऑर्डर दिली तर मला त्यांच्या पोटाचं माप लागणार. त्यावेळेला आमच्या फोन नंबरवर फोन आपण केला तर आम्ही व्यवस्थित त्यांना माहिती देतो की कशा पद्धतीने तुम्ही आम्हाला माप कळवा.
1: अच्छा,
0: पेमेंट सांगू शकतो. व्हिडिओ कॉल केला तर त्यांना 1 लाईन 2 लाईन 3 लाईन चांदीची, तांब्याची, पंचधातूची सगळ्या व्हरायटी दाखवू शकतो. त्याच्यानंतर त्यांनी डिसाईड करायचं कुठली हवी, त्यांच्या बोटाच्या साईज प्रमाणे त्याची किंमत ठरलेली असते. आपण UPI किंवा डिजिटल पद्धतीने पेमेंट करू शकता. त्याची रिसीट ताबडतोब त्याच दिवशी आपल्याला व्हॉट्सअपवर पाठवण्यात येईल. जर पुण्यातून कोणी येणार असेल आपले स्नेही तर त्यांना ती रिसीट आपण व्हॉट्सअप करावी, म्हणजे ती रिसीट पाहून ती अंगठी आम्ही त्यांच्या हस्ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करू. अन्यथा भारतभरात कुठेही आम्ही ती अंगठी कुरिअर करू शकतो.
1: अरे वा दादा, आता श्री गजानत लक्ष्मी अंगठीच्या किमती साधारण कशा असतात?
0: यामध्ये लक्षात घ्या, धातूच्या किमतीला अर्थ नाहीये, अगदी नगण्य किंमत आहे त्याची. त्याच्यामध्ये वापरला जाणारा दुर्मिळ घटक पदार्थ हा सगळ्यात महत्वाचा आहे.
1: ओके,
0: तो अत्यंत महाग असतो. ती अंगठी बनवण्याची पद्धत ही फक्त बंगाली कारागिरांनाच येते.
1: बर,
0: त्यामुळे साधारण 8,500 रुपये सुरुवात. त्यानंतर त्याच्या तुमच्या बोटाचा साईज, त्यात तुम्हाला लागणाऱ्या किती 1 लाईनची 2 लाईनची 3 लाईनची कुठल्या धातूमध्ये हवी त्याच्यावर त्याच्या किमती ठरलेल्या असतात.
1: अच्छा दादा, आता विदेशातल्या लोकांना जर ही अंगठी हवी असेल तर काय करता येईल? म्हणजे ही अंगठी त्यांच्यापर्यंत कशी पोहोचेल?
0: आता इथे काय होतो प्रॉब्लेम माहिती का? युरोप किंवा US मधून येणारी लोक ही नॉर्मली डिसेंबर एंडला येतात. ख्रिसमसच्या सुट्ट्या असतात, पण तोपर्यंत मात्र दिवाळी संपून गेलेली असती, हा अंगठी आल्याचा मुहूर्त संपलेला असतो.
1: बरोबर,
0: त्यावेळेला मी त्यांना सांगतो आज अंगठी देतोय पण धारण करायची तुम्हाला पुढच्या वर्षी.
1: अच्छा,
0: पण पुढच्या वर्षी पुन्हा येताना ते डिसेंबर मध्येच येणार
1: आहे. बरोबर
0: आहे, त्यामुळे परत 1 वर्ष पुढे जाईल. तर आता घेऊन जा तुम्ही, पण आधे मध्ये न घालता बरोबर भारतीय टायमिंग प्रमाणे लक्ष्मीपूजनाच्या अमावस्येला विधीपूर्वक ती धारण करावी.
1: दादा धन्यवाद, खूप छान माहिती दिलीत श्री गजानत लक्ष्मी अंगठीची.
0: धन्यवाद प्रियांका आणि आकाशवाणीवरील सर्व श्रोत्यांचे अगदी मनापासून आभार.
1: जितेंद्र घोडके सराफ. आमचा पत्ता: बिल अँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, चितळे बंधू मागील लेन, सदाशिवपेठ, पुणे. आमचे फोन नंबर्स: 93 56 360 175 किंवा 93 56 370 970 किंवा 83 90 212 143 किंवा 98 81 211 748. आमचे लँडलाईन नंबर्स: 020 244 78 286 किंवा 020 244 80 135.
2: आत्ताच आपण ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम जितेंद्र घोडके सराफ पुणे ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आता प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया लय भारी चित्रपटातलं हे गीत.

या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. 10:30 झालेली आहेत. आता प्रसारित करीत आहोत सहजीवनाची, माफ करा, सहवासाची सोनं पावले. यामध्ये वासुदेवराव सादंबर आणि विजया सादंबर यांची मंजुषा भास्कर यांनी घेतलेली मुलाखत. तांत्रिक साह्य आहे किशोर वसाके यांचं आणि सादरकर्ते आहेत उमेश दुपारे.

0: नमस्कार रसिक.
1: नमस्कार नमस्कार.
0: सहवासाची सोन पावले या कार्यक्रमात मी मंजुषा भास्करवार आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करते. श्रोते हो, सहजीवन आयुष्याच्या प्रत्येक वळणावर एकमेकांना साथ देत, एकमेकांचा आदर करत, प्रेम विश्वास आणि त्यागानं फुलत जाणारं हे नातं म्हणजे सहजीवन. या दीर्घ प्रवासात आहेत अनेक आठवणी, असंख्य क्षण आणि न बोलताही व्यक्त होणारी जिव्हाळ्याची भावना. तर आज आपण भेटणार आहोत अशा एका दाम्पत्याला ज्यांनी प्रामाणिकपणे आणि नेटानं संसार करत समाजापुढे एक आदर्श निर्माण केलाय आनंदी सहजीवनाचा. सहजीवन आनंदी करावं लागतं कसं ते उलगडणार आहोत यांच्या या मुलाखतीतनं. तर स्वागत करूया श्री वासुदेवराव आणि सौ विजयाताई सादमवार यांचं आकाशवाणीच्या स्टुडिओत आपलं मनापासून सहर्ष स्वागत.
1: धन्यवाद मॅडम.
0: आपल्या प्रत्यक्ष मुलाखतीला सुरुवात करण्यापूर्वी तुमचा थोडक्यात परिचय करून देते. सर, आपण एम एमएड केलं आहे आणि कोरपना येथून पंचायत समितीच्या एक्सटेन्शन ऑफिसर या पदावरून तुम्ही सेवानिवृत्त झाला आणि विजयताई आपण बीए डीएड केलं आहे आणि आपण गृहिणी आहात. तुमच्या सहजीवनाची सुरुवात कशी झाली, म्हणजे लग्न केव्हा झालं, कसं जुळलं?
1: तर असं आता लहानपणी तर आम्ही मुलं राहत होतो, त्यावेळेला आमच्या घराच्या समोरच हे यांचे आई वडील किरायाने राहत होते. पण त्यावेळेला ही लहान होती अगदी,
0: पण परिचयातली होती.
1: परिचयातली होती म्हणजे त्यांच्या आई वडिलांचा परिचय होता. आमच्या घरी येणं जाणं हे ते बसणं उठणं वगैरे. तर तेव्हा तो काळ निघून गेल्यानंतर मग मी मुलला सर्व्हिसला होतो. पण नंतर माझी ट्रान्सफर झाली, मग बरेचशा जिल्हा परिषदला बरेचशा ठिकाणी राहिलो मी, अनेक म्हणजे 7-8 ब्लॉक मध्ये राहिलो.
0: म्हणजे तुम्ही सुरुवात पंचायत समितीपासूनच केली?
1: नाही, सुरुवात एक प्रायव्हेट शाळा म्हणजे नवभारत शाळा आहे ना, तिथे शिक्षक म्हणून होतो मी आधी. हा, नंतर मग तिथून नवरगावला एका शाळेत शिक्षक म्हणून गेलो मी आणि तिथून मग जिल्हा परिषद मध्ये शिक्षक म्हणून जिल्हा परिषद हायस्कूलला पहिली अपॉइंटमेंट झाली 73 मध्ये. असा प्रवास आहे. आणि एक वर्ष
0: कुठला विषय शिकवायचा?
1: माझ्याकडे इंग्रजी, हिंदी आणि गणित.

0: थे तीन विषय होते. जरी मी म्हणजे आर्टचा विद्यार्थी होतो परंतु शिक्षक नसल्यामुळे आम्ही सर्वच विषय शिकवत होतो.
1: अच्छा.
0: आणि तोही रिझल्ट एवढा यायचा की तिथं आधी 6% रिझल्ट आम्ही 72% रिझल्ट देऊन निघालो तिथून त्या शाळेत.
1: म्हणजे ग्रामीण भागात 72% तुम्ही उडी मारली.
0: हा उडी मारली म्हणजे ग्रामीण भागातले मुलंही अशा प्रकारे आम्ही त्यांच्या मुलांच्या सहवासात नेहमी राहायचे, त्यांच्या बरोबर खेळायचे, त्यांच्या खो खो खेळायचे, कबड्डी खेळायचे, संध्याकाळी व्हॉलीबॉल खेळायचे.
1: आणि शिक्षणही प्रामाणिकपणे दिलं जायचं. मुलांची उन्नती कशी होईल हाच विचार शिक्षकांच्या मनात
0: असायचा. सतत 2-3 वर्ष जेवढे विद्यार्थी आम्ही बसवले तेवढे विद्यार्थी उत्तीर्ण व्हायचे आणि तेवढे विद्यार्थी स्कॉलरही व्हायचे. म्हणजे जिल्ह्यात एक नाव होतं गुंजवायचं की रिझल्ट चांगला आहे मुलं तिथून,
1: आणि त्याचं श्रेय आपल्याला
0: मिळालं. मग छानशी माझी विस्तार अधिकारी म्हणून प्रमोशन तेव्हा झाली.
1: दरम्यान लग्न झालं होतं का?
0: तर त्यावेळेला लग्न म्हणजे 78 झालं. म्हणजे गुंजवाईला असतानाच लग्न झालं आमचं. आणि गुंजवाईला असताना लग्न त्याचं एक विशेष आहे की त्यावेळेला म्हणजे दळणवळणाचे साधनं फार कमी होते. आम्हाला विद्यार्थी त्या कॉर्नरला घेऊन यायला 4-5 किलोमीटर जाऊ. तर त्यावेळेला मला आठवते तिथले सावकार लोक म्हणजे सरपंच, पोलीस पाटील, त्याचे ग्रामपंचायतचे सदस्य, ग्रामसेवक एवढ्यांनी मिळून ते बैलगाड्या तयार केले आमच्या वरात न्यासाठी. रेल्वेपर्यंत पोहोचवून दिले आम्हाला बैलगाडीने. 5-7 बैलगाड्या होत्या.
1: तो आदर होता,
0: आदर होता शिक्षकांबद्दल.
1: ताई तेव्हा कुठे होत्या?
0: चंद्रपूरला. तर त्याच्या आधी एका लग्नात तिची 8वीत असताना 8वी 9वीत असताना भेट झाली चंद्रपूरच्या एका लग्नाला. आमच्या समाजाच्या लग्नाला गेलो होतो. तिथे हिला पाहिलं म्हणजे ते आठवलं. 4-5 वर्षाची असताना पाहिलं.
1: अच्छा.
0: मुलला आणि एकदम चंद्रपूरला एका लग्नात 8वी 9वी म्हणजे 15-16 वर्षाची असताना पाहिलं होतं. तर अशा प्रकारे मग जीवन प्रवास सुरू झाला.
1: तुमची संमती होती? अच्छा अच्छा. जयदेवी तुम्ही BA DED आहात, तर तुमचं शिक्षण लग्नाच्या पूर्वीच झालं होतं का?
2: नाही, लग्नाच्या पूर्वी नाही झालं. लग्न झालं तेव्हा मी 10वर्गात होती. मग मी नंतर तिन्ही मुलं झाल्यानंतर 10वी केलं आणि BA केलं.
1: मुक्त
0: विद्यापीठाची BA आहे
1: आणि DED केलं. मग तुम्ही नोकरी नाही केली?
0: नोकरी आता केली या आपल्या मातोश्री मध्ये केली.
1: अच्छा.
0: तर 9 वर्ष ग्रँट असं नाही आली त्या
1: शाळेला. मग लग्नानंतरचा असा एखादा प्रसंग की जो तुमच्या आठवणीत आहे, काय सांगाल याबद्दल? आणि कसं तुम्ही विस्तार अधिकारी होता पंचायत समितीत, त्याच्यामुळे ग्रामीण भागातील दौरे नेहमी असतात आणि एक आई म्हणून यांना सगळं सांभाळावं लागत असेल, 3 मुलांचा सांभाळ करणं, तर हे सगळं तुमच्या सहजीवनात कसं घडून आलं?
0: ते काय नाही, मॅनेज करणारी ही माझा पगार आलं की त्याच्याजवळ देऊन देत होतो.
2: पगार आणून माझ्याजवळ देत होते. सगळं मॅनेज मीच करत, त्यांना सांभाळणे आणि सगळे घरचे सगळे काम मलाच करावं लागत होते. भाजीपाला आणणे, सगळं किराणा वगैरे.
0: मुलकरीण नव्हती आमच्याकडे.
1: नाही,
0: 3 मुलांचं शिक्षण.
2: आणि मी नोकरी केली तरी पूर्ण घरचे काम करून नोकरी सांभाळली, कारण ते बिना अनुदानित शाळा होती, पगार काही मिळत नव्हतं. आम्ही आमच्या स्वतःच्याच खर्चाने ऑटोला पैसे लावून
1: नोकरी
0: कधी कधी भाऊपेट वरून शाळेपर्यंत पायी यायची, 5-5, 6-7 किलोमीटर.
2: म्हणजे भाऊपेटला राहणं होतं तेव्हा. सुट्टी झाल्यानंतर जेतपुरा गेटवर मला यांची वाट पाहत राहावं लागत होती. दौऱ्यावरून येत होते तर, कारण ऑटोचे पैसे लागतात म्हणून मी ऑटोने नाही जात होते.
1: अच्छा. म्हणजे सोबत
2: गाडीवर जायसाठी ती मला 8-8 वाजेपर्यंत तिथे जेतपुरा गेटवर राहावं लागत होतं.
1: नाही, आणि तो काळ तसा वेगळा होता. पैशाची देखील किंमत होती, वेळेची किंमत होती, प्रामाणिकपणा होता आणि या सगळ्या अर्थात हे सगळ्यांचं आयुष्य त्या काळात तसं होतं.
0: घरची आर्थिक परिस्थिती फारच नाजूक होती. आई वडिलांना सांभाळावे, येणारे बहिणी वगैरे त्यांना सांभाळण्याचं काम माझ्याचकडे होतं.
1: हो बिलकुल.
0: तर त्याच्यामुळे सर्व करावं लागलं.
2: सगळ्यांना सहकार्य करण्याची.
1: म्हणजे तुमचं हे सहजीवन आनंदी करण्यात विजयताईंचा फार मोठा वाटा आहे, कारण तुम्ही नोकरीच्या निमित्तानं आणि दौऱ्याच्या निमित्तानं सतत बाहेर असायचे.
2: त्यांचं स्वभाव जरा म्हणजे कडकच होत.
1: अच्छा.
2: ते मला सांभाळणं खूप म्हणजे कठीण
1: व्हायचं,
2: तरी पण त्याच्यातून

0: मार्ग काढलं समजून घ्यायचं, एकमेकाला समजून घेणं हे महत्वाचं.
1: बिलकुल, एक
2: खूप समजून घेतलं. एखाद वेळ मी बाहेरून येऊन म्हणजे कामाच्या वेळी आपण मोड येतो असं राहायचं, टेन्शन राहायचं, रागवायचं, पण हे निभावून न्यायचे मुलांचं शिक्षण. मुलं म्हणजे आधी मी म्हटलं यांना मॅट्रिक करून कोणत्या तरी कामाला लावावं, पण मग यांची इच्छा होती की ना मी शिकतो. मग तिघेही पॉलिटेक्निक झाले, तेही दोन दोन वर्षांनी. मोठा झाला पॉलिटेक्निक, मग दोन वर्षांनी दुसरा पॉलिटेक्निक झाला, पुन्हा तिसरा पॉलिटेक्निक. मला अक्षरशः पाच पाच सहा सहा म्हणजे पतसंस्था बँकातून कर्ज काढून लोन काढावं लागे.
1: बरोबर.
2: कधी कधी उधार उसन वारा आणावं लागे बरेचदा, म्हणजे फी भरण्याचे पैसे नाही राहत, व्याजाने आणावं लागत होते. खूप व्याज भरले आम्ही एवढ्या काळामध्ये. एका ड्रेसवर काढायची मुलं, आम्हाला साथ दिली त्यांनी खूप, म्हणजे अशा खर्चिक नव्हते मुलं, म्हणजे आमची परिस्थिती पाहून त्या याच्याने, पण शिकण्याची जिद्द होती त्यांची. विशेष म्हणजे मुलं तिघेही फर्स्ट क्लास मध्ये झाले मॅट्रिक,
1: हुशार होते.
2: हा, त्याच्यानंतर पॉलिटेक्निक तिघे फर्स्ट क्लास झाले.
1: म्हणजे त्यांना माहिती होतं की शिक्षणाने आपण या परिस्थितीवर मात करू
2: शकतो.
0: तेव्हा सगळ्यांची मुलं गाडीने जात होतो टू व्हीलरनं, पण आमची मुलं सायकलीने
2: जात होते. कोणाची लिफ्ट मिळाली तर टू व्हीलरने जात होते. अशा परिस्थितीत त्यांनी हे शिक्षण घेतलं. मग त्याच्यानंतर आम्हाला असं वाटलं पॉलिटेक्निक झाले काहीतरी यांनी नोकरी करावं, म्हणजे आम्हाला सोबत होईल, म्हणजे साथ मिळेल आम्हाला.
1: बरोबर.
2: म्हणजे आर्थिक अडचणीवर मात करता
1: येईल.
2: नाही म्हणे बी करतोच म्हणाले. मग बी एक पहिला गेला बी, मग तो झाला. त्याच्यानंतर दुसरा म्हणजे मी बी करतो तोही बी झाला. तिसराही बी झाला इलेक्ट्रॉनिक्स मध्ये, बी सिव्हिल आहे आणि एक बी इलेक्ट्रॉनिक्स, आणि त्याने एमबीए केलं नंतर. तिघे फर्स्ट क्लास मध्ये झाले. बेंगलोरला नोकरी आली या लहान्याला इलेक्ट्रॉनिक्स वाल्याला, नाही जात म्हणे. एखादा अहमदाबादला आली सिव्हिल वाल्याला, तोही नाही जात म्हणे. एक सिव्हिल वाला माणिकगड सिमेंटला आहे, नाही जात म्हणजे माझं बोलणं झालं. त्यावेळेला 10,000 पगार म्हणजे खूप होता,
1: खूप होता
2: 25 वर्षाच्या आधी.
1: अगदी.
2: नाही म्हणे मी खूप नाराज झालो, अरे माझे मुलं शिकून मोठे झाले असतं, मी बेंगलोर पुन्हा इकडे मुंबई दिल्ली मला जाता आलं असतं आम्हाला दोघांना त्याच्याबरोबर. नाहीच म्हणाल, त्यांनी बिझनेस मध्ये उतरले ते.
1: अच्छा, त्यांना बिझनेस करायचं.
2: आता त्यांना बिझनेस करायचं होतं, तर यांनी बिझनेस आधी एखादं प्रॉडक्टचं काम सुरू केलं.
1: मग तुमची सहमती होती त्या बिझनेसला?
2: हो. आता
0: तेव्हा यांना नोकरीच करावं असं वाटत होतं मुलांनी, पण त्यांची इच्छा तशी दिसली नव्हती,
2: म्हणून शेवटी त्यांच्या इच्छेपुढे त्यांच्या इच्छेने जाऊ द्यावं म्हटलं. आपण जबरदस्ती नाही करायची, तुमच्या इच्छेने करा म्हणून आम्ही सोडून दिलो त्यांच्यावर.
1: बरोबर.
2: मग
1: आणि कसं असते, मुलांचे देखील काही ध्येय असतात.
2: ध्येय असते,
1: आहे की नाही? बरोबर आहे. आपण आपल्याला वाटते या परिस्थितीवर मात करायची असेल तर शिक्षण झालंय, नोकरी करायची. आणि तुम्ही नोकरी पेशात होता त्यामुळे तुमची मानसिकता तशी होती.
2: तशी होती.
0: कोचिंग क्लासेस सुरू करण्यापासून सुरुवात केली
1: मुलांनी,
2: इंग्लिश स्पीकिंग कोर्स. मग त्यांनी कोचिंग क्लास सुरू केला. मग यांनी पतसंस्था काढली.
1: अच्छा.
2: इन्स्टिट्यूट आहे, प्रोडक्ट आहे, 16 प्रोडक्ट आहे आमच्याकडे.
0: गुड मॉर्निंग.
1: म्हणजे मोठा बिझनेस झाला आता मुलांचा. आज तुम्ही आपल्या जबाबदारीतनं बऱ्यापैकी मोकळे आहात, तर अशी एखादी गोष्ट आहे का जी त्या काळात करायची राहून गेली पण आता मात्र ती तुम्ही करतायत?
2: ज्येष्ठ नागरिक संघाची जी निवडणूक झाली तिथं गटप्रमुख होतो मी.
1: हो का?
2: मला अध्यक्ष व्हा म्हणाले. पण
1: आणि ताई तुमचा पाठिंबा असतो?
2: सतत तिच्या पाठिंब्यामुळेच एवढं समोर मुलांना नेता आलं.
1: बरोबर.
2: तिचं पदोपदी तिचं सहकार्य मिळालं, म्हणजे खूप त्याग आहे तिचा, म्हणजे लहानपणापासूनचा.
1: मग असा तुमच्या जीवनातला असा एखादा प्रसंग सांगता येईल का, सुखाचा असू दे दुःखाचा असू दे, त्यावर तुम्ही दोघांनी मिळून मात केली आणि यशस्वी झालात, काय सांगता येईल?
2: पुष्कळ अडचणी आल्या पण त्याच्यावर मात केला आम्ही. पुष्कळ पुष्कळ अडचणी आल्या, आर्थिक आल्या, सामाजिक आल्या. आम्ही ज्यांच्यासाठी केलं ते सोडून आम्हाला निघून गेले. धोका केले, काही जणांना मदत केली तर ते वापस नाही दिले.
1: तर आज किती वर्ष झाली तुमच्या सहजीवनाला?
2: मला 48 वर्ष झाली आता पूर्ण.
1: दीर्घ प्रवास म्हणता
2: येईल. 48 वर्ष.
1: एकमेकांच्या आवडीनिवडी कशा जपता, काय छंद आहेत आपले?
2: हा, माझी आवडी म्हणजे एक तर नाटकाचा छंद आहे मला, वाचनाचा छंद आहे.
1: काम करायचं,
2: काम केलं, हिरोचे काम केले मी.
1: हो का?
2: नटी सोबत काम केले.
1: अरे वा.
2: सुरुवातीला नटी बोलवायला पैसे लागत होते.

0: तर पुरुषच नटी व्हायचे मग तसे का
1: झाडीपट्टीचे
0: झाडीपट्टीचे सोडा नाटक
1: म्हणजे नोकरी सांभाळून
0: नोकरी सांभाळून आणि माझ्यामुळे मग सर्व एकत्र होऊन मग ते म्हणजे तेथे जायचे सरपंच राहायचे त्यात त्याच्यात पोलीस पाटील राहायचे त्याच्यात ग्राम सेवक राहायचे आमचे शिक्षक राहायचे प्राथमिक आणि हायस्कूलचे आणि असं मिळून ती टीम तयार केली आम्ही
1: हो का
0: तर 15-16 नाटक
1: म्हणजे तो एक वेगळाच अनुभव होता
0: वेगळा अनुभव होता
1: आणि झाडीपट्टीच्या नाटकांना लोकांचा इतका प्रतिसाद असायचा
0: तिथं पहिला नाटक पातिव्रत्याचा झेंडा म्हणून झाला तिथं पहिला नाटक मग लगेच एकच वर्षात इकडे आलो मी गुंजेलो तर इथे दरवर्षाला एक पट भरत होतो त्यावेळेला
1: शंकरपट
0: तर तेव्हा प्रत्येक पटाला एक नाटक व्हायचं
1: हो का
0: दरवर्षी आता मी तिथं जेवढे वर्ष होतो तेवढे वर्ष झाले कधी कधी दोन दोन नाटकं व्हायचे
1: तुम्ही पण घ्यायचा का भाग
0: नाही
2: मी पाहायला जायचं
0: पटाच्या दिवशी म्हणजे फरवरी महिन्यात दुसरा गुरुवार असा ठरलेला होता की दुपारी पट शंकरपट आणि रात्रो नाटक तिथं एकाच दिवशी तीन नाटकं व्हायचे तिथं आणि तीन वाड्यात एवढी गर्दी राहायची त्या रस्त्याला जायला गर्दी म्हणजे फुल भरून राहायची पटावरही गर्दी आणि घरोघरी कारण लोक आपले पाहुण्यांना बोलवायचे अरे आज पट आहे नाटक आहे रात्रो या म्हणून प्रत्येकाच्या घरी 8-8, 10-10 पाहुणे
1: असायचे
0: त्याच्यासाठी मग ते सर्व पुंजी तयार करून ठेवायचे आणि तिथे राजुऱ्याला गेलो तिथे मग हर हर महादेव झाला शिवाजीचा पाठ होता माझ्याकडे तो खूप गाजला
1: शिवाजी महाराजांची भूमिका तुम्ही केली होती म्हणजे एक काळ तुम्ही नाटकातनं गाजवला असं म्हणता येऊ शकतं आणि जसं तुम्ही म्हणालात की वाचनाची आवड होती तर कुठल्या तऱ्हेचं वाचन करता म्हणजे काय आवडतं
0: वाचन म्हणजे बहुतेक ऐतिहासिक पौराणिक या गोष्टी आवडायच्या ऐतिहासिक
1: आणि त्या वाचनाचा तुम्हाला तुमची भूमिका वठवताना उपयोग झाला असं म्हणता येऊ शकतं निवृत्तीनंतर कसा वेळ घालवता
0: रिटायर मध्ये वेळ कसं माझ्याकडे हे ज्येष्ठ नागरिक येतात काही समस्या घेऊन त्यांच्या समस्या मिटवण्याचा प्रयत्न करतो आम्ही जसं महिन्याला तुकुमला आता एक संस्था चैतन्य ज्येष्ठ नागरिक मंडळ ते मी स्थापन केलं त्याचा संस्थापकच आहे मी पण अध्यक्ष दुसऱ्याला केलं मी अध्यक्ष सचिव वगैरे तर तेथे मी प्रमुखच आहे म्हणजे आरोग्य शिबिर घेतो आम्ही आता तर एक ठरवलं दर महिन्याला दर बुधवारला म्हणजे महिन्याचा पहिला बुधवार आरोग्य तपासणी होते आमच्या ज्येष्ठ नागरिक संघ रामनगरच्या इथं
1: तुमचाही सक्रिय सहभाग असतो
0: सक्रिय सहभाग आम्ही जातो लोकांना सांगतो या म्हणून त्यांची बसण्याची व्यवस्था डॉक्टर पर्यंत पोहोचवण्याची वगैरे व्यवस्था
1: अशी एखादी गोष्ट एकमेकांची सांगता येईल का की जी तुम्हाला आवडत नाही पण त्यावर तुम्ही प्रयत्नपूर्वक मात केली आहे
0: चिडचिडेपणा रागीटपणा खूपच होता आमची आई माझी इस्तवाल धराव पण वासुदेवला नाही धरा पण येणार तर रागीटपणावर मात केलं आणि मी आज इतकं शांत मलाच माझं मलाच नवल वाटते मी इतकं शांत कसं झालो
2: पण त्याच्यावर मात करायला मला खूप त्रास झाला तेव्हा तो त्रास सहन केला
1: सांगा ना असा एखादा प्रसंग सांगा की तुम्हाला त्यांच्या रागावर मात करताना तुमची होणारी दमछाक
2: दमछाक म्हणजे आता मी एक उदाहरण सांगते तेव्हा माझा मोठा मुलगा 3 महिन्याचाच होता आम्ही माझ्या मैत्रिणीकडेच किरायन राहत होतो गुंजेवायला गुंजेवायला त्यांच्याकडे किरायन राहत होती म्हणे आपण मंदिरात जाऊ शाळा सुटण्याची वेळ झाली होती तर मी म्हटलं आता चल जाऊ काय नाही आणि आता हे काही वेगळ्या विचारात असेल कोणता राग होता माहित नाही मंदिरात जाऊन आले कुठे गेली ना विचारता मला खूप रागवायला लागले म्हणजे ते टेन्शन राहत होतो यांच्यामध्ये
1: कामाचं टेन्शन राहते ते कुठेतरी निघतं
2: आणि सगळ्यांना सांभाळणं बहिणींचे लग्न भाच्यांचे लग्न सुद्धा केले म्हणजे आर्थिक
0: कधी कधी आर्थिक फक्त पहिल्यांदा 110 रुपये पगार होता सुरुवातीला मुलला होतं तेव्हा नंतर गुंजेवायला गेलो तेव्हा 73 मध्ये 150 रुपये पगार होता मग 2-3 महिन्याने 250 रुपये पगार झाला तेव्हा मग रेग्युलर पगार सुरू झाला
2: त्या आई वडिलांचं घर राहायचं ते मातीचं घर होतं ते खूप खराब झालं आता त्यांना घर कसं बांधून द्यायचं आमची परिस्थिती नव्हती मग आमचे ते आरडी हे सगळं

0: म्हणजे काढून मग त्यांना दोन खोल्या काढून दिल्या.
1: बरोबर. म्हणजे त्याही परिस्थितीत घरच्यांचा विचार करून
2: ते मुलचं घर काही सोडत नाही म्हणाले, माझ्याजवळचं लांबटलं. मग त्यांना कर्ज काढून 50,000 रुपयाचा जीपीएफ म्हणजे जिल्हा परिषद लोन काढून बांधून दिलं त्यांना, दोन कोड्या बाथरूम वगैरे असं करून
0: दिलं. आम्ही जाऊन राहिलो तिथे आणि जेवढं म्हणजे सहकार्य करता येईल तेवढे. माझे मुलं लहानच होते तरी मेहनती होते. आम्ही म्हणजे अंग मेहनत करून सुद्धा त्या
1: घर बांधलं आहे. बरोबर. पर्यटनाची आवड आहे का तुम्हाला?
2: आहे, परंतु ते मुलं असले तरच जातो आम्ही, नाही तर
0: ते आम्हाला
2: सोबत घेऊन जातात. आम्ही नाही जात.
0: दरवर्षी 6 महिन्यात एक टूर राहते आमचा.
2: 6 महिन्याला
0: आमचे मुलं इतके छान आहे, खूप छान आहे. म्हणजे आम्हाला कशाची काळजी नाही, म्हणजे फुलाप्रमाणे ठेवतात आम्हाला.
1: अरे वा, खूप चांगला संदेश आहे नवी पिढीसाठी.
0: एवढं करूनही आमच्या रूम मध्ये येऊन बसतात आमच्या सोबत.
1: आता विजयाताईंनीच मुलांसाठी खूप कष्ट

0: आणि जेवढं म्हणजे सहकार्य करता येईल तेवढे. माझे मुलं लहानच होते तरी मेहनती होते. आम्ही म्हणजे अंग मेहनत करून सुद्धा त्या घराला
1: बांधलं आहे. बरोबर. पर्यटनाची आवड आहे का तुम्हाला?
2: आहे, परंतु ते मुलं असले तर जातो आम्ही, नाही तर
0: आम्हाला
2: सोबत घेऊन जातात. आम्ही नाही जात.
0: दरवर्षी 6 महिन्यात एक टूर राहते आमचा.
2: 6 महिन्याला
0: आमचे मुलं इतके छान आहे, खूप छान आहे. म्हणजे आम्हाला कशाची काळजी नाही, म्हणजे फुलाप्रमाणे ठेवतात आम्हाला.
1: अरे वा, खूप चांगला संदेश आहे नवी पिढीसाठी.
0: एवढं करूनही आमच्या रूम मध्ये येऊन बसतात आमच्या सोबत.
1: आता विजयाताईंनीच मुलांसाठी खूप कष्ट घेतले आणि त्याचं चीज झालं असं म्हणता येऊ शकतं.
0: त्याशिवाय मी पण कष्ट घेऊ शकले नसते. याने सहकार्य होतं म्हणून मी पण कष्ट घेतले.
1: बरोबर. नाही, तेच आहे ना, मी जसं आधी सुरुवातीला बोलले की आनंदी सहजीवन म्हटलं तर दोघांचीही साथ आलीच
0: तिथे.
2: जेवढं काही मदत करता येते तेवढं करण्याचा प्रयत्न करतो आम्ही सर्वांना. आम्हाला आनंद आहे आणि अभिमान आहे आमच्या मुलांचा. आणि आम्ही असं म्हणतो की सर्वांना आमच्यासारखे मुलं लाभावे असं आम्हाला वाटते.
0: आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्याचं म्हातारपण चांगलं जाते तोच
1: खरा सुखी. बरोबर.
0: म्हणून आम्ही भाग्यवान.
2: आणि आता आम्हाला हे आहे की आम्ही एवढ्या कठीण परिस्थितीतून मार्ग काढला त्याचा आम्हाला असं वाटतं आमचे मुलं आता कोणताही मार्ग काढू शकतात आणि काही करू शकतात.
1: ती हिम्मत तुम्ही त्यांना दिली आहे.
2: दिलेली आहे. ते आता काही करू शकतात.
1: बरोबर.
2: नाही तर आज आता एक संस्था चालवणंच मुश्किल आहे.
1: हो.
2: आज एवढ्या संस्था निर्माण केल्या त्यांनी. आता सहकार्य
0: मुलांची म्हणजे मानसिकता तशीच आहे. लोकांना म्हणजे सहकार्य
2: रोजगार मिळावा,
0: रोजगार मिळणे अशी भावना आहे त्यांची.
1: हो का? टीव्हीचा रिमोट कोणाकडे असतो? कोणाला आवडतं जास्त टीव्ही बघायला?
2: हा, टीव्ही मला असं आवडते जास्त. ही फक्त गाणी आवडती.
1: गाणी ऐकायला आवडते
0: मला. गाणी ऐकणे आणि झाडांचं छंद.
2: झाडांचं
0: पहिले सगळंच मी करत होती. आता सध्या आमच्याकडे तेवढी जागा नसल्यामुळे कुंड्यामध्येच आहे. कुंड्यामध्येच आहे. आधी मी सर्व मी एकटीच करत होती.
1: तुमच्या या सुखी वैवाहिक जीवनात दोन महत्वाच्या गोष्टी मला दिसल्या. एक समजूतदारपणा आणि एक त्याग. म्हणजे तुम्ही आधी तुमच्या कुटुंबाला प्राधान्य दिलं. तर मग यात तुम्हाला तुमच्या दृष्टीने कोणती गोष्ट जास्त महत्वाची वाटते? त्याग, समजूतदारपणा, काय सांगता येईल?
2: कुटुंबाला आपण आधी जे आपले आई वडील आहेत त्यांची पहिले आपण सेवा करायची आणि त्यांच्या सुखसुविधा आधी पाहायच्या आणि मग नंतर बाकीचं. त्याच्यानंतर मग समाज काही आहे का? आणि त्याच्यानंतर मग मुलांची आहे.
1: अच्छा.
2: म्हणजे आई वडील हे महत्वाचं. म्हणजे देवतुल्य आपले कोण आई वडील आहे म्हणून ते असेपर्यंत त्यांची सेवा केली आम्ही. आणि मुलंही तसेच आमची सेवा करत आहेत असं मी समजतो.
1: बरोबर. ते संस्कार आहे, त्यांनी ते बघितलं आहे.
2: बघितलं
1: की आपल्या आई वडिलांनी आपल्या कुटुंबाचं कशी सेवा केली.
2: कशी सेवा केली.
1: या तुमच्या दीर्घ प्रवासात तुम्ही एकमेकांना दिलेली छानशी भेट काय सांगता येईल? किंवा तुम्हाला सगळ्यात जास्त झालेला आनंद जीवनात तुम्हा दोघांनाही काय सांगायला बद्दल?
2: आमचं म्हणजे पहिलं मूल झालं ते आमचा खूप आनंद होता.
1: बरोबर.
2: पहिलं मूल झालं ते आमचा आनंद,
1: सगळ्यात मोठा आनंद. तुमच्या दोघांच्याही मते तुमच्या आनंदी सहजीवनाचं यश कशात आहे?
2: म्हणजे आमचं यश त्यागात आहे. म्हणजे जो आम्ही त्याग केला त्यावेळेला, म्हणजे आम्ही जर उधळपट्टी केली असती तर पूर्ण शिकवू शकलो नव्हतो.
1: बरोबर.
2: नाही का?
1: बरोबर.
2: आणि आमची जे आप्तेष्ट आहे भाऊ बहिणी बाचे बाची वगैरे यांचंही नाही करू शकलो असतो. सर्वात महत्वाचं आपण सर्वासाठी केलं हे महत्वाचं आहे.
0: दोन ड्रेसने काढले मी, दोन साड्यांनी काढली तेव्हा ती अडचण भोगली म्हणून आज हे सगळे चांगले दिवस दिसत. आता एकच साडी राहायची बाहेर कुठं लग्नाला इथं कोणत्या प्रोग्रामला बाहेर जायला आणि घरी घालायचे दोन साड्या. यांना दोन ड्रेसच्या वर नाही.
1: तेव्हा तुम्ही तो त्याग केला म्हणून आज ही सुबत्ता तुम्हाला बघता आहे.
2: बरोबर आहे. आणि आम्ही चेंज नाही केलं. जशी परिस्थिती असली तसं काढलं आम्ही.
1: तुम्ही नवीन पिढीला काय संदेश द्याल?
2: नवीन पिढीला एवढंच सांगू आम्ही की ज्या जी परिस्थिती असेल त्या परिस्थितीनुसार आपण चालायचं. आणि आधी आपल्या अवतीभोवती असणाऱ्याला जेवढा आनंद देता येईल तेवढा आनंद द्यायचा. म्हणजे जसे आई वडील आहे, आपले समाजातील लोक आहे, दुःखी कष्टी आहे, ज्यांना आवश्यकता आहे त्यांना मदत करणे. तर हाच संदेश राहील माझा.
1: बरोबर.

0: आणि ताई तुम्हाला काय वाटतं याबद्दल? तुम्ही
1: मला पण हेच वाटते, दुसऱ्यांना म्हणजे जेवढं सहकार्य करता येईल करावं आणि कोणाचं वाईट नाही चिंताचं.
0: बरोबर,
1: सगळ्यांचं चांगलंच झालं पाहिजे, दुश्मन असलं तरी. आमच्याकडे प्रत्येकाचा स्वभाव आहे, माझ्या मुलांचं, यांचं, माझं. कोणी दुश्मन असलं तरी आम्ही श्राप नाही देत. आमचं खूप जणांनी वाईट केलं पण त्यांचं चांगलंच झालं पाहिजे असं वाटतं.
0: एकूणच काय तर कठीण परिस्थितीत एकमेकांच्या साथीनं समजून घेत आज आपण आनंदी सहजीवन अनुभवत आहात. आपल्या पुढील निरामय वाटचालीसाठी आणि निरोगी आयुष्यासाठी खूप खूप शुभकामना. आपण इथे आलात आणि आमच्या श्रोत्यांना आपल्या सहजीवनातून सुखी आयुष्याचा मंत्रच जणू आपण दिलाय त्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद, नमस्कार.
2: आत्ताच आपण सहवासाची सोनं पावले या मालेत वासुदेवराव सादंबार आणि विजया सादंबार यांची मंजुषा भास्करवार यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. तांत्रिक सहाय्य होतं किशोर वसाकी यांचं आणि सादरकर्ते होते उमेश तुपारे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून. यावेळी 11 वाजलेत. आता प्रसारित करीत आहोत जागतिक रक्तदान दिनानिमित्त जागरूकता दाखवा, रक्तदान करा, जीव वाचवा या विषयावर डॉक्टर मिलिंद जाडे, रक्त संक्रमण अधिकारी, रक्त केंद्र चंद्रपूर यांच्या हेमा बहादे यांनी घेतलेली मुलाखत.
1: श्रोते हो नमस्कार. कार्यक्रमात मी हेमा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, रक्त हा आपल्या शरीरातील एक आवश्यक घटक आहे जो शरीराला सुरळीतपणे कार्य करण्यास मदत करतो. रक्तदान म्हणजे गरजू लोकांना निरोगी रक्तदान करणं. श्रोते हो, शरीरात जर रक्त कमी झालं तर काही अडचणी निर्माण होऊ शकतात. एखाद्या व्यक्तीचा मृत्यू देखील होऊ शकतो. त्यामुळे रक्तदान म्हणजे जीव वाचवण्याचं कार्य आहे असं आपण म्हणू शकतो. श्रोते हो, रक्त

0: रक्तदान असं आहे की एखाद्या गंभीर व्यक्ती आजारी असेल किंवा अपघात झाला असेल ज्यामध्ये त्यांना मोठ्या प्रमाणात रक्त गमवलं असेल, हेच दान केलेलं रक्त त्यांच्या नक्की कामात येतं, जे रुग्णाला हळूहळू बरं करण्यास मदत करतं. शिवाय रक्तदान केल्याने आपल्या शरीरात चैतन्य मिळतं, कारण रक्तदान केल्यावर ताजे रक्त तयार होतं जे आपल्या शरीराची प्रणाली ताजेतवानं ठेवतं. पण श्रोते हो, आजही रक्तदानासंदर्भात बरेच गैरसमज आहे. रक्तदान केल्यास वीकनेस येतो किंवा रक्त आपल्या शरीरात उशिरा तयार होतं किंवा काही आजार आपल्या शरीरात येतात, पण हे चुकीचं आहे. आज आहे 14 जून. आज आपण जागतिक रक्तदान दिन साजरा करतो आहोत. तर श्रोते हो, आजचा हा दिवस जागतिक रक्तदान दिन सुरक्षित रक्ताची गरज आणि रक्तदात्यांचे आभार मानण्यासाठी हा दिवस पाळला जातो. तुमच्या एका दानाने गरजू रुग्णांना, अपघातातील पीडितांना आणि गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांना नवजीवन मिळू शकतं. तर श्रोते हो, याच अनुषंगाने आज आपल्या आकाशवाणी स्टुडिओत आपण आमंत्रित केलेलं आहे डॉक्टर मिलिंद झाडे, रक्त संक्रमण अधिकारी रक्त केंद्र चंद्रपूर यांना. सर, कार्यक्रमात आपलं अगदी मनापासून स्वागत आहे. नमस्कार सर.
1: नमस्कार.
0: सर, आज आपण जागतिक रक्तदान दिन साजरा करतो आहोत. आज आहे 14 जून. आजचा हा जो दिवस आहे हा फार महत्वाचा आहे, काळाची गरज आहे. जसं आज आपण जाणतो की रक्तदान करणं फार महत्वाचं आहे, सर आजच्या या दिवसाची पार्श्वभूमी काय सांगाल आणि केव्हापासून हा आपण दिवस साजरा करतो आहोत?
1: मानवी रक्ताचे ए बी ओ आणि ए बी हे अत्यंत महत्वाचे गट शोधणारे नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ डॉक्टर कार्ल लिनस्टनर यांचा 14 जून हा जन्मदिवस आहे. त्यांच्या या महान आणि क्रांतिकारी शोधाची आठवण म्हणून आणि त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी विशेष दिवस हा निवडला गेलेला आहे. सुरुवातीला जागतिक आरोग्य संघटना, इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ रेड क्रॉस, रेड क्रिसेंट सोसायटी यांच्या संयुक्त पुढाकाराने 2004 सालापासून हा जागतिक पातळीवर अधिकृतपणे साजरा करण्याची सुरुवात झाली आहे. महत्व म्हणजे हा दिवस साजरा करण्यामागे दोन मुख्य उद्देश आहेत. पहिला म्हणजे स्वतःच्या इच्छेने कोणीतरी अपेक्षेशिवाय सुरक्षितपणे रक्तदान करणाऱ्या सर्व स्वैच्छिक दात्यांचे मनपूर्वक आभार मानणे, आणि दुसरं म्हणजे जगभरात वर्षभर रुग्णांसाठी रक्ताचा तुटवडा भासू न देणे म्हणून सामान्य लोकांना नियमित आणि सुरक्षित रक्तदानासाठी प्रेरित करणे आहे.
0: खरंच आपण खूप छान सांगितलं सर. तर सर, आज आपण रक्तदान दिन साजरा करतो आहोत, तर नेमकं रक्तदानाची व्याख्या काय सांगता येईल?
1: जेव्हा एखादी निरोगी व्यक्ती स्वइच्छेने आणि जाणीवपूर्वक आपल्या शरीरातील ठराविक प्रमाणातील रक्त सामान्यतः 350 ते 450 काढून देतो, जेणेकरून त्याचा उपयोग अपघातातील आणि गंभीर आजाराने ग्रस्त गरजू रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी करता येईल, त्याला रक्तदान म्हणतात.
0: अच्छा सर, मग आपण जसं रक्तदाता जे म्हणतो हे नेमकं कोण असतं, काय सांगाल सर आपण
1: त्याबद्दल? म्हणजे जो व्यक्ती कोणत्याही प्रकारच्या आर्थिक किंवा इतर मोबदल्याची अपेक्षा न ठेवता केवळ मानवतेच्या दृष्टिकोनातून आणि सामाजिक जबाबदारी म्हणून दुसऱ्या अनोळखी व्यक्तीचे प्राण वाचवण्यासाठी स्वतःचे अमूल्य रक्त दान करतो त्याला रक्तदान असे म्हणतात.
0: अच्छा.
1: आणि तो रक्तदाता सुद्धा त्याला म्हटलं जातं.
0: अच्छा. तर सर, हे जे रक्तदान आहे हे नेमकं कोण करू शकतो, या संदर्भात आपण काय सांगाल सर?
1: यासाठी काही निकष आहेत. जसं वयोगटामध्ये 18 वर्ष ते 60 वर्षापर्यंत कोणतीही व्यक्ती हे दान करू शकतो. आणि वजनमान जर बद्दल म्हटलं तर किमान 45 किलो ते 50 किलो हे किमान वजन आवश्यक आहे त्यांचं.
0: अच्छा.
1: आणि त्याच्यापेक्षा जास्त सुद्धा चालू शकतं.
0: अच्छा.
1: आणि काही दुसरे आहेत मेडिकल क्रायटेरिया, त्याच्यामध्ये जसं आहे की हिमोग्लोबिन आपल्याला असतो, हिमोग्लोबिन हा कमीत कमी 12.5 आवश्यक आहे, त्याच्यानंतर वरती जे असेल तेव्हाच तो रक्तदान करू शकतो.
0: अच्छा.
1: आणि जसं रक्तदाबा नाडीचं जे आपण एक्झामिनिंग करतो त्याच्यामध्ये जर नाडीचे ठोके 60 आणि 100 मधामध्ये पाहिजे, आणि जसं आपला रक्तदाब आहे तो 100 ते 140 पर्यंत सिस्टोलिक, आणि डायस्टोलिक हा जो असतो हा 60 ते 90 पर्यंत एमएमएचजीएस ना आवश्यक असतो.
0: अच्छा सर, मग नेमकं रक्तदान कोण करू शकत नाही? जसं आपण बघतो की काही आजार असे उद्भवतात, तर या संदर्भात आपण काय सांगाल सर?
1: जे रक्तदाते असतात ज्यांचं वजन हे 45 किलोपेक्षा कमी आहे किंवा हिमोग्लोबिन 12.5 पेक्षा कमी आहे, आणि ज्यांना HIV, हिपॅटायटिस बी, हिपॅटायटिस सी, सिफिलिस, मलेरिया यांचा संसर्ग झाला आहे किंवा त्यांचा इतिहास आहे ते लोक रक्तदान करू शकत नाही. आणि जसे काही कॅन्सरचे रुग्ण आहेत, तीव्र हृदयविकार, किडनीचे गंभीर आजार आणि अनियंत्रित मधुमेह हे सुद्धा लोक रक्तदान करू शकत नाही.
0: अच्छा. तर सर, हे जे रक्तदान करण्यात येतं, तर रक्तदानामध्ये

0: दातेची सुरक्षितता या संदर्भात आपण काय सांगाल सर?
1: रक्तदान करताना दातेची सुरक्षा ही ब्लड बँकची आणि तेथील उपस्थित वैद्यकीय पथकाची सर्वोच्च प्राथमिकता असते. या संदर्भात काही अत्यंत महत्वाच्या गोष्टी आहेत. जसं काय आहे ते आरोग्याची मोफत तपासणी, ज्याच्यामध्ये आपण जो रक्तदाता आहे त्याचं पूर्ण फिजिकल एक्झामिनेशन करतो, ज्याच्यामध्ये त्याचे ब्लड प्रेशर, हार्ट रेट, त्याचा अपिरियन्स. त्याच्यामुळे काय असतं की जे रक्तदानानंतर जे कॉम्प्लिकेशन येतात, जसं रक्तदानानंतर त्याला फेंटिंग वगैरे होणं, सिनकोप येणं किंवा चक्कर येणं, ते टाळू शकतो आपण. आणि जो रक्त घेणारा रुग्णही आहे त्यालाही काही कॉम्प्लिकेशन होत नाही.
0: सर मग जे रक्तदान करताना नेमकी कोणती काळजी घ्यावी या संदर्भात काय सांगाल सर आपण?
1: रक्तदान करताना याची काळजी घ्यावी की रक्तदान कधीही उपाशा पोटी करू नये. दानाच्या 2 ते 3 आधी हलका पण सकस आहार घ्यावा. शरीरात पाण्याचे प्रमाण चांगले राहण्यासाठी भरपूर पाणी आणि फळाचा रस घ्यावा. आणि आदल्या दिवशी कमीत कमी 6 ते 7 तासांची पुरेशी झोप आवश्यक आहे.
0: अच्छा.
1: आणि 24 तासापहिले काही धूम्रपान किंवा अल्कोहोल याचं पूर्णपणे टाळावे. आणि रक्तदानानंतर, रक्तदान पूर्ण झाल्यानंतर किमान कमी 5 ते 10 मिनिटं बेडवर विश्रांती घ्यावी.
0: अच्छा.
1: एकदम उठावे नाही नंतर. आणि ब्लड बँके देण्यानंतर अल्पहार आवर्जून घ्यावा.
0: अच्छा.
1: त्या दिवशी उर्वरित वेळेत भरपूर पाणी घ्यावे, जड वस्तू उचलणे, कामाची कष्ट करणे किंवा उन्हात फिरणे टाळावे.
0: सर इथे अजून एक मला विचारावं असं वाटतं की जसं रक्तदान केल्यानंतर परत ती व्यक्ती किती दिवसांनी रक्तदान करू शकते या संदर्भात आपण काय सांगाल सर?
1: यासाठी पुरुष आणि महिलासाठी वेगवेगळे क्रायटेरिया आहेत. जो पुरुष आहे तो दर 3 महिन्यांनी करू शकतो आणि जी महिला आहे ती प्रत्येक 4 महिन्यांनी रक्तदान करू शकतो. म्हणजे पुरुष हा वर्षातून 4 वेळा आणि महिला ही वर्षातून 3 वेळा रक्तदान करू शकते.
0: अच्छा. तर काही ब्लड बँक मध्ये आपण बघतो की बरेचदा ब्लड घेण्यात येतं आणि त्यानंतर मग ते चेक करण्यात येतं की काही त्यात प्रॉब्लेम आहे की काय, काही अडचणी आहेत की काय, आणि मग पुढे त्या व्यक्तीला द्यायचं की नाही असं ठरवतात. पण काही वेळेला त्या व्यक्तीचं ब्लड आधी चेक करण्यात येतं आणि मग घ्यायचं की नाही असं ठरवण्यात येतं. या संदर्भात आपण काय सांगाल?
1: नाही, जे आपण घेण्याच्या आधी फक्त एक टेस्ट होती ती होती ब्लड ग्रुपिंग.
0: अच्छा.
1: आणि जर घेतल्यानंतर जे आपण ब्लड बॅग असते ती टेस्टिंग साठी जाते. त्याच्यामध्ये आपण जे विविध आजार आहेत जसं HIV, HBCG, SCV, HIV आणि मलेरिया, सिफिलीस या सर्व रोग जे आजार आहेत त्यांची तपासणी होते तिथे. ती तपासणी झाल्यानंतर मग सुद्धा आपण जे एक ब्लड असतो ते त्याला होल ब्लड म्हणतात. त्याचे नंतर कंपोनंट्स काढले जातात जसं प्लाझ्मा, प्लेटलेट्स आणि PRC.
0: बरं सर, रक्तदान करताना जसं बरेचदा आताच आपण म्हणालात की रक्तगट बघण्यात येतं, तर असे कोणते कोणते रक्तगट आहेत आणि कोणते रेअर आहेत?
1: तर नॉर्मल आपल्याला बी पॉझिटिव्ह पेशंट दिसून येतात, डोनर दिसून येतात, ओ पॉझिटिव्ह, AB पॉझिटिव्ह हे नॉर्मली आपल्याला अवेलेबल होतात. पण काही जसे निगेटिव्ह ब्लड ग्रुप्स असतात ते थोडे रेअर असतात. जसं ए निगेटिव्ह झालं, AB निगेटिव्ह झालं, ओ निगेटिव्ह झालं, हे ब्लड ग्रुप थोडे रेअर असतात. ते त्यांच्यासाठी थोडा त्रास होतो पेशंटला आणि त्याच्यासाठी डोनर सध्या मिळत नाही. त्याच्यामुळे त्यांची एक लिस्ट आमच्याकडे आहे.
0: अच्छा.
1: रेअर ब्लड डोनरची.
0: मग त्यानुसार मग जसं आवश्यकता असेल त्या पद्धतीने
1: त्यांना बोलवण्यात येतं.
0: अच्छा. तर सर जसं रक्तदान केल्यानंतर ज्या व्यक्तीला रक्त हवं आहे त्या व्यक्तीपर्यंत हे रक्त कशा पद्धतीने पोहोचवलं जातं, या ब्लड बँक मध्ये जसं कशा पद्धतीने रक्ताची काळजी घेतली जाते, किंवा त्या ब्लड बँकचं कार्य नेमकं कसं आहे काय सांगाल सर?
1: रक्ताचा प्रवास दात्यापासून रुग्णापर्यंत अतिशय सुरक्षित आणि शास्त्रीय टप्प्यातून होतो. त्याच्यामध्ये पहिली जी स्टेप आहे ती आहे संकलन आणि काटेकोर चाचणी.
0: अच्छा.
1: दात्याकडून रक्त गोळा केल्यानंतर या रक्ताचे ब्लड बँकेत HIV, हिपॅटायटिस, मलेरिया, सिफिलीस, BNC या 5 प्रमुख आणि जीवघेणा आजारांसाठी अत्यंत आधुनिक पद्धतीने चाचणी केली जाते. चाचणी सुरक्षित आढळल्यानंतरच रक्त पुढे वापरलं जातं.
0: अच्छा.
1: आणि दुसरी जी स्टेप आहे त्याच्यामध्ये घटक विलगीकरण. त्याला आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानाचा वापर करून रक्ताचे विविध घटक केले जातात जसे RBC, प्लेटलेट, प्लाझ्मा. त्यामुळे एका रक्ताच्या बॅगेतून 3 वेगवेगळ्या रुग्णांचे प्राण वाचवले जातात. आणि नंतर जी स्टेप आहे ती आहे स्टोरेज कंडिशन.
0: अच्छा.
1: याच्यामध्ये जे स्टोरेज केले जाते त्याच्यासाठी स्पेसिफिक टेम्परेचर असतं प्रत्येकाचं. एक जे RBC आहे ते आपल्याला कमीत कमी 2 to 8 degree Celsius वरती ठेवावं लागतं. जे प्लेटलेट्स आहेत ते 20 to 20 degree Celsius वर ठेवले जातं. आणि प्लाझ्मा हे -40 पेक्षा कमी तापमानात 1 वर्षापर्यंत घोटून ठेवलेलं असतं.
0: अच्छा. तर सर रक्तदात्याचं आरोग्य कसं असावं?
1: रक्तदात्याचं आरोग्य हे शारीरिक आणि मानसिक दोन्ही दृष्ट्या आदर्श असावे.

0: नियमित रक्तदान करणाऱ्या व्यक्तीने स्वतःच्या आहाराकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे. त्यांना सकस प्रोटीनयुक्त लोहयुक्त असा आहार घ्यावा आणि नेहमी अशी झोप घ्यावी आणि कोणत्याही घातक प्रकारच्या व्यसनापासून जसं तंबाखू मद्यपान याच्यापासून दूर राहावं.
1: अच्छा.
0: निरोगी जीवनशैली जगणारा रक्तदान समाजासाठी आरोग्याचा अखंड स्रोत असतो.
1: नक्कीच सर. तर सर, रक्तदान केल्यावर त्या रक्तदात्याची भरपाई कशा पद्धतीने केली जाते, कशा पद्धतीने होते?
0: निसर्गाने मानवी शरीरात रक्त तयार करण्याची अत्यंत वेगवान आणि अद्भुत स्वयंचलित यंत्रणा विकसित केलेली आहे, ज्यामध्ये आपण जे 350 ते 450 मिलीलिटर रक्त देतो त्यातील जो द्रवाचा भाग आहे प्लाझ्मा, शरीर योग्य आहाराद्वारे द्रव पदार्थ पिऊन 24 ते 48 घंटामध्ये पूर्ण निर्माण करते.
1: अच्छा.
0: आणि रक्तातील जे पेशी आहेत त्या काही आठवड्यामध्येच रक्ताची पातळी तंतोतंत पूर्ववत होते. यामुळे दात्याला कोणत्याही प्रकारचा दीर्घकालीन अशक्तपणा किंवा तोटा होत नसतो.
1: तर सर, रक्तदान जेव्हा करण्यात येतं त्याचे फायदे त्याचे लाभ नेमके कोणते आहेत, त्याबद्दल आपण काय सांगाल सर?
0: याच्याबद्दल मी बोलू इच्छितो की रक्तदानाचा फायदा केवळ हा रुग्णालाच होत नाही तर रक्तदात्याला सुद्धा होतो.
1: अच्छा.
0: त्याच्यामध्ये म्हणजे हृदयाचे आरोग्य सुधारते. नियमित रक्तदान केल्याने शरीरातील जे लोह आहे ज्याला आपण आयन म्हणतो त्याच्यामुळे रक्तवाहिनीचे कार्य सुरळीत चालते आणि जे हार्ट अटॅक हृदयविकाराचा झटका जो असतो त्याचे लक्षणीयरित्या त्याचा धोका कमी होतो.
1: अच्छा.
0: आणि नवीन पेशीची निर्मिती होते. शरीरातून जे जुन्या पेशी बाहेर निघून नवीन अस्थिमज्जेला उत्तेजन मिळते आणि शरीर वेगाने नवीन कार्यक्षम उत्साही रक्तपेशी तयार करते.
1: सर, जसं यात आपण जसं ब्लड ट्रान्सफ्युजन हे देखील म्हणण्यात येतं, हे नेमकं काय आहे सर?
0: ब्लड ट्रान्सफ्युजनची व्याख्या म्हणजे जेव्हा एखादा अपघात, मोठी शस्त्रक्रिया, स्तुती किंवा थॅलेसेमिया आणि कर्करोग यासारखे गंभीर आजारामुळे रुग्णाच्या शरीरात रक्ताची आणि रक्ताच्या विशेष घटकाची अतिशय कमतरता होते तेव्हा प्रयोगशाळेत पूर्णपणे तपासलेले आणि संरक्षित असे बाहेरील रक्त विशेष बीटी सेट याच्या माध्यमातून थेट रुग्णाच्या वेनमध्ये सोडण्यात येतो. या प्रक्रियेला ब्लड ट्रान्सफ्युजन म्हणतात.
1: अच्छा. तर सर, जसं आपण बघतो की मग अशीच आपण सांगितलं की रक्तदान 16 वर्षानंतर करण्यात येतं, किती वर्षापर्यंत ती व्यक्ती मग ब्लड डोनेट करू शकते?
0: तर ती वयाच्या 60 करू शकते ती रक्तदान. काय विशेष परिस्थितीमध्ये जर एखादी व्यक्ती नियमित रक्तदात असेल आणि शारीरिकरित्या योग्य उत्तम असेल तर ती 65 ती करू शकतो.
1: अच्छा सर, कधी कधी असे सामान्य व्यक्तींमध्ये गैरसमज असतात की रक्तदान केल्यानंतर वीकनेस येईल किंवा पुढे काही आजार होतील किंवा म्हणण्यात येतं सर्वसाधारण व्यक्ती, आपण या संदर्भात काय सांगाल सर?
0: नाही, सध्या कोणत्याही असं जो रक्तदाता आहे त्याच्यामुळे अशक्तपणा वगैरे कधी येत नाही आणि त्याच्यामुळे फायदा आहे की त्याच्या ज्या नवीन रक्तपेशी आणि जो प्लाझ्मा तयार होतात त्याचा तो रक्त त्या दाताला फायदाच असतो.
1: अच्छा. म्हणजे नक्कीच चांगल्या पद्धतीने त्या व्यक्तीमध्ये
0: फक्त त्यांनी काही प्रिकॉशन ठेवले पाहिजेत की रक्तदानाच्या पहिले नाश्ता, जेवण आणि जे डिहायड्रेटेड असणं आवश्यक आहे.
1: अच्छा सर, जसं आपण म्हणतो की रक्तदान हे एकतेचं कार्य आहे, हे कितपत योग्य आहे असं आपल्याला वाटतं सर?
0: हे 100% योग्य आणि अत्यंत सार्थ आहे, कारण मानवी रक्त हे कोणत्याही प्रयोगशाळेत किंवा कारखान्यात कृत्रिमरित्या तयार करता येत नाही, ते फक्त आणि फक्त मानवाच्या शरीरातच होऊ शकते. निसर्गाने रक्त जात धर्म पंथ गरीब श्रीमंत किंवा देशाच्या सीमाचे कोणतेही बंधन घातलेले नाही. संकटाच्या किंवा आपत्कालीन काळात एका हिंदूचे रक्त मुसलमानाला, मुसलमान रक्त ख्रिश्चनाला देऊ शकतो आपण आणि जीव वाचवू शकतो. जेव्हा रक्ताची गरज असते तेव्हा आपण रक्ताचे गट बघत असतो, त्याचा धर्म किंवा जात हे काही बघत नसतो.
1: नक्कीच. तर सर, या रक्तदानाची सद्यस्थिती काय सांगाल सर आपण?
0: आधुनिक काळात रक्तदानाबद्दल समाजात जागरूकता आधीपेक्षा नक्कीच वाढली आहे, विशेषतः तरुण वर्ग, महाविद्यालय आणि विविध सामाजिक संस्था या मोठ्या संख्येने पुढे येत आहेत. तरीही सुद्धा व्हॉलंटरी रक्तदानापेक्षा गरजेच्या वेळी नातेवाईकांकडून घाईघाईने दिले जाणारे बदली रक्तदान हे थोडं जास्त प्रमाणातच आहे. तसेच काही ग्रामीण भागात, दुर्गम भागात आणि महिलांकडून अजूनही रक्तदानाविषयी काही भीती आणि गैरसमज आहेत.
1: अच्छा.
0: जी दूर करणे आपल्या पुढील मोठे आव्हान आहे.
1: अच्छा. तर सर, जसं आज आपण बघतो की आताच आपण म्हणाला की थोडीफार जागरूकता झालेली आहे, बरेच व्यक्ती आज रक्तदान करताना दिसत आहेत, पण जेवढी रक्ताची मागणी आहे तेवढा पुरवठा नेमका केला जातो की नाही, या संदर्भात आपल्याला काय वाटतं सर?
0: पुरवठा म्हणजे आता जर आपण चंद्रपूर जिल्ह्याची गोष्ट केली तर इथे थॅलेसेमिया आणि सिकल सेलचे भरपूर पेशंट आहेत आणि त्यांना महिन्यामधून 2 लागतातच.
1: बरोबर.
0: आपण कितीही कॅम्प्स आणि किती ते व्हॉलंटरी डोनेशन केलं तरी मागणी एवढी असते की आपण तितका पुरवठा

0: विचार करू शकत नाही. आणि काही व्यक्ती जे असतात हे जे आदिवासी भाग झालं, जिवती झालं, गडचिरोली जिल्ह्यात आहेत, भरपूर जिल्ह्यामधले रुग्ण आपल्याकडे येतात, त्यामुळे याची मागणी भरपूर आहे आपल्याकडे ब्लडची. आणि जो पुरवठा असतो, जसं आता ह्या उन्हाळा आहे, उन्हाळ्यामध्ये ब्लड डोनेशन कॅम्प्स होत नाही, त्यामुळे आपल्याकडे तेवढा पुरवठा राहत नाही. आणि जसं झालं लग्नाचं कार्य वगैरे आहेत, महाविद्यालय यामध्ये काही बंद असल्यामुळे ब्लड डोनेशन कॅम्प हे 3 महिने कमी असतं, मे जून आणि एप्रिल.
1: अच्छा सर, ग्रामीण भागातील किंवा शहरी भागातील कसा फरक आहे यात?
0: तसं तर फरक काही नाही, म्हणजे ग्रामीण भागामधले लोक आता जसं गणपती फेस्टिवल वगैरे आहेत त्याच्यामध्ये ते करतात डोनेट.
1: अच्छा.
0: आणि विविध जे राजकारणी आणि सामाजिक संस्था आहेत तर त्या गावामध्ये सुद्धा हे उपक्रम त्यांनी चालू केलेले आहेत.
1: अच्छा.
0: त्या तर गावाच्या लोकसंख्येप्रमाणे ते ब्लड डोनेट करतात.
1: अच्छा सर, या रक्तदानामध्ये शासनाची भूमिका नेमकी कशी आहे?
0: रक्तदानामध्ये शासकीय म्हणजे जसं आम्ही आपल्या जिल्हाधिकारी ऑफिस वगैरे आहेत ते नॉर्मली इन्फॉर्म करतात, जे तहसील आहेत, पंचायत समिती आहेत, ग्रामपंचायत आहेत, त्यांना नेहमी नोटिफिकेशन देऊन की रक्तदान करण्याबद्दल त्यांना जे कर्मचारी आहेत ते नेहमी घेत असतात ब्लड डोनेशन कॅम्प. आणि जेव्हा आम्हाला गरज वाटते मी त्यांना आम्ही इन्फॉर्म करतो.
1: अच्छा.
0: आणि जे आमची जसं शासकीय रक्तपेढी असल्यामुळे सगळे जे फंड्स वगैरे आहेत हे शासनाकडून आम्हाला नेहमी उपलब्ध होतात.
1: अच्छा.
0: ब्लड डोनेशन शिबिर झालं आपलं आणि किंवा ब्लड डोनेशन बाहेरचे जे काही आहेत अँब्युलन्स येते वगैरे ते त्यांच्याकडून आम्हाला सगळं मिळतं.
1: अच्छा. यासाठी जनजागृती होण्यासाठी नेमकं काय करावं असं आपल्याला वाटतं?
0: रक्तदानाची चळवळ घरापर्यंत पोहोचवण्यासाठी बहुआयामी प्रयत्नाची गरज आहे. जसं शैक्षणिक संस्थांचा सहभाग, शाळा महाविद्यालय स्तरावर विद्यार्थ्यांना रक्ताचे महत्व, शरीराची रचना, रक्तदानाचे फायदे शिकवणे, जेणेकरून वयाची 18 वर्ष पूर्ण होताच ते स्वतःहून पुढे येतील.
1: अच्छा.
0: आणि सोशल मीडियाचा प्रभावी वापर, भ्रम आणि भीतीचे उच्चाटन, दात्यांचे सन्मान आणि गौरव, नियमित रक्तदान करणाऱ्या दातांचा आणि संस्थांचा सार्वजनिक व्यासपीठावर सत्कार करून त्यांना रोल मॉडेल म्हणून समाजासमोर आणणे आणि ज्यामुळे इतर नागरिक सुद्धा प्रेरित होतील.
1: नक्कीच. तर सर, जसं आज आपण बघतो की कोणताही दिवस जेव्हा साजरा करण्यात येतो तेव्हा एखाद्या ते दिवसाची संकल्पना असते, थीम असते आणि वर्षभर त्यानुसार ते काम सुरू असतं. या वर्षीची रक्तदान दिनाची थीम काय आहे?
0: जागतिक आरोग्य संघटनेतर्फे जाहीर करण्यात आलेली या वर्षीची अधिकृत जागतिक थीम 20 इयर्स ऑफ सेलिब्रेटिंग गिव्हिंग, थँक यू अँड ब्लड डोनर्स. या वर्षीची ही विशेष थीम नियमितपणे रक्तदान करणाऱ्या जगभरातील कोट्यवधी दात्यांचे आभार मानण्यासाठी आणि जागतिक चळवळीच्या यशस्वी 20 वर्षाच्या ऐतिहासिक प्रवासाचा गौरव करण्यासाठी समर्पित करण्यात आलेली आहे.
1: तर सर, आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून आज आपण जागतिक रक्तदान दिन साजरा करतो आहोत, तर आज आपण आपल्या श्रोत्यांना काय सांगाल?
0: जागतिक रक्तदान दिनानिमित्त मी सर्व श्रोत्यांना रक्तदानाचे महत्व समजून आवाहन करेन की रक्ताला कोणताही कृत्रिम पर्याय नाही. एक रक्तदात्यामुळे 3 व्यक्तीचे प्राण वाचू शकते. रक्तदान केवळ हे दान नसून हे जीवनदान आहे. आणि मी सगळ्या श्रोत्यांना हे सांगू इच्छितो की चंद्रपूर या शहरामध्ये नेहमी रक्तदान शिबिरे ह्या विविध वार्डमध्ये आयोजित केलेले असतात. तिथे तुम्ही जाऊन स्वेच्छेने रक्तदान करू शकता. आणि रक्त केंद्रामध्ये सुद्धा डोनर रूम आहे, तिथे येऊन तुम्ही कधीही येऊन सुद्धा स्वेच्छेने रक्तदान करू शकता.
1: नक्की सर, खरंच छान सांगितलं. आणि आज ही काळाची गरज आहे. आज आपण बघतो आहोत की रक्ताची जर आवश्यकता असेल कुठे तर जर आपण रक्तदान केलं तर ते प्राण त्याच्यामुळे वाचू शकतात, तर रक्तदान फार महत्वाचं आहे. सर, आज आपण आकाशवाणी स्टुडिओत आलात आणि आपल्या श्रोत्यांना रक्तदानासंदर्भात अतिशय उपयुक्त आणि सहज सोप्या भाषेत माहिती सांगितली, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने मनापासून आभारी आहे. धन्यवाद सर. चला तर श्रोते हो, आजच्या दिवसानिमित्त संकल्प करूया, रक्तदान करूया. रक्तदान हे जीवनदान आहे जे लोकांचे प्राण वाचवतं. श्रोते हो, तुमच्या रक्ताचा एक थेंब म्हणजे दुसऱ्यासाठी आयुष्य वाढवणारा आहे. श्रोते हो, प्रत्येकाने रक्तदानाचं महत्व आणि निर्णायक गरज लक्षात घेणे फार आवश्यक आहे. ही काळाची गरज आहे. प्रत्येक पात्र व्यक्तीनी त्याच्या आयुष्यात एकदा तरी रक्तदान करायला हवं. मी कार्यक्रमातून निरोप घेते आहे. स्वस्थ रहा, मस्त रहा. नमस्कार.
2: आत्ताच आपण जागतिक रक्तदान दिनानिमित्त जागरूकता दाखवा, रक्तदान करा, जीव वाचवा या विषयावर डॉक्टर मिलिंद झाडे, रक्त संक्रमण अधिकारी, रक्त केंद्र चंद्रपूर यांची हेमा बहादे यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: आरोग्य हीच खरी संपत्ती आणि या संपत्तीची काळजी घेण्यासाठी
1: मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
0: 100 बेडेड सह अत्याधुनिक सुविधा
1: सर्व उपचार सेवा मॅमोग्राफी आणि सर्व मेडिकल स्पेशालिटी एकाच छताखाली
0: WCL CGHS रेल्वे PMJY आणि ESIS संलग्न सुलभ उपचार सुविधा उपलब्ध कारण इथे प्रत्येक रुग्ण आपल्या कुटुंबाचा एक भाग आहे.
1: आजच भेट द्या मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
0: विश्वासाचं ठिकाण
1: आरोग्याची खात्री मानवटकर हॉस्पिटल.

0: अग्नी सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 च्या कलम 12 नुसार पात्र नागरिक निशुल्क कायदेशीर मदत न्याय बंधू या मोबाईल ऍप वरून किंवा www.provono-eoj.in या वेबसाइट वरून मिळवू शकता.
1: बजाज ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट चे यशोधरा बजाज कॉलेज ऑफ फार्मसी 23 वर्षापासून उत्कृष्ट निकालाची परंपरा. फार्मसी क्षेत्रात तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांकडून उत्कृष्ट करिअर घडवण्याकरता 2 वर्षीय डिप्लोमा कोर्स. चला तर प्रवेश घेण्याकरता त्वरित संपर्क करा यशोधरा बजाज कॉलेज ऑफ फार्मसी, बंगाली कॅम्प, मूल रोड, चंद्रपूर. संपर्क 9373576218.
2: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती, समृद्धी, भरघोस उत्पादनाची खपरी, मर्यादित साठा, आजच घ्या.
3: विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या स्वप्नांना नवे पंख देण्यासाठी सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी घेऊन येत आहे.
4: चंद्रपूर मध्ये पहिल्यांदाच एरोनॉटिकल इंजिनिअरिंग, सोबतच कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग,
3: डाटा सायन्स, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग,
4: मायनिंग इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग
3: यासारख्या आधुनिक विषयांमध्ये बीटेक करण्यासाठी
4: आजच प्रवेश घ्या सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी.
3: एकाच महिन्यात 2 गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड करणारी,
4: 100% निकाल आणि 100% प्लेसमेंट देणारी
3: चंद्रपूर शहरात एकमेव शैक्षणिक संस्था सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, सोमय्या कॅम्पस, आकाशवाणी रोड, वडगाव वार्ड, चंद्रपूर.
4: संपर्क 9800004715
3: किंवा 8686881000.
2: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती, समृद्धी, भरघोस उत्पादनाची खपरी, मर्यादित साठा, आजच घ्या.

0: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी, भरघोस उत्पादनाची खपरी, मर्यादित साठा, आजच घ्या.
1: विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या स्वप्नांना नवे पंख देण्यासाठी सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी घेऊन येत आहे.
2: चंद्रपूर हे पहिल्यांदाच एरोनॉटिकल इंजिनिअरिंग सोबतच कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग,
1: डाटा सायन्स, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग,
2: मायनिंग इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग
1: यासारख्या आधुनिक विषयांमध्ये बीटेक करण्यासाठी
2: आजच प्रवेश घ्या सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी.
1: एकाच महिन्यात 2 गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड करणारी,
2: 100% निकाल आणि 100% प्लेसमेंट देणारी
1: चंद्रपूर शहरात एकमेव शैक्षणिक संस्था सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, सोमय्या कॅम्पस, आकाशवाणी रोड, वडगाव वार्ड, चंद्रपूर.
2: संपर्क 9800004715
1: किंवा 8686881000.
0: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी, भरघोस उत्पादनाची खपरी, मर्यादित साठा, आजच घ्या.
3: चाळीस वर्षापासून चंद्रपूर शहराच्या मध्य भागात असलेली
4: NBA एक्रिकेटेड
3: सिव्हिल, कॉम्प्युटर, मेकॅनिकल
4: तसंच मायनिंग, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्सचे 3 वर्षीय इंजिनिअरिंग डिप्लोमा कोर्स,
3: यामधील अनुभवी प्राध्यापक
4: तसंच कॅम्पस प्लेसमेंटद्वारे रोजगार देणारी एकमेव संस्था
3: बजाज तंत्र निकेतन, बालाजी वॉर्ड, चंद्रपूर. संपर्क
4: 9209441985.
0: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी, भरघोस उत्पादनाची खपरी, मर्यादित साठा, आजच घ्या.

0: विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या स्वप्नांना नवे पंख देण्यासाठी सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी घेऊन येत आहे
1: चंद्रपूर मध्ये पहिल्यांदाच एरोनॉटिकल इंजिनिअरिंग, सोबतच कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग,
0: डाटा सायन्स, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग,
1: मायनिंग इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग
0: यासारख्या आधुनिक विषयांमध्ये बीटेक करण्यासाठी
1: आजच प्रवेश घ्या सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी.
0: एकाच महिन्यात 2 डिग्रीज वर रेकॉर्ड करणारी,
1: 100% निकाल आणि 100% प्लेसमेंट देणारी
0: चंद्रपूर शहरातील एकमेव शैक्षणिक संस्था सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, सोमय्या कॅम्पस, आकाशवाणी रोड, वडगाव वार्ड, चंद्रपूर.
1: संपर्क 9800004715
0: किंवा 8686881000.
2: चेतक्रम लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी, भरघोस उत्पादनाची खपरी, मर्यादित साठा, आजच घ्या.
0: विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या स्वप्नांना नवे पंख देण्यासाठी सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी घेऊन येत आहे
1: चंद्रपूर मध्ये पहिल्यांदाच एरोनॉटिकल इंजिनिअरिंग, सोबतच कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग,
0: डाटा सायन्स, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग,
1: मायनिंग इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग
0: यासारख्या आधुनिक विषयांमध्ये बीटेक करण्यासाठी
1: आजच प्रवेश घ्या सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी.
0: एकाच महिन्यात 2 डिग्रीज वर रेकॉर्ड करणारी,
1: 100% निकाल आणि 100% प्लेसमेंट देणारी
0: चंद्रपूर शहरात एकमेव शैक्षणिक संस्था सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, सोमय्या कॅम्पस, आकाशवाणी रोड, वडगाव वार्ड, चंद्रपूर.
1: संपर्क 9800004715
0: किंवा 8686881000.
3: श्रोतो, हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमाविषयीचं निवेदन आहे का? श्रोतो, येत्या शनिवारी म्हणजेच 20 जून 2026 प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचा विषय आहे मानसिक आजार आणि उपचार. कार्यक्रमात मार्गदर्शन करतील मानसिक रोगतज्ञ डॉक्टर विवेक बांबोळे. श्रोतो, आपल्याला उदास किंवा निरुत्साह वाटत आहे का? वारंवार मूड बदलत आहे का? भीती किंवा जास्त चिंता वाटत आहे का? स्वभावात आणि झोपण्याच्या सवयीमध्ये बदल, लोकांमध्ये मिसळणं टाळावंसं वाटतं का? दैनंदिन काम करण्यासाठी काही अडचणी येत आहेत का? श्रोतेव, कदाचित हे मानसिक आजाराचं लक्षण तर नाही ना? तर श्रोतेव, असे काही आज बदल आपल्या आयुष्यात होत असतील, काही अडचणी असतील, तर आपण फोन करून विचारू शकता हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात. या कार्यक्रमाचं रेकॉर्ड होईल 17 जून रोजी 10:30 ते 11 या दरम्यान. फोन नंबर आहे 0717225463. तेव्हा अवश्य फोन करा आणि आपल्या शंकांचं निरसन करून घ्या. मार्गदर्शन करतील मानसिक रोगतज्ञ डॉक्टर विवेक बांबोळे. विषय आहे मानसिक आजार आणि उपचार. फोन नंबर परत एकदा ऐका, 0717225463. निवेदन संपलं.

आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून. 11:30 झालेली आहेत. आता प्रसारित करीत आहोत हिंदी चित्रपट संगीत.

हे गीत होतं कुछ कुछ होता है या चित्रपटातलं उदित नारायण, अलका याज्ञिक, कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेलं, समीर यांचं, संगीत जतीन ललित यांचं होतं. हे गीत गायलंय अभिजित आणि श्रेया घोषाल यांनी. जावेद अख्तर यांच्या गीताला संगीत अनु मलिक यांचं आहे आणि चित्रपट आहे मैं हूं ना.

एस पी बालसुब्रमण्यम आणि चित्रा यांच्या युगलस्वरातलं हे गीत आहे मशरूह सुलतानपुरी यांचं. संगीत आनंद मिलिंद यांचं आहे आणि चित्रपट आहे लव्ह.

आशा भोसले आणि सुदाश यांच्या उगल स्वरातलं हे गीत आहे योगेश यांचं, संगीत सलील चौधरी यांचं आहे आणि चित्रपट आहे छोटी सी बात.

याबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम इथेच समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. ठीक 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रम मुंबई केंद्राहून साक्षेपित करीत आहोत.

मैत्रिणींनो, आत्ममूल्य म्हणजे आपल्या विचारांवर आपण ठाम असणं, एखादं मत देताना ते कितपत योग्य आहे हे पटवून देण्याची आपल्या अंगात क्षमता असणं, आपण व्यक्त केलेली मतं विचार किती सत्य आहेत ते ठामपणे सांगत समोरच्या ते पटवून देणं, आणि स्वतःची तत्व मूल्य किती योग्य आहे हे सांगणं, थोडक्यात काय स्वतंत्र विचाराची तत्व अगदीच एखाद्याला ओळखायचं असेल तर त्याबद्दल ठाम माहिती आपल्याला हवी. संपूर्ण माहिती गोळा करून जीवनाचा मार्ग काढत स्वतःच्या मताशी ठाम असणं आणि निर्णयापर्यंत पोहोचणं आत्ममूल्यामुळं आपल्याला सहज शक्य होऊ शकतं. त्यासोबतच त्यात सुधारणा करण्यास सक्षमही आपल्याला ते बनवतं. आपण कोणतं कार्य करतो ते योग्य असतंच असं नाही, परंतु यातून आपलं जीवन सुखी समृद्ध कसं बनेल, आपण आपल्या तत्व आणि मूल्यांवर ठाम असून प्रेम करायला हवं, तरच आपण आपलं आत्ममूल्य समाजात कायम टिकवू शकू. या विचारासह वळूया मैत्रिणी.

नो आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमाकडे. मैत्रिणींनो, आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये आपण सुरुवातीला ऐकणार आहात बालिका आणि महिलांच्या सुरक्षेविषयीचे कायदे आणि त्याची अंमलबजावणी याविषयी ऍडव्होकेट भक्ती धोंडोपंत कुलकर्णी यांच्या सुमेधा कुलकर्णी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला.

0: मैत्रिणींनो नमस्कार. मैत्रिणींनो, आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये आपण महिला आणि बालिका यांच्या सुरक्षेविषयी असणारे कायदे, त्या कायद्यांची आवश्यकता, नेमके ते कायदे कोणकोणते आहेत आणि त्या कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी सध्या होणं कसं गरजेचं आहे याविषयी सविस्तर अशी माहिती तज्ज्ञ मार्गदर्शकांकडनं जाणून घेणार आहोत. मैत्रिणींनो, आज आपण बघतोय की बालिका आणि महिलांचा जो सुरक्षेचा प्रश्न आहे तो ऐरणीवर आहे आणि यासाठी अगदी घरापासून हा प्रश्न निर्माण होतोय. मग ही जी समस्या आज महिला आणि बालिकांच्या सुरक्षेविषयी निर्माण झालेली आहे त्याचं मूळ नेमकं काय आहे आणि कशामुळे या समस्या आज समाजामध्ये अधिकाधिक प्रमाणात उद्भवताना आपण बघतोय हे खरोखर जाणून घेणं आणि याविषयीची जनजागृती होणं तितकंच गरजेचं आहे. मुळात महिला आणि बालिकांच्या सुरक्षेविषयक जे काही कायदे आहेत ते कायदे कोणते आहेत आणि कशा प्रकारे त्या कायद्यांच्या माध्यमातून आपण आपल्या स्वतःला सुरक्षित करू शकतो याविषयीची माहितीच जनसामान्यांपर्यंत पोहोचणं आणि पोहोचवणं हे आजच्या स्थितीत समाजासमोर असलेलं एक आव्हान आहे असं म्हणायला काही हरकत नाही. त्यासाठीच आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण महिला आणि बालिकांच्या सुरक्षेविषयी असणारे कायदे, त्या कायद्यांवये त्यांची सुरक्षा कशा प्रकारे केली जाऊ शकते किंवा कशा प्रकारे त्या एक सुरक्षित आयुष्य अजन्म जगू शकतात हे आपण या कायद्यांच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. आता हे कायदे केवळ अस्तित्वात असून उपयोग नाही तर या कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी ही होणं तितकंच गरजेचं आहे. मग ती कशा प्रकारे होऊ शकते यासाठी प्रशासन आणि कायदेविषयक जी एक प्रणाली आहे ती कशी कार्य करते याविषयी सविस्तर आपण माहिती जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे ॲडव्होकेट भक्ती धोंडोपंत कुलकर्णी यांना, ज्यांचं एमकॉम LLM झालेलं आहे, त्यासोबतच सायबर लॉ मधील डिप्लोमाही त्यांनी केलेला आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड या अंतर्गत सायबर सिक्युरिटी कोर्सही मॅडमचा पूर्ण झालेला आहे आणि सध्या त्यांचं MSW दुसरं वर्ष सुरू आहे. त्यासोबतच गेल्या 7 वर्षांपासून जिल्हा व सत्र न्यायालय परभणी येथे वकिलीचं कार्य त्या पार पाडत आहेत. क्रिमिनल, सिव्हिल तसेच फॅमिली मॅटर्स यांवर त्या कार्य करतात. तेव्हा त्यांच्याशी आता संवाद साधूया आणि त्यांच्याकडनं पालिकांच्या आणि महिलांच्या सुरक्षाविषयक जे काही कायदे आहेत आणि त्या अनुषंगानं जी आवश्यक माहिती आहे ती आपण जाणून घेऊया. तेव्हा मॅडम, सर्वप्रथम आपलं खूप खूप स्वागत आहे आजच्या कार्यक्रमामध्ये.
1: नमस्कार.
0: मॅडम, सुरुवातीला मला आपणास विचारावं असं वाटतं की महिला आणि बालकांच्या सुरक्षेविषयी सध्या अस्तित्वात असणारे जे कायदे आहेत त्याविषयी आपण काय सांगाल, कारण आपण बघतोय की समाजात हे कायदे प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे पण आणखीही ते पोहोचलेले नाहीत. म्हणजे आपल्या भारत देशाला स्वतंत्र होऊन कैक वर्ष लोटलेली आहेत, कायदे निर्मिती होऊन कैक वर्ष झालेली आहेत पण तरीही कायदे आजपर्यंत जनसामान्यांपर्यंत पोहोचलेले नाहीत. त्या दृष्टिकोनातून मग हे जे महिला आणि बालिकांच्या सुरक्षाविषयक जे कायदे आहेत त्या कायद्यांविषयी आपण काय सांगाल.
1: समाजामध्ये स्त्री, पुरुष, बालक सर्वांना एक स्वतःची डिग्निटी आपण ज्याला म्हणतो स्वतंत्रपणे आणि समाजामध्ये सामाजिक प्रतिष्ठा जपत जगण्याचा प्रत्येकाला अधिकार आपल्या भारतीय संविधानाने दिला आहे. बरोबर आहे. भारतीय संविधानानुसार आपण म्हणतो इक्वॅलिटी. बरोबर आहे. इक्वॅलिटी बिफोर लॉ आणि इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ. प्रत्येकाला, सामान्य जनतेला, सर्वसामान्यांना, सगळ्याच व्यक्तींना समाजामधल्या हे समान दर्जाचं वागणूक, समान दर्जाची सुरक्षितता, समानपणे समाजात वावरताना त्यांच्यामधली समानता ही आवश्यक आहे आणि ती भारतीय संविधानाने

0: प्रत्येकाला दिलेली आहे.
1: बरोबर.
0: आणि त्याची सुरक्षा करणं हे प्रत्येक भारतीय नागरिकाचं कर्तव्य आहे. जेव्हा आपल्याला अधिकार दिलेत तेव्हा त्यासोबत कर्तव्य पण दिलेली आहेत.
1: बरोबर आहे.
0: अधिकारासोबत त्या कर्तव्याचं पालन सुद्धा आवश्यक असतं आणि त्याची सुरक्षितता त्याचं प्रोटेक्शन होणं सुद्धा आवश्यक असतं.
1: नक्कीच.
0: आणि त्या दृष्टीने मग भारतामध्ये संविधानाचे कलम 14 जी आपल्याला समानता सांगितली, इक्वॅलिटी सांगितली, किंवा 15(3) जे आहे त्याच्यामध्ये डिस्क्रिमिनेशन जे होत होतं की मग ते जेंडर असेल, रेस असेल, कास्ट असेल, एज असेल, ह्या सगळ्या दृष्टीने जे काही डिस्क्रिमिनेशन होतं हे सुद्धा आर्टिकल 15 जे आहे भारतीय संविधान त्याच्यानुसार ते काढून टाकण्यात आलेले की भारतामध्ये कुठल्याही व्यक्तीचं त्याच्या जेंडर वरून, त्याच्या रेस वरून, कास्ट वरून, त्याच्या कलर वरून डिस्क्रिमिनेशन करता येणार नाही. आणि त्याच कलमाच्या उप 3 सांगितले 15(3) की प्रत्येक स्टेटने महिला आणि मुलांच्या बाबतीत काही स्पेशल प्रोव्हिजन, स्पेशल ऍक्ट हे त्यांच्या सुरक्षेसाठी किंवा त्यांच्या प्रोटेक्शनसाठी किंवा त्यांच्या बेनिफिटसाठी, म्हणजे सुरक्षा आणि त्यांना असणारा फायदा, बेनिफिट ज्याला आपण बोलतो, दोन्ही गोष्टीसाठी काय करणं हे स्टेटसाठी सांगितलेलं आहे आणि हा त्यांचा अधिकार आहे.
1: बरोबर आहे, बरोबर आहे.
0: त्यानुसार आपल्याकडे बरेच कायदे हे भारतामध्ये अस्तित्वात आलेले आहेत. मग त्याच्यामध्ये महिलांसाठी जर आपण म्हटलं की समाजात वावरताना आजची जी महिला आहे घरामध्ये बसून फक्त चूल आणि मूल करणार नाही, घराच्या बाहेर पडते, ती नोकरी करते, बरोबर आहे, मग त्यावेळेस तिला समाजामध्ये अनेक प्रॉब्लेम येतात. फक्त घरामध्येच तिला मानसिक किंवा शारीरिक त्रास किंवा छळ होतो असं नाही, किंवा समाजात होतो, जेव्हा ती जॉबला जाते तिथे सुद्धा काही वर्क प्लेस वर सुद्धा तिला त्रास दिला जातो.
1: बरोबर आहे.
0: प्रत्येक त्रास हा शारीरिक असतो असं नाही, तो मानसिक त्रास सुद्धा असतो. मग अशा हॅरेसमेंट ज्या असतील, ह्या हॅरेसमेंट साठी त्याच्यापासून प्रोटेक्शन देण्यासाठी भारतामध्ये अनेक कायदे आहेत. म्हणजे घरामध्ये, घराच्या बाहेर, दोन्ही ठिकाणी, समाजामध्ये, ह्या सगळ्या ठिकाणी तिला प्रोटेक्शन करण्यासाठी कायदे आहेत. जसं की आपण म्हणू शकतो की नोकरीच्या ठिकाणी, मग ती प्रायव्हेट जॉब असेल, गव्हर्नमेंट जॉब असेल, या अदर जे असतील जॉब्स जिथे ती काम करते, तिथे जर तिला काही सेक्शुअल हॅरेसमेंट झाली, त्याच्यासाठी आपल्याकडे द सेक्शुअल हॅरेसमेंट ऑफ वुमन ऍट वर्क प्लेस प्रिव्हेन्शन प्रोहिबिशन अँड रिड्रेसल ऍक्ट हा 2013 आलेला आहे. आता रिसेंट कायदा आहे तो की वर्क प्लेसला, म्हणजे जिथे ती जॉब करते तिथे जर तिच्यावर काही सेक्शुअल हॅरेसमेंट असेल, असं जर काही त्रास झाला तिला, तर त्याच्यासाठी तिथे प्रोटेक्शन करण्यासाठी तिथे तो कायदा आहे. हा कायदा जो आहे आपल्याकडे सुप्रीम कोर्टाचा एक लँडमार्क जजमेंट होता विशाखा अँड ऑदर्स वर्सेस स्टेट ऑफ राजस्थान 1997 त्या याच्यामध्ये जी सोशल वर्कर होती त्याच्यावर जो गँगरेप झाला होता, त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टाने विशाखा गाईडलाईन्स 1997 दिल्या होत्या. त्यानंतर प्रत्येक सरकारी निमसरकारी ठिकाणी विशाखा कमिटी स्थापन करण्यात आली होती की नोकरीच्या ठिकाणी असणाऱ्या ज्या महिला आहेत, नोकरी करणाऱ्या महिला, त्यांना जर नोकरीच्या ठिकाणी काही त्रास झाला स्पेसिफिकली सेक्शुअल हॅरेसमेंटच्या बाबतीत, याच्या बाबतीत म्हणतो, तर त्याच्यासाठी त्या गाईडलाईननुसार कमिटी होती, तक्रार निवारण वगैरे, मग तिथे तक्रार देणार, ह्या सगळ्या गोष्टी होतात. त्याच अनुषंगाने हा कायदा कोडिफाईड करायला, ते फक्त गाईडलाईन्स होते 1997 सुप्रीम कोर्टाने दिले, 2013 हा कायदा बनवण्यात आलाय. त्याच्यानंतर दुसरा जो कायदा आहे तो आहे डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट, जो सगळ्यांनाच माहिती आहे की घरामध्ये होणारा जो काही छळ असेल, मानसिक असेल, शारीरिक असेल, ह्या बाबतीमध्ये. त्याच्यानंतर आहे डाऊरी प्रोहिबिशन ऍक्ट, म्हणजे हुंडा प्रतिबंधक कायदा आहे. ह्या सगळ्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्या वुमनच्या वेलफेअरसाठी असणारे ऍक्ट्स आहेत. त्याच्या व्यतिरिक्त BNSS असेल, याच्यामध्ये सुद्धा ही महिलांच्या सुरक्षेसाठी प्रावधान दिलेले आहेच आहेत. आपल्याला माहिती आहे फॅमिली डिस्प्युट्स असतील त्याच्यामध्ये सुद्धा जे काही महिलांचा त्रास दिला होतो, अन्याय अत्याचार केला जातो, त्याच्या संदर्भात सुद्धा मेंटेनन्स असेल, पोटगी वगैरे, ह्या सगळ्या छोट्या मोठ्या प्रोव्हिजन्स असेल, डिवोर्स सारखे प्रोव्हिजन्स असतील, हे सगळ्या कायद्यानुसार केलेले आहेत. हे झालं महिलांच्या बाबतीत. याच्या व्यतिरिक्त अनेक कायदे आपल्या भारतामध्ये आहेच जे स्पेसिफिकली महिलांना हे करतात. आणि मुलांच्या बाबतीत म्हणायला गेलं तर त्याच पद्धतीने महत्वाचा जो कायदा आहे मुलांच्या बाबतीत तो आहे ज्युव्हेनाईल जस्टिस केअर अँड प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन्स ऍक्ट 2015. हा खूप जुना कायदा आहे, त्याच्यात अमेंडमेंट होऊन आताचा जो सध्या रिसेंट आपला जो आपण युज करतो तो आहे ज्युव्हेनाईल जस्टिस केअर अँड प्रोटेक्शन ऑफ ऍक्ट 2015, जिथे विधी संघर्षग्रस्त बालक, म्हणजे अशी मुलं की ज्या मुलांकडून काही गुन्हा घडलेला आहे किंवा त्यांच्यावर काही गुन्ह्याचे आरोप लावण्यात आलेले आहेत, किंवा त्याच्यात दुसऱ्या प्रकारची पण मुलं येतात ज्याच्यामध्ये मुलांना सुरक्षा आणि काळजी याची गरज आहे, अशा दोन्ही प्रकारची मुलं ह्या ऍक्ट अंतर्गत त्यांना तिथे प्रोटेक्शन दिल्या जातं. मग तिथे बालकल्याण समिती असेल, बाल न्याय मंडळ असेल, यांच्या मार्फत त्या मुलांना सुरक्षा देणं, त्यांच्यावर असलेले जे काही गुन्हे आहेत त्याचं योग्य प्रकारे निरसन करणं, त्याच्यातून त्यांचं प्रोटेक्शन करणं, रिहॅबिलिटेट करणं, त्यांचं पुनर्वसन करणं, ह्या सगळ्या गोष्टी त्या मुलांना योग्य मार्गदर्शन करून, त्यांचं काउन्सिलिंग करून, त्यांना समाजामध्ये चांगल्या पद्धतीनं जसे बाकीचे

0: जे लोक वावरत असे मुलं वापरतात त्याच पद्धतीने त्यांना एक प्रतिष्ठा मिळवून देणं ह्याच्यासाठी हे कार्यरत करतं की जेव्हा ते मुलं मेजर होतील तेव्हा समाजामध्ये त्यांना वावरताना की बाबा ज्या गोष्टी आपल्या अल्पवयात झाल्या झाल्या सोडून त्याचा कुठेही स्टिग्मा न लागता समाजामध्ये स्वतंत्रपणे ते प्रतिष्ठेने जगले पाहिजे. त्यांना तो कॉन्फिडन्स आला पाहिजे की आपण समाजात चांगल्या पद्धतीने बाकीच्यांसारखं वागवू शकतो हा कॉन्फिडन्स निर्माण करणं त्याच्यासाठी त्यांना मदत करणं ज्यांना खरंच काळजी व सुरक्षेची गरज आहे त्यांना ती प्रोव्हाइड करणं ह्याचं काम बालकल्याण समिती असेल याच्यामार्फत केलं जातं. बालन्याय मंडळ असेल जे ज्युव्हेनाइल जस्टिस ऍक्ट अंतर्गत काम करतं. त्याच्यानंतर दुसरा जो महत्वाचा कायदा आहे ज्याच्यावर सगळेच जण बोलतात आणि सध्याच्या परिस्थितीनुसार खूप आवश्यक आहे तो आहे पोक्सो ऍक्ट, प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस ऍक्ट 2012. सध्याच्या परिस्थितीनुसार बाकीच्या ऍक्ट सोडून हाच ऍक्ट महत्वाचं म्हटलं तरी चालेल
1: आणि ती काळाची गरज अतिशय सविस्तर जाणून घेणं खूप गरजेचं आहे.
0: याच्यामध्ये आपण जनरली असं बघतो की लहान बालिका ज्या आहेत त्यांच्यासाठी आपण सर्वसामान्य टर्म अशी आहे की लहान मुलींसाठी, पण मुलींसाठी नाही. हा जो कायदा आहे पोक्सो ऍक्ट हा मुलं आणि मुली जे लहान मुलं आहेत मुली आहेत 18 वर्षाच्या खालच्या इथे जे बालक आहेत तिथे कुठलाही जेंडरचा भेद नाहीये.
1: खरंच
0: आपल्याला असं वाटतं की फक्त मुलींच्याच बाबतीत सेक्शुअल हॅरॅसमेंट केलं जातं लैंगिक अत्याचार केलं असं नाहीये. लहान मुलांच्या बाबतीत सुद्धा ह्या गोष्टी घडतात पण कसं आहे की आपल्याकडे त्या जास्त समोर येत नाहीत. म्हणजे आतापर्यंतचा माझा अनुभव जे मी बघितलं त्यानुसार की ह्या गोष्टी मुलांच्या बाबतीत फार समोर येत नाहीत. क्वचितच एखादे दोन हे होतात जास्त मुलींच्याच बाबतीत होतं पण तसं नाही. हा दोघांसाठीही कायदा आहे, दोघांसाठीही ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. जशी मुलींना गरज असते तशी मुलांनाही ह्या सगळ्या गोष्टींची गरज असते.
1: बरोबर
0: आहे. त्याच्यामुळे हा सुद्धा 2012 ऍक्ट आहे. त्याच्यानंतर चाइल्ड लेबर जे सुरुवातीला होतं की मुलांना जे लेबरर वर्क आपण बालमजुरी वगैरे म्हणतो आता तर ते चाइल्ड लेबर प्रोहिबिशन रेग्युलेशन ऍक्ट जो आहे 1986 त्याच्यात 2016 जी अमेंड झाली त्याच्यानंतर हे टोटली बंदच झालं की 14 वर्षाच्या खालच्या मुलांना कुठेही बालमजूर म्हणून काम करता येणार नाही आणि जिथे ते ठेवतील तिथे त्यांना ते पनिशमेंट वगैरे ह्या सगळ्या प्रोव्हाइड केलेल्याच आहे.
1: बरोबर.
0: त्याच्यानंतर प्रोहिबिशन ऑफ चाइल्ड मॅरेज ऍक्ट 2006 हा सुद्धा आहे बालविवाह. सध्याचा रिसेंट इश्यू जसा पोक्सो आहे तसा बालविवाह सध्या खूप महत्वाचा आणि चर्चेचा हे आहे. त्याचा सुद्धा कायदा आपल्या याच्यामध्ये आहे. फक्त एवढंच आहे की त्या कायद्याची ह्याच नाही प्रत्येक कायद्याची अंमलबजावणी करताना प्रत्येक नागरिकानं थोडं सतर्कपणे आणि हा समाज ही माझी जबाबदारी आहे माझं कर्तव्य आहे ह्या गोष्टीचा डोक्यात ठेवून जर काम केलं प्रत्येकाचं फक्त ज्युडिशियरी असेल किंवा पोलीस मशिनरी असेल किंवा आणखीन जे आपल्या लॉ याच्या एक्झिक्युटिव्ह प्रशासन असेल यांचंच काम नाहीये ते प्रत्येक व्यक्तीचं कर्तव्य. जेव्हा आपण समाजात राहतो तेव्हा आपल्या समाजाला काहीतरी देणं लागतं तेव्हा त्यांनी प्रत्येकाने ह्या सगळ्या ऍक्टची जनजागृती झाली. जेव्हा तुम्हाला एखाद्या गोष्टीची माहिती भेटते तेव्हा तुझं काम आहे की मी आजूबाजूच्याला पोहोचवा
1: त्यांच्यापर्यंत
0: आणि तसं जर तुम्हाला समाजात दिसत असेल की अशा गोष्टी चुकीच्या पद्धतीने होत आहेत तर तुम्ही कन्सर्न अथॉरिटीला कळवा. आपल्याकडे बऱ्याच वेळेस असं होतं की लोक भीतीपोटी किंवा माझं नाव कुठेतरी डिस्क्लोज होईल मग ते माझ्यावर राग येईल वगैरे ह्या सगळ्या गोष्टीमुळे खूप लोक ह्या गोष्टी समोर घडत असून सुद्धा कळवण्यासाठी घाबरतात माहिती पोहोचवत नाहीत. तर हे कुठेतरी टेंडन्सी आपण बदलली पाहिजे तरच समाजामध्ये हे जे काही कायदे केले आहेत महिलांसाठी असतील मुलांसाठी असतील त्याचा प्रॉपरली यूज होईल. आणि याच्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे जनजागृती
1: खरंच
0: खूप महत्वाची आहे. मग ती प्रशासकीय लेवलला असेल शाळा कॉलेजच्या लेवलला असेल तुमच्या ग्रामपंचायत लेवलला असेल व्हॉट एव्हर जिथे जिथे पॉसिबल आहे एनजीओज आहेत आपल्याकडे भरपूर प्रत्येकाला ज्याला पॉसिबल होईल त्यांनी हे करू शकतो. किंवा प्रत्येकांना तिथे कुठेतरी एका सेंटरला जाणं प्रशिक्षण घेणं ह्याची आवश्यकता कुठेच नसते जनजागृतीसाठी. 10 पैकी 5 लोकांना जरी ती माहिती तुम्हाला पोहोचवता तुम्हाला एकाला भेटली मग तुम्ही 10 जणांना पोहोचवा ना त्यातला एखादा करेल त्याची सुरुवात आपण आपल्यापासून करणं खूप आवश्यक असतं.
1: खरंच आहे.
0: तरच त्या कायद्यांचा जो लेजिस्लेशनचा उद्देश असतो की बाबा कायदा आपण करतोय त्याचा उद्देश जो आहे की मुलांना असेल महिलांना असेल प्रोटेक्शन तरच ते खऱ्या अर्थानं त्या कायद्याला जस्टिस दिल्यासारखं होईल. नंतर ती केस फाईल होईल कोर्टात येईल नंतर ती प्रोसिजर चालेल ते आरोपी जे कोणी असतील ते सुटतील त्यांना शिक्षा होईल त्या केसप्रमाणे ते होत राहील.
1: बरोबर आहे.
0: पण त्या कायद्याचा जो इम्पॅक्ट आहे त्याचा जो उद्देश आहे तो कायदा करण्यामागचा जो उद्देश आहे तो कुठेतरी ती पीडित व्यक्ती जी आहे त्यातली विक्टिम्स जे आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवणं हे खूप गरजेचं आहे.
1: अगदी बरोबर आहे. जेवढी कायदेविषयक माहिती आज घराघरापर्यंत पोहोचणं प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे अगदी तसंच घडणारे जे गुन्हे आहेत अपराध आहेत ते अपराध कायदा समितीपर्यंत पोहोचणं, पोलिसांपर्यंत पोहोचणं तितकंच गरजेचं आहे. यासाठी ही जनजागृती होणं आणि आपण समाजातील एक घटक आहोत आणि समाज घडणाऱ्या चुकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींना थांबवण्यासाठी आपण त्या योग्य प्रकारे हाताळणं किंवा त्याविषयी योग्य जनजागृती करणं खूप गरजेचं आहे. म्हणून अशा पद्धतीने जर कुठे गुन्हा घडत असेल, घडला असेल किंवा घडणार असेल, नक्कीच आपल्याला जर त्याविषयी काही माहिती मिळाली तर ती
0: आपण कन्सर्न अथॉरिटीला कळवणं, त्याची माहिती देणं खूप आवश्यक,
1: खूप अत्यंत आवश्यक आहे खरंच.
0: तरच कुठेतरी एक सामाजिक कर्तव्य आपण जे म्हणतो किंवा सामाजिक भान जे आपण म्हणतो की समाजात आलो आणि गेलो काही उपयोग नाही. असे तर जन्माला किती येतात आणि जातात, पण तुम्ही समाजासाठी काहीतरी देणं खूप आवश्यक.
1: कुटुंबाविषयीचं, वैयक्तिक कुटुंबाविषयीचं कर्तव्य तर आपण पार पाडतो, पण सामाजिक कर्तव्य पार पाडणं हे तितकंच गरजेचं आहे. मॅडम, आता सध्याची सामाजिक परिस्थिती आणि आव्हानं याचा जर विचार केला तर स्त्री संरक्षणाचं आजचं जे महत्व आहे त्याविषयी काय सांगाल?
0: स्त्री संरक्षणाचं महत्व सध्या काळाची खूप गरज आहे. याच्यासाठी जसं आपण म्हणतो प्रत्येक गोष्टीला जनरली कसं होतं की काही झालं की फॅमिलीला जबाबदार धरल्या जातं,
1: बरोबर आहे.
0: पण हे न करता की ती स्त्री ही माझी फॅमिली आहे, इन द सेन्स की जसं माझ्या फॅमिलीमध्ये माझी आई आहे, बहीण आहे, मावशी आहे, काकू आहे, आत्या आहे, त्याच पद्धतीने ती पण समोरची व्यक्ती कोणाची तरी लागते ना,
1: बरोबर आहे.
0: मग ती जर तुम्ही टेंडन्सी ठेवली तर मला नाही वाटत की कोणाच्या मनात चुकीचं कृत्य करण्याचा विचार येईल. आणि मग ह्या सगळ्यामध्ये हे संस्कार जे आहेत हे आपल्याला आपल्या घरातून देणं आवश्यक असतं,
1: बरोबर.
0: बरेच वेळेस कसं आता सध्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येक वेळेस फॅमिलीला तेवढा वेळ देणं किंवा त्यांच्या बरोबर प्रॉपर कम्युनिकेशन करणं हे कुठेतरी आपलं लोपावत चाललंय. सध्या न्युक्लिअर फॅमिली, पहिले एकत्र कुटुंब होतं, भरपूर जण घरात राहायचे, त्याच्यामुळे प्रत्येकाचं लक्ष असणं किंवा त्यांच्यासोबत कम्युनिकेशन ह्या सगळ्या गोष्टी आता काळानुरूप बदलत आहेत, त्याच्यामुळे कुठेतरी संवाद बंद होतोय. मग प्रश्न काय आहेत मुलांचे, प्रत्येकाला अडचणी असतात, प्रत्येकाच्या समस्या असतात. मग ह्या सोडवण्यासाठी कोणासमोर तरी ते बोलण्यासाठी समोर ती व्यक्ती पाहिजे. त्याच्यामध्ये कौटुंबामध्ये संवाद असणं, एकमेकांना समजून घेणं, त्यांच्या अडीअडचणी शांतपणे सोडवण्यासाठी काय करू शकतो, प्रत्येक गोष्ट त्यांना चांगल्या पद्धतीने कशी सांगता येईल. स्पेशली मुलांच्या बाबतीत जर म्हटलं, प्रत्येकाला काही ना तर काहीतरी प्रश्न मुलांना पडतात. आणि आताची मुले एवढे फास्ट आहेत की त्यांना अनेक प्रश्न असतात आणि हे स्वाभाविक आहे. जेव्हा ते समाजात जातात, शाळेत त्याच्यात जातात, वेगवेगळ्या गोष्टी बघतात, घरात बघतात, समाजात बघतात, टीव्हीवर बघतात, आजकाल मोबाईल तंत्रज्ञानाचा जमाना आहे, प्रत्येकाच्याकडे मोबाईल आहे मुलांच्या हातामध्ये, मग ते काही अशा गोष्टी बघतात की ज्या ऍक्च्युली पूर्वीच्या लोकांना विचार केलं तर त्यांच्या दृष्टीने ह्या चुकीच्या आहेत,
1: बरोबर आहे.
0: पण आजच्या मुलांना हे चुकीचं नाही वाटत.
1: खरं.
0: आणि ते त्यांच्या जनरेशन प्रमाणे ते कदाचित बरोबरही असेल, पण मग तीच गोष्ट, एखादी चुकीची गोष्ट जर मुलांच्या हातून बघण्यात आली असेल किंवा मग ती चांगल्या पद्धतीने त्यांनी बघायच्या आधी तुम्ही त्यांना कशी सांगू शकता. बिईंग अ पॅरेंट्स म्हणा किंवा फॅमिली म्हणा, फॅमिलीतले जे कोणी मोठे असतील व्यक्ती, बहीण भाऊ असतील, आजी आजोबा असतील, काका मावशी, जे कोणी असतील, कसं आहे मुलं, म्हणजे आपण जसं म्हणतो लहान मुलं हा मातीचा गोळा आहे, जसं त्याला घडवलं तसं तो घडत जातो, तो जसं घरात पाहतो, बाहेर पाहतो, शाळेत पाहतो, त्याप्रमाणे तो वागतो,
1: बरोबर.
0: मग आपण त्यांच्यासमोर वागताना बोलताना जर चांगल्या पद्धतीने हे केलं, त्यांच्यासमोर जर आपणच चुकीच्या गोष्टी नाही आणल्या तर त्यांना ते पुढे कुठेतरी त्यांची मानसिकता बदलू शकते. मग त्यांना जर समजा अशा काही गोष्टीबद्दल क्युरियोसिटी निर्माण झाली, काही आकर्षण झालं, तर मग ह्या गोष्टी आपण त्यांना सांगू शकतो की बाबा अशा गोष्टी समाजात घडत आहेत, त्या चुकीच्या आहेत, हे असं नाही व्हायला पाहिजे. मग त्यासाठी आपण काय करू शकतो, मग आपल्या मुलांना त्या गोष्टीचं महत्व आपण सांगू शकतो, त्याचे फायदे आणि नुकसान ह्या दोन्हीही गोष्टी सांगू शकतो.
1: खरंच खरंच.
0: आणि फक्त हे फॅमिलीची नाही, तर मग शाळा असेल, कॉलेज असेल, तिथे प्रशिक्षण आपण घेऊ शकतो त्या मुलांमध्ये जनजागृती करण्यासाठी, त्यांना ती माहिती जे त्यातले तज्ज्ञ मार्गदर्शक आहेत त्यांच्याकडून आपण एक शिबिर म्हणा किंवा जनजागृती छोटीशी एखादं लेक्चर, बाकी आपण सगळ्या गोष्टीवर लेतोस ना, मग त्याच पद्धतीनं जर शाळेमध्ये कॉलेजमध्ये शाळेतर्फे किंवा कॉलेजतर्फे जर त्या मुलांना प्रशिक्षण आणि ह्या ज्या गोष्टी आहेत, लैंगिकता वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत, याच्याबद्दल जर आपण योग्य मार्गदर्शन तज्ज्ञांकडून त्याची माहिती दिली चांगल्या पद्धतीने घरात, त्यांना त्या गोष्टी समजल्या, कारण की ह्या गोष्टी त्यांना समजणं हे नॅचरल आहे, त्याच्याबद्दल त्यांना प्रश्न पडणं, ते आकर्षण निर्माण होणं हे एका एज नंतर ही गोष्ट नॅचरल असते. मग तीच माहिती त्यांनी चुकीच्या पद्धतीने बाहेरून घेण्यापेक्षा, मोबाईल मधून म्हणा किंवा इंटरनेट मधून म्हणा किंवा आणखीन कोणाच्या पाहण्यातून याच्यातून घेण्यापेक्षा, ही जर आपण त्यांना चांगल्या पद्धतीने सांगितली तर त्यांची डेफिनेटली मेंटॅलिटी त्या गोष्टीकडे पाहण्याची चेंज होईल आणि त्यांना ती चांगल्या पद्धतीने समजेल. असेल.
1: खरोखर. आणि या व्यतिरिक्त हा तर लहान मुलांच्या बाबतीत किंवा तरुणांच्या बाबतीत आपण अशा पद्धतीने या प्रश्नावर स्त्री संरक्षणाची जी समस्या निर्माण होते त्यावर आपण निराकरण करू शकतो. या व्यतिरिक्त ही

0: मुळात आपल्याला ही जी मानसिक प्रवृत्ती आहे स्त्रीकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे त्याविषयी ही नक्कीच आपल्याला समाज जनजागृती करणं गरजेचं आहे.
1: खूप आवश्यक आहे. त्याच्यासाठी मग प्रत्येक डिपार्टमेंटला काउन्सिलरची आवश्यकता आहे.
0: खरोखर
1: प्रत्येक ठिकाणी जर तुम्ही काउन्सिलर अपॉइंट केले, तज्ञ मार्गदर्शक त्यांच्या मार्फत जर प्रशिक्षण घेतले, तर कुठेतरी तुम्हाला ती मेंटॅलिटी चेंज व्हायला डेफिनेटली हेल्प होते. जेव्हा आपण जनजागृती आणि प्रशिक्षण याबद्दल बोलतो तेव्हा फक्त लहान मुलंच नाही तर मोठ्या माणसांना सुद्धा आणि प्रत्येक वर्गाला, स्पेसिफिक मुलं मुली किंवा स्पेसिफिक मुली किंवा महिला नाही तर पुरुष असतील, लहान मुलं असतील, यांना सुद्धा ह्या गोष्टीची, प्रशिक्षणाची, जनजागृतीची आणि महत्वाचं म्हणजे काउन्सिलिंगची गरज आहे.
0: खरोखर.
1: कारण की आजकालच्या एवढ्या धकाधकीच्या जीवनात एवढा स्ट्रेस असतो, कामाचा ताण, बाकी सगळ्या गोष्टी, याच्यामुळे ह्या गोष्टी कुठेतरी रिलॅक्स होण्यासाठी माणूस काहीतरी चुकीचे मार्ग निवडतो. मोस्ट ऑफ द टाइम आपण पाहिलं त्याच्या मागचं रिझन तेच असतं. मग त्याच्यासाठी जर त्यांना प्रॉपर गाईड केलं, प्रॉपर काउन्सिलिंग जर भेटली तर कुठेतरी हे प्रमाण कमी व्हायला मदत होईल.
0: नक्कीच. म्हणजे स्त्री संरक्षणाची ही जी समस्या आहे ती समस्या जर आपल्याला कुठेतरी थांबवायची असेल किंवा स्त्रियांना जर आज समाजामध्ये मुक्तपणे वावरायचं असेल तर त्यासाठी सामाजिक जनजागृती योग्य पद्धतीने होणं
1: खूप
0: अत्यंत गरजेचं आहे. मॅडम, आता तंत्रज्ञानाच्या, सोशल मीडिया, इंटरनेटच्या युगात महिला आणि बालिकांवरील सायबर गुन्ह्यांचं जे प्रमाण आहे ते प्रमाण वाढलेलं आहे, मग या नवीन आव्हानांचा सामना करण्यासाठी कायदा आणि समाज व्यवस्था तयार आहे का, आणि तयार नसेल तर कायदेशीर दृष्ट्या त्यावर काय अंमलबजावणी करणं गरजेचं आहे, याविषयी काय सांगाल?
1: आपल्याकडे सध्या वाढत्या तंत्रज्ञानामुळे सायबर गुन्हे खूप होत आहेत. सायबर क्राईम्सची संख्या प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे. त्याच्याकडे आपल्याकडे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट आहे, आपल्याही म्हणजे आता नवीन BNS आहे, एव्हिडन्स ऍक्ट आहे, BSA आहे, ज्याला आपण भारतीय साक्ष अधिनियम म्हणतो, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता असेल किंवा भारतीय न्यायसंहिता, याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सच्या बाबतीत बरेच प्रावधान केलेले आहेत.
0: बरोबर.
1: पण सायबर सिक्युरिटी असेल किंवा सायबर क्राईम्स असेल ह्या बाबतीत जनजागृती खूप आवश्यक आहे. याचं प्रशिक्षण म्हणजे प्रत्येक याला प्रशिक्षणाची आणि याची गरज असतेच आहे. महत्वाचं म्हणजे आता AI याच्यात काही ज्या वेबसाईट्स आहेत ज्या इमॉरल आपण जनरली म्हणतो की काही वेबसाईट्स आहे, मग त्याला कसं केलेलं आहे की पेड याच्यात केलेलं आहे, असं नाही पाहायला वाटत पेड, मग का तुम्ही ते ठेवताय?
0: बरोबर.
1: पेड तरी कशाला, जसं बॅन आहे ना, मग ते पूर्ण अशा ज्या वेबसाईट्स आहेत त्या पूर्णपणे बॅन करणं आवश्यक आहे.
0: नक्कीच नक्कीच.
1: एक ते दुसरी गोष्ट, आता AI अनेक गोष्टी, ह्या तुमचे फोटोज असतील, त्याच्यानंतर काही वेबसाईट मार्फत तुमचे व्हिडिओज असतील, हे त्याचा मिसयूज केला जातो. मग आपण जेव्हा सोशल मीडियावर आपले डिटेल्स शेअर करतो तेव्हा आपण ती काळजी घ्यायला पाहिजे की आपण सोशल मीडियावर आपले फोटोज व्हिडिओज टाकताना काय टाकतोय हे आपण लक्षात देणं आवश्यक आहे. ही आपली जबाबदारी. कसं आहे ना की आपले डिटेल्स समोर गेल्याशिवाय त्याचा मिसयूज नाही होणार.
0: खरोखर.
1: बरोबर आहे. AI असेल किंवा वेबसाईट्स असतील किंवा काही ऍप्स आहेत, ते ऑटोमॅटिकली तर तुमच्या बद्दल काही सायबर क्राईम करणार नाहीत. तुम्ही त्याला काहीतरी मटेरियल दे ना, एखाद्याला तुम्ही खाद्य पुरवल्याशिवाय त्याचा रिझल्ट नाही येणार.
0: बरोबर.
1: मग जेव्हा तुम्ही तुमचे फोटोज असतील, व्हिडिओज असेल सोशल मीडियावर अपडेट करता, आता हा प्रत्येकाचा राईट आहे ज्याचा ते करतो, पण ते करताना आपलं वैयक्तिक काळजी घेणं आवश्यक आहे. मग प्रायव्हसीज आहेत बऱ्याच, मग त्या प्रायव्हसी आपण ऑन केल्या आहेत का? बरोबर आहे. हे चेकिंग करणं आपलं काम आहे. आपण जेव्हा टाकतो तेव्हा ते पूर्ण ऑल ओव्हर वर्ल्ड फिरत असतं. बरोबर आहे. मग त्याला चेकआउट कुठे करायचे, चेकिंग कुठे करायचे, आपल्याला ते पाहणं आवश्यक असतं की आपल्याला किती जणांना ते पोस्ट आपली दाखवायची आहे.
0: बरोबर आहे. बरोबर आहे.
1: प्रत्येक जण तुमची पोस्ट ही चांगल्या पद्धतीने घेईल असं नाही. बऱ्याच वेबसाईट्स, बरेच ऍप हे फेक आहेत. म्हणजे तुम्ही जरी तुमचा चांगला फोटो टाकला असेल किंवा व्हिडिओ असेल, पण त्याचा मिसयूज करून काहीतरी वेडावाकडं करून मग ते तुम्हाला सेंड केलं जातं आणि सांगितलं जातं ही लिंक क्लिक करा, त्याच्यावर तुमचा फोटो आहे किंवा हे आहे, आम्ही व्हायरल करू, हे करू, अशा पद्धतीने दिल्या जातात. आणि मग त्यावेळेस काय होतं की घाबरला जातो समोरचा माणूस की बाबा माझा काहीतरी चित्रवित्र हे आहे आणि त्याच्यामुळे मग आता काय करणार. मग ते बऱ्याच वेळेस असं करून पैसे उकळले जातात, ब्लॅकमेल केलं जातं. मग अशा वेळेस प्रत्येक पोलीस स्टेशनला सायबर सेल हा आहे. बरोबर आहे. मग तिथे जाऊन तुम्ही तक्रार करणार, त्याच्या आधी लहान मुलांच्या बाबतीत असेल. आता जनरली मोठी माणसं हे करू शकतात आणि ह्या गोष्टी ज्या आहेत फक्त लहानच नाही, मोठ्या माणसांच्या बाबतीत सुद्धा अशा लिंक्स येतात, असे फेक फोटोज व्हिडिओज येतात तुमचे. मग अशा वेळेस पहिली गोष्ट की बाबा घाबरून जायचं नाही. आपल्या मनात एकच असतं, आपण घाबरतो बाबा मी काहीतरी चूक केलंय, मग आता मला शिक्षा होईल किंवा काहीतरी आणखीन होईल, माझी बदनामी होईल. ह्या सगळ्या गोष्टीची भीती स्वतःच्या मनातून पहिले काढून टाकली पाहिजे. हे लक्षात ठेवलं पाहिजे की अनेक वेबसाईट्स आहेत, बरेच ऍप आहेत ज्याच्यातून तुमच्या फोटोचा व्हिडिओचा मिसयूज करून त्याची मोडतोड करून अल्टरेशन करून केलेला आहे. बरोबर आहे. मग त्याच्यामुळे तुम्हाला घाबरून जायचं काम नाही. तुम्ही तसं टाकलंय का? नाही टाकलंय ना, मग घाबरायचं नाही. मग तुमचं काम काय?

0: काय पहिली मनातून ती भीती काढणं की माझी बदनामी होईल, काहीतरी होईल, असं होईल, मग ते ब्लॅकमेल करतात, मग तुम्ही त्यांना पैसे पाठवता, आणखीन बऱ्याच गोष्टी त्याच्यात होऊन जातात. मग तुम्ही सायबर सेलला कळवा की बाबा मला असा असा मेसेज आलेला आहे, मग त्या साईट ब्लॉक करणं असेल, ती मग ते योग्य जे काही त्याच्यावर ऍक्शन घेणं असतील, नेसेसरी ऍक्शन, ते सायबर सेलवाले घेतील. बऱ्याच वेळेस महत्वाचं असतं की सायबर क्राईमच्या बाबतीत लोक घाबरतात की माझी बदनामी होईल, पहिली गोष्ट ही असते. मग कोणीतरी मला काहीतरी म्हणेल, माझ्या समाजात बदनामी होईल, नाक कापल्या जाईल, किंवा ह्या गोष्टीमुळे बऱ्याच वेळा मोठी माणसंही तक्रार करत नाहीत, लहान मुलंही घरच्यांना सांगत नाहीत, मग त्याचे परिणाम नंतर जे काही होतात ते खूप त्यांच्यासाठी नुकसानकारक असतात. मग पुढचं जर नुकसान टाळायचं असेल तर तुम्हाला आता स्वतःच्या मनातली भीती घालणं आणि त्याच्यासाठी प्रॉपर जे मेकॅनिझम आपल्याकडे अवेलेबल आहे त्यांना जाऊन कन्सर्न अथॉरिटीला कंप्लेंट करणं आवश्यक असतं. मग त्याच्यासाठी त्या साईट्स कोणत्या आहेत, त्याच्यात काय ऍक्शन घेतले पाहिजे, हे जे सायबरचे तज्ज्ञ मार्गदर्शक आहेत यांच्याकडून प्रत्येक शाळा, कॉलेज, प्रत्येक डिपार्टमेंट, प्रायव्हेट असो, गव्हर्नमेंट असो, याला प्रशिक्षण देणं, त्यांना प्रॉपर त्याची माहिती देणं हे आवश्यक असतं.
1: नक्कीच नक्कीच. अशा पद्धतीने हे जे काही सायबर गुन्हे घडत आहेत सध्या ते कुठेतरी थोपवणं शक्य आहे, पण त्याच्याबाबतही आपण स्वतः माहिती घेणं आणि त्याविषयी जनजागृती करणं हे दोन्ही गोष्टी अत्यंत महत्वपूर्ण आहेत. मैत्रिणींनो, महिला आणि बालिकांच्या सुरक्षा विषयक कायदे आणि त्याची गरज, त्याची प्रभावी अंमलबजावणी कशी होऊ शकते याविषयी अधिक सविस्तर माहिती आपण भक्ती मॅडमशी संवाद साधून जाणून घेणार आहोत पुढील महिन्यातील आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या माध्यमातून. आता मात्र मी आणि मॅडम आम्ही दोघीही आजच्या कार्यक्रमामधून आपण सर्वांची रजा घेत आहोत. मॅडम, वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या माध्यमातून अतिशय महत्वपूर्ण आणि समाज जनजागृतीच्या दृष्टिकोनातून उपयुक्त अशी माहिती आजच्या मुलाखतीच्या पहिल्या भागातून आम्हा सर्व मैत्रिणींपर्यंत पोहोचवलीत, त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. आणि आयुष्यातील यापुढील आपल्या वाटचालीसाठी आमच्या संपूर्ण आकाशवाणी परिवारातर्फे आपणास खूप सारे शुभेच्छा.
0: धन्यवाद.

मैत्रिणींनो, आताच आपण वनिता मंडळ या कार्यक्रमाअंतर्गत बालिका आणि महिलांच्या सुरक्षा विषयक कायदे आणि त्याची अंमलबजावणी याविषयी ऍडव्होकेट भक्ती धोंडोपंत कुलकर्णी यांच्या सुमेधा कुलकर्णी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला ऐकलात. मैत्रिणींनो, आपण आता कार्यक्रमामध्ये आनंद घेणार आहात एका गीताचा.

0: मन प्रसन्न करणाऱ्या या गीतानंतर आपण कार्यक्रमामध्ये ऐकणार आहात महिलांचे आजार आणि योग याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ आणि योग शिक्षिका डॉक्टर मंजुषा चौधरी यांच्या सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला.
1: मैत्रिणींनो नमस्कार. मैत्रिणींनो, आजच्या धावपळीच्या जीवनात स्त्री अनेक भूमिका समर्थपणे पार पाडत असते, पण घर, कुटुंब, करिअर आणि जबाबदाऱ्यांच्या गर्दीत स्वतःच्या आरोग्याकडे मात्र अनेकदा तिचं दुर्लक्ष होतं. मग अशा वेळी शरीराला ऊर्जा, मनाला शांतता आणि जीवनाला संतुलन देणारा योग हा खऱ्या अर्थाने जीवनाचा आधार ठरतो. म्हणूनच मैत्रिणींनो, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण स्त्रियांचे विविध आजार आणि योग याविषयी जाणून घेणार आहोत आणि याविषयी माहिती

0: माहिती देण्यासाठी सोबत आहेत आयुर्वेद तज्ज्ञ आणि योग शिक्षक डॉक्टर मंजुषा चौधरी.
1: नमस्कार मैत्रिणींनो.
0: मॅडम, कार्यक्रमामध्ये सर्वप्रथम आपलं स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: मॅडम, आयुर्वेदामध्ये योगाचं महत्व कशा पद्धतीनं विशद केलेलं आहे तर काय सांगाल?
1: आयुर्वेद हे फक्त शास्त्र नसून ती एक जीवन जगण्याची कला आहे. शास्त्र शुद्ध जीवन कसं जगावं आणि आपलं आरोग्य सुखी कसं करता येईल, समृद्ध कसं करता येईल, याची एक कला आहे ती. तर मैत्रिणींनो, आयुर्वेदाच्या उद्देशामध्येच या योगाचं महत्व आपल्याला लक्षात येतं. आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे की स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आणि आतुरस्य विकार प्रशमनंच, हे आयुर्वेदाचा उद्देश आहे. तर स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम म्हणजे स्वस्थ व्यक्तीचे स्वास्थ्य रक्षण करणं.
0: अच्छा.
1: आणि आतुरस्य विकार प्रशमनंच म्हणजे व्याधीग्रस्त व्यक्तीचे त्रास आहेत, त्याचे जे विकार आहेत ते कमी करणं.
0: बर.
1: स्वस्थ व्यक्तीची परिभाषा करताना आयुर्वेदामध्ये असं म्हटलेलं आहे की समदोष समाग्निश्च समधातु मलक्रिया प्रसन्न आत्मेंद्रिय मन स्वस्थ इत्यभिधीयते. समदोष समाग्निश्च म्हणजे काय? तर समदोष म्हणजे जे आयुर्वेदाने तीन दोष सांगितलेले आहेत, वात पित्त कफ, तर ते तिन्ही दोष समस्थितीत असणं किंवा सम अग्नी जो आपला पाचक अग्नी आहे, जठराग्नी आहे, तो समस्थितीत असणं किंवा समधातू. आयुर्वेदामध्ये सात धातू सांगितलेले आहेत, तर त्या सातही धातूंचं शरीरामध्ये समप्रमाणात असणं किंवा मलक्रिया, जे मलनिसरणाच्या क्रिया आहेत शरीरातल्या, त्या क्रिया सुद्धा व्यवस्थित असणं, सम्यक असणं हे आयुर्वेदाला अभिप्रीत आहे.
0: बर.
1: स्वस्थ व्यक्तीमध्ये आणि याच सोबत ह्या सगळ्या क्रिया असूनही प्रसन्न आत्मेंद्रिय मना हे आयुर्वेदाने सांगितलेले, म्हणजे आयुर्वेदाने किती सूक्ष्म विचार केलेला आहे बघा, की प्रसन्न आत्मा इंद्रिय आणि मन म्हणजे आपले जे पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय हे सगळे स्वस्थ असायला पाहिजेत आणि त्याचसोबत आपला आत्मा सुद्धा, मन आत्मा हे सुद्धा प्रसन्न असायला पाहिजे. हे सगळं जेव्हा असेल तर तो व्यक्ती स्वस्थ किंवा निरोगी आहे असं आपण म्हणतो. आरोग्य संपन्न होण्यासाठी किंवा निरोगी राहण्यासाठी आयुर्वेदाने दिनचर्या आणि ऋतुचर्या हेही सांगितलेलं आहे.
0: हो.
1: मग आता आपण योगाच्या दृष्टीने जर विचार केला की आयुर्वेदामध्ये योग कसा सांगितलेला आहे, तर योगाने जे सांगितलेलं आहे अष्टांग योग ते आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहे की प्रत्येक दिवसाच्या तापमानानुसार, काळानुसार, वेळेनुसार आपली दिनचर्या, आपलं वागणं, आहार विहार कसं असायला पाहिजे हे आयुर्वेदाने सांगितलेलं आहे.
0: ऋतुपरत्वे,
1: ऋतुपरत्वे आणि दिनपरत्वे सुद्धा. जसे तीन ऋतू आहेत तसे दिवसाचे पण तीन काळ आहेत, सकाळ, मध्यान्ह आणि संध्याकाळ. तर अशा तिन्ही काळामध्ये आपलं आहार विहार कसे असले पाहिजेत किंवा प्रत्येक ऋतूमध्ये आपण कशा पद्धतीने आहार विहार करायला पाहिजे, ऋतुपरत्वे त्याच्यामध्ये बदल कसा केला पाहिजे की जेणेकरून आपलं आरोग्य व्यवस्थित राहील, हे सगळं अगदी सूक्ष्म विचार आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे. आणि आयुर्वेदामध्ये योग आहे, दिनचर्या आहे, ऋतुचर्या आहे, म्हणजे अगदी अभ्यंगापासून ते म्हणजे सकाळी आपण ब्रह्ममुहूर्ते उत्तिष्ट जे म्हणतो की तेव्हापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण काय कसं वागायला पाहिजे हे सगळं सूक्ष्म विचार आणि योगाभ्यास याचं सगळं वर्णन आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे. अशा प्रकारे आयुर्वेदामध्ये आपल्याला योगाचं महत्व आणि कसं पालन करायचं ते विशद केलेलं आहे.
0: मॅडम, आयुर्वेदामध्ये तर योगाचं महत्व अतिशय सखोल पद्धतीनं असं सांगितलेलं आहे, पण आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये स्त्रियांसाठी योग किती महत्वाचा आहे त्याबद्दल काय?
1: बरोबर आहे, कारण आपण बघतोच की आजकाल धावपळीचं आयुष्य आहे, महिलांना बऱ्याच भूमिकांमधून जावं लागतं. ती गृहिणी आहे, ती माता आहे, ती पत्नी आहे, त्याचसोबत तिला स्वतःचं करिअर सुद्धा महत्वाचं आहे. त्याच म्हणजे जितकं हे महत्वाचं आहे तितकंच करिअर सुद्धा तिला महत्वाचं आहे. मग नोकरी आहे, व्यवसाय आहे किंवा इतरही काही जबाबदाऱ्या असतील, तर ह्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडत असताना सतत तिला शारीरिक आणि मानसिक दडपण येत असतं की वेळा सांभाळणं असेल किंवा प्रत्येक गोष्ट आपल्याकडनं परफेक्ट व्हावी ही जी तिची स्वतःकडनं अपेक्षा असते, ह्या सगळ्या अपेक्षा घरातल्या कुटुंबातील व्यक्ती आरोग्याची काळजी घेणं किंवा त्यांच्या ज्या अपेक्षा असतील त्या पूर्ण करणं हे सगळं करत असताना तिला दडपण येणं साहजिक आहे अगदी. हे सगळं करत असताना आणि त्याचसोबत आर्थिक ताणतणाव सुद्धा असतात तिला, म्हणजे ती जरी स्वतः कमवू असली तरीही ते सगळं मॅनेजमेंट करणं, तर हे आर्थिक ताणतणाव सुद्धा हे एक दडपणाचाच भाग आहे की हे सगळं मॅनेज करायचं. आणि आपण विचार करत नाही पण सांस्कृतिक आणि सामाजिक जो बदल होत आहे आजच्या काळामध्ये की पहिलीची संस्कृती जी आपली होती भारतीय आणि आताचं बदलतं सांस्कृतिक विश्व आणि त्याचसोबत सामाजिक बदल की आधीचा काळ आणि आत्ताचा काळ याच्यामध्ये खूप फरक आहे. जसं कुटुंबात बदल झालाय तसा समाजामध्ये बदल झालाय. मग ह्या सगळ्या बदलांचा विचार करत असताना किंवा त्यांना सामोरं जात असताना तिला शारीरिक थकवा, मानसिक तणाव यांना तोंड द्यावंच लागतं.
0: बरोबर.
1: आणि त्याचा परिणाम शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होतो. मग हे सगळं करत असताना वेळोवेळी काय होतं, आपण अशक्तपणा आला किंवा आजारी पडलो तर औषधं घेतो आपण, डॉक्टरांकडे जातो, वेगवेगळी शक्तिवर्धक घेतो आपण, जीवनसत्वे घेतली जातात, फूड सप्लिमेंट

0: घेतली जातात हे सगळं घेतो म्हणजे महिला आणि त्याचा उपयोगही होतो तात्पुरता आणि कधी कधी होतही नाही असंही होतं की आपण डॉक्टर चेंज करून बघतो की यांच्याकडे गेलो तर आपल्याला फरक पडला नाही मग आपण दुसऱ्या डॉक्टरांकडे जातो पण हे म्हणजे असं एक दुष्टचक्र असल्यासारखं आहे. मग हे सगळे जे जटिल गुंतागुंतीचं जे आपलं शारीरिक क्रिया किंवा मानसिक दबाव किंवा आपल्या आरोग्याच्या ज्या तक्रारी आहेत हे एक जटिल समस्या आहे आणि ही समस्या कशी आपण सोडवायची हा एक मोठा प्रश्न महिलांसमोर उभा राहतो आणि कुटुंबातल्या व्यक्तींनाही कळत नाही की हिला नेमकं काय होतंय. ही सगळं तर व्यवस्थित आहे, ही रोजचे कामं करते, ही रोज ऑफिसला जाते, हिचं सगळं दैनंदिन सगळं सुरू आहे, तरी पण हिच्या तब्येतीच्या तक्रारी आहेत. म्हणून मग ही जी गुंतागुंत आहे ती आपण योग साधनेमुळे सोडवू शकतो.
1: अच्छा
0: हा, तर योग साधनेमध्ये काय आहे की मनाची स्वस्थता, मन आपल्याला शांत करता येतं.
1: बरोबर,
0: ज्याला आपण मानसिक शांतता म्हणतो की स्थिर मन आपण करू शकतो त्यामध्ये. बुद्धीची दक्षता म्हणजे जे आपण सारखं दडपणाखाली असतो आणि आपलं मेंदू काम करून थकून जातो मग तो कधी कधी अलर्ट राहत नाही, आपण विसरतो.
1: बरोबर,
0: आपण स्ट्रेस येतो आणि तेव्हा मग काय होतं की ज्या गोष्टी आपल्याला करायच्यात आपण नियोजन केलेलं असतं तरी पण आपण एखादी गोष्ट विसरतो आणि सहज म्हणून जातो की नाही माझ्या लक्षातच राहिलं नाही. हे बरेच वेळा असं रिपीटेडली होत राहतं. मग हे काय आहे की आपली बुद्धीची दक्षता जी आहे ना ती कमी झालेली असते. मग हे सगळं आणि त्याचसोबत आत्मिक समाधान हे आपल्याला योगाद्वारे टिकवता येतं.
1: अच्छा,
0: मग हे कसं टिकवू आपण? तर जेव्हा आपण योगाभ्यास करतो, ध्यान करतो किंवा प्रत्याहार असेल, ध्यान असेल, धारणा असेल, हे जे योगाचे अष्टांगातले आहेत सगळे अंग, तर तेव्हा मेंदूचे स्नायू असतील, आपल्या हातापायांचे स्नायू असतील, त्यांच्यावरचा ताण कमी होतो, ते रिलॅक्स होतात आणि आपल्याला नवीन उत्साह मिळतो, नवीन ऊर्जा मिळते. अशा पद्धतीने आपण दैनंदिन तणावाचं नियोजन करू शकतो.
1: अच्छा, तर मॅडम बऱ्याचदा असं ऐकण्यात येतं की हार्मोन्स इम्बॅलन्स झालाय, म्हणजे हार्मोन्स मध्ये बदल झालाय आणि त्यामुळे काही विशिष्ट असे त्रास होत आहेत, अशी वाक्य आपल्याला नेहमीच ऐकायला येतात. तर मग हार्मोन्स बदलामध्ये योग कशा पद्धतीने काम करतो?
0: आपण आता हार्मोन हा शब्द जो आहे तो अगदी सामान्य लोकांना सुद्धा चांगल्या पद्धतीने कोणाऐकून असं माहीत झालंय की हार्मोन्स हे आपल्या शरीरामध्ये असतात. तर हे नक्की हार्मोन्स म्हणजे काय असतात? तर आपल्या शरीर संस्थेमध्ये काय असतं शरीरामध्ये की वेगवेगळ्या ठिकाणी नलिका विरहित ग्रंथी असतात, त्याला आपण इंग्लिशमध्ये आपण ग्लँड्स म्हणतो. तर अशा नलिका विरहित म्हणजे डक्टलेस अशा ग्लँड्स असतात आणि यांच्यातून निघणारे जे स्त्राव असतात त्यांना आपण हार्मोन्स किंवा संप्रेरके असं म्हणतो. तर हे एंडोक्राईन ग्लँड्स किंवा नलिका विरहित ज्या ग्रंथी आहेत त्या आपल्या पूर्ण संतुलन शरीराचं किंवा शरीरातल्या ज्या चयापचय क्रिया असतील, मेटाबॉलिझम आहे, शरीराची वाढ आहे, जे आपल्या सगळ्याच क्रिया अंतर्गत आणि बाह्य ह्या सगळ्या क्रियांचं नियंत्रण त्या करत असतात हार्मोन्स जे आहेत ते. आणि याचं जर इम्बॅलन्स झालं तर आपल्या शरीरातल्या सगळ्याच क्रिया डिस्टर्ब होऊन जातात. म्हणून याचं संतुलन असणं हे खूप आवश्यक आहे आणि ह्या बॅलन्सचा आणि आपल्या योग याचा खूप निकटचा संबंध आहे.
1: अच्छा
0: हा, तर मुख्य ग्रंथींमध्ये आपण बघतो की याच्यामध्ये आपल्या मेंदूच्या मागच्या साईडला असणारी मेंदूच्या खालच्या साईडला असते कवटीच्या पिट्युटरी ग्लँड म्हणून असते, पियोशिका ग्रंथी आपण त्याला म्हणतो मराठीत. तर ही अगदी मास्टर ग्लँड आम्ही याला म्हणतो की या ग्रंथीचं पूर्ण शरीरातल्या जेवढ्या काही इंडोक्राईन ग्लँड्स आहेत त्याच्यावर नियंत्रण असतं.
1: अच्छा,
0: आणि ही ग्लँड प्रत्येक ग्रंथीचे स्त्राव निघणारे नियंत्रित करीत असते. म्हणून मुख्य ग्रंथी ही मास्टर ग्लँड म्हणजे पिट्युटरी ग्लँड. आणि त्या ग्रंथीला कसं आपल्याला नियंत्रण ठेवता येईल किंवा त्याचे स्त्राव कसे नियंत्रित करता येईल हे आपल्याला योगाद्वारे म्हणजे करता येतं. त्याची विशिष्ट काही आसनं असतील किंवा बंध असतील, मुद्रा असतील, तर या सगळ्याद्वारे आपण त्याचं हार्मोन्स नियंत्रित करू शकतो. त्याचसोबत अजून महत्वाची म्हणजे थायरॉइड ग्लँड असते जी आपल्या कंठाच्या ठिकाणी असते, समोरच्या साईडने कंठाच्या ठिकाणी फुलपाखरासारखी अशी ग्लँड असते. ही सुद्धा इतकी महत्वाची आहे की याचं मुख्य कार्य असतं शरीराचं पोषण, वाढ आणि चयापचय क्रिया म्हणजे मेटाबॉलिझम याच्यामध्ये हिचा महत्वाचा भाग असतो. त्याचबरोबर आपण आता बऱ्याच ठिकाणी बघतो म्हणजे जवळपास 70-80% लोकांना आपण ऐकतो की डायबिटीस आहे, मधुमेह. तर हे इतकं कॉमन झालंय मधुमेह. मग हा मधुमेहाचं नियंत्रण कुठं असतं? इन्सुलिनचं नियंत्रण कुठून केलं जातं? ते स्वादुपिंड म्हणजे पॅनक्रियाज. तर ही सुद्धा एंडोक्राईन ग्लँड आहे जी ती दोन्ही आहे, एंडोक्राईन पण आहे आणि एक्झोक्राईन, असे दोन्ही प्रकारचं काम ती करते. पण स्वादुपिंडाचं नियंत्रण सुद्धा आपल्याला योगाद्वारे म्हणजे करू शकतो आपण असं.
1: अच्छा,
0: त्याचसोबत आपल्या अधिवृक्क ग्रंथी म्हणून एक महत्वाची ग्रंथी असतात, अॅड्रिनल ग्लँड ज्याला आपण म्हणतो, ज्या किडनीच्या वरच्या साईडला असतात. तर ह्या ग्रंथींचं कार्य असतं की स्नायूंचा थकवा किंवा शरीरातले चयापचय, ब्लड प्रेशरचं कंट्रोल किंवा तापमान कंट्रोल, हे महत्वाचे कामं ही ग्रंथी करतात. अशा काही महत्वाच्या ग्रंथी आहेत शरीरामध्ये, तर त्या सगळ्यांचे हार्मोन्स नियंत्रित करण्याचं काम ही पिट्युटरी ग्लँड करत असते. म्हणून आपण योगाद्वारे पिट्युटरी ग्लँडवर कंट्रोल कसं करता येईल किंवा ह्या सगळ्या ग्रंथींवर नियंत्रण कसं ठेवता येईल किंवा त्यांचं कार्य सुरळीतपणे कसं

0: चालू ठेवता येईल हे सुद्धा आपण करू शकतो.
1: अच्छा, तर मग साधारण कुठल्या प्रकारची योगासन यासाठी करायला हवी?
0: तर काही आसनं अशी असतात यामध्ये, आसनांचे जे वेगवेगळ्या पोज आहेत की काही आसनं सरळ पाठीवर झोपून असतात, काही पोटावर झोपून असतात. म्हणजे मी अगदी साध्या सोप्या शब्दात सांगते आपल्या मैत्रिणींना कळावं यासाठी की योगिक शब्द वापरत नाहीये, कारण आपण साधं बोललो तर त्यांना लक्षात येईल. किंवा विपरीत शयनस्थिती आम्ही ज्याला म्हणतो, जे पोटावर झोपतात, विपरीत शयनस्थितीमधले किंवा काही उभी राहून असतात, काही फॉरवर्ड बेंडिंग असतात समोरच्या साईडला झुकून, काही बॅकवर्ड बेंडिंग असतात, असे वेगवेगळ्या पोज मधले आसनं असतात. मग त्या प्रत्येक आसनांचा त्या त्या भागात असणाऱ्या ग्रंथींवर दबाव येतो, प्रेशर येतं, आणि मग ज्या ग्रंथी अति कार्यशील झालेल्या आहेत त्यांची संप्रेरक जास्त तयार होतात, मग त्या ग्रंथींना कार्य सुरळीत करून त्यांचं हार्मोन्स नियंत्रित करतात, आणि ज्या ग्रंथींचं कार्य कमी झालेलं आहे त्यांची कार्यक्षमता आपण वाढवू शकतो.
1: बर,
0: त्या त्या भागातली काही वेगळी वेगळी आसनं आहेत त्या त्या पोज मधली, आणि ती ग्रंथी कुठं आहे शरीरामध्ये. आता उदाहरणार्थ आहे की अॅड्रिनल ग्लँड, मग आपण पोटावर समोरच्या साईडने म्हणजे बसून फॉरवर्ड बेंडिंगची जी आसनं करतो तर त्यामध्ये किडनीचं जे भाग आहे त्याच्यावर प्रेशर येतं, आणि मग त्या ग्रंथीला चालना मिळतात, तिथला जो रक्त पुरवठा आहे तो सुरळीत होतो.
1: तर मॅडम, हार्मोन्स बदलामध्ये योग अतिशय चांगल्या रीतीने काम करू शकतो आपण म्हटल्याप्रमाणे, पण मग आणखी काही आजार आहेत जसं की पीसीओडी आहे, थायरॉइड आहे, किंवा लठ्ठपणा ज्याला आपण ओबॅसिटी स्थूलपणा म्हणतो, तर हे होण्याची सुद्धा काही कारण आहेत आणि त्यामध्ये सुद्धा योग प्रभावीपणे कार्य करतो, तर त्याबद्दल
0: नक्कीच नक्कीच. पीसीओडी तर खूप आजच्या तरुण मुलींमध्ये किंवा टीन एजर्स ज्या आहेत वयात येणाऱ्या मुली यांच्यामध्ये अगदी झपाट्याने वाढतोय हा आजार पीसीओडीचा. तर पीसीओडी म्हणजे काय? पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज, आणि हे एक हार्मोनल डिसऑर्डर आहे. आणि हार्मोनल डिसऑर्डर कसा आहे तर ओव्हरीज आपल्या अंडकोश जे असतात ओव्हरीज जिथे स्त्रीबीज तयार होतं, तर ह्या स्त्रीबीजांची निर्मिती अंडकोश करत असतं, ओव्हरीज करतात, आणि ते स्त्रीबीज फलित होत असतं प्रत्येक महिन्याला. तर जेव्हा हे हार्मोन्स इम्बॅलन्स होतात, पिट्युटरी ग्लँड पासून निघणारे हार्मोन्स आणि ओव्हरीज पासून निघणारे हार्मोन्स, हे जेव्हा यांचं बॅलन्स होत नाही किंवा दोघांच्या कार्यामध्ये समानता किंवा संलग्नता किंवा पूरकता अशी नसते, तर तेव्हा हे हार्मोन्स इम्बॅलन्स होतात आणि मग पीसीओडी हा आजार होतो. या आजारामध्ये काय होतं की ओव्हरीज बीज तर निर्माण करतात पण ते बीज अपरिपक्व असतात,
1: बर,
0: परिपक्व होत नाहीत. अपरिपक्व बीज निर्माण होतात आणि त्याचं रूपांतर काय होतं की छोट्या छोट्या गाठींमध्ये, ज्याला आपण सिस्ट म्हणतो, म्हणजे त्याच्यामध्ये फक्त द्रव असतो, एक सिस्टच्या ऐवजी अनेक सिस्ट तयार होतात आणि मग ते पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज तयार होतो. आणि याचा मग परिणाम काय होतो की ओव्हरीचं कार्य बिघडतं आणि मग त्याचा परिणाम अनियमित पाळी येणं, वजन वाढणं किंवा चेहऱ्यावर शरीरावर अनावश्यक केस येणं, ज्याला हर्सुटिझम असं म्हणतो आम्ही, की जिथे म्हणजे नैसर्गिकरित्या अनैसर्गिक अशा पद्धतीने केस येतात मुलींना महिलांना, आणि त्याचसोबत पिंपल्स येतात किंवा अगदी गर्भधारणा न होणं इथपर्यंत हा प्रॉब्लेम वाढू शकतो पीसीओडीचा. तर हे फक्त कशामुळे होतं याचं अगदी एक कारण आपण नाही सांगू शकत की नेमकं ह्या कारणामुळे पीसीओडी झालंय असं आपण नाही म्हणू शकत. तर त्याची खूप कारण आहेत. तर नेमकं कारण आपण न बघता इन जनरल की आजकालच्या काळामधलं धावपळीचं जीवन एकतर, आणि त्यासोबत बदललेला आहार विहार, जेवणाच्या पद्धती, जेवणाच्या वेळा ह्या सगळ्या बदललेल्या आहेत, आणि त्यासोबत स्ट्रेसफुल लाईफ आहे, बैठ जे काम जास्त वाढलेलं आहे आजकाल, आयटी क्षेत्रामध्ये मुली असतात, मुलं असतात, तर त्यांना मग बसून काम करावं लागतं दिवस दिवस, अगदी 8-8 10 तास त्यांच्या शरीराची हालचाल होत नाही. टीव्ही, मोबाईल्स, लॅपटॉप यांच्यावर सतत काम करणं आहे, किंवा वेगवेगळ्या त्या वेब सिरीज आहेत किंवा पिक्चर्स आहेत, काही रील्स असतात, मग याच्यामध्ये काय होतं बघत असताना एक्साइटमेंट जास्त असते, मग तेव्हा हार्मोन्स जास्त रिलीज होतात.
1: अच्छा,
0: अशा सुद्धा सवयी आहेत आजकालच्या मुलामुलींना किंवा महिलांना. मग ह्या सगळ्यांचा परिणाम आपल्या हार्मोन्सवर होतो आणि मग पीसीओडीचे आजार व्हायला सुरुवात होते. मग हे आजार होऊ नये किंवा झाले तर आपण काय करायचं, आधी तर आपण होऊ नये याच्यासाठीच काळजी घ्यावी. हा, आणि झाले तर मग आता त्याच्यावर उपाय काय करायचा हा आपल्याला प्रश्न असतो. मेडिकली तर आपण ट्रीट करू शकतो, पण मेडिकली ट्रीटमेंट दिल्यानंतरही पुन्हा रिपीटेडली तोच त्रास आपल्याला होणार आहे, कारण आपल्या लाईफस्टाईल बदलणार नाहीये, कारण ते शक्यच नाही,
1: शक्यच नाहीये. कारण आताच युगच तसं आहे आणि मला वाटतं टाळण्यासारख्या गोष्टी म्हटलं तर आपण मोबाईल असो, आपण म्हटल्यासारखं वेब सिरीज वगैरे बघून एका जागी पाहतात, हे टाळण्यासारख्या गोष्टी हे तर आपण टाळूच शकतो, पण बसून जी कामं आहेत आयटी क्षेत्रातल्या महिलांना त्यांना हे
0: पर्यायच नाहीये,
1: पर्याय नाहीये. तर मग त्यासाठीच योग प्रभावीपणे खरं तर कार्य करू शकतो, नाही का?
0: म्हणजे योग्य पद्धतीने जर आपण योगोपचार घेतला तर तो नक्कीच उपयोगी पडेल.

0: मग याच्यामध्ये आपण फर्स्ट प्रेफरन्स आपण सूर्यनमस्काराला देऊयात.
1: अच्छा.
0: की सूर्यनमस्कार हा म्हणजे सर्वांग सुंदर असा व्यायाम म्हणजे योगाचा प्रकार आहे असं आपण म्हणतो. की त्याच्यामध्ये जी आसनं रिपीटेडली होतात किंवा त्याच्या ज्या स्टेप्स आहेत की 12 अंकी सूर्यनमस्कार आपण घालतो तर आसनं जी रिपीट होतात तर त्या आसनांमुळे पूर्ण शरीराला आपल्याला चालना मिळते. पूर्ण शरीरातलं जे रक्ताभिसरण आहे ते व्यवस्थित व्हायला मदत होते.
1: अच्छा.
0: आणि त्याचसोबत काय होतं ज्या अंतस्रावी ग्रंथी आहेत आपण आता पाहिलं की अंतस्रावी म्हणजे एंडोक्राईन ग्लँड्स जे आहेत शरीरातल्या विविध भागात असणाऱ्या त्यांचं कार्य नियंत्रित होतं आणि त्यांचे हार्मोन्स संतुलित व्हायला मदत होते आणि मासिक पाळी नियमित सुरू होते. हे माझा अनुभव सुद्धा त्या पद्धतीचा आहे की आता जवळपास 30 वर्षांची माझी प्रॅक्टिस आहे वैद्यकीय क्षेत्रातली आणि मोस्टली म्हणजे माझी प्युअर गायनिक प्रॅक्टिस आहे. तर माझ्याकडे जे रुग्ण येतात मासिक पाळीच्या संदर्भात तक्रारी घेऊन किंवा ज्या मुली येतात कॉलेजच्या मुली असतील किंवा टीनेजर्स असतील ज्यांच्याकडे असे प्रॉब्लेम्स आहेत पीसीओडीचे किंवा अनियमित पाळी असेल तर अशा मुलींना जेव्हा सूर्यनमस्कार आपण शिकवतो किंवा त्यांना नियमित करायला सांगतो तर त्यांना निश्चितपणे लाभ याच्यामुळे झालेला आहे. फक्त सूर्यनमस्कारच नाही तर काही आसनं आहेत जी ओटीपोटातील स्नायू असतील किंवा अंडाशय गर्भाशय यांना चालना देण्यासाठी त्या आसनांचा उपयोग होतो. उदाहरणार्थ वज्रासन असेल किंवा उष्ट्रासन आहे किंवा मार्जारी आसन आहे व्याघ्रासन आहे शशांकासन आहे भुजंगासन आहे अशी कितीतरी आसनं अशी आहेत की ज्यामुळं हे पाळीचे प्रॉब्लेम आपण किंवा पीसीओडी सारखे आजार आपण त्यातून दुरुस्त करू शकतो किंवा त्याच्या तक्रारी कमी करू शकतो. सूर्यनमस्कार आसनं त्यासोबत प्राणायाम सुद्धा आहेत. नाडीशोधन प्राणायाम असेल किंवा उज्जयी भ्रामरी प्राणायाम असेल तर यामुळे काय होतं अंतस्रावी ग्रंथींना चालना मिळते प्राणायामामुळे. मग ते सगळे हार्मोन्स संतुलित होऊन पीसीओडीचा त्रास कमी व्हायला मदत होते.
1: तर मॅडम आता आणखी एक महिलांमध्ये जास्त प्रमाणात आढळून येणारा आजार म्हणजे थायरॉइड आणि स्थूलपणा. तर योगा कशा पद्धतीने आपल्याला यावर उपयुक्त होऊ शकतो?
0: हो, ह्या थायरॉइड ग्रंथी पण निघणारे जे हार्मोन्स आहेत T3, T4 आणि TSH असे हार्मोन्स असतात आणि याचं नियंत्रण जे असतं ते शरीराच्या चयापचय क्रियेवर असतं.
1: हो,
0: शरीराचं पूर्ण मेटाबॉलिझम जे आहे ते ही ग्रंथी नियंत्रित करते. त्याचसोबत या ग्रंथीपासून निघणारे हार्मोन्स जर संतुलित नसले तर मग हृदयाचे ठोके वाढणं किंवा तापमान नियंत्रण न होणं किंवा पचन न होणं ह्या गोष्टी होऊ शकतात. मग एकदम कधी कधी वजन वाढतं. आता आपण पीसीओडी मध्ये सुद्धा बघितलं की लठ्ठपणा हा वेगळा आजार नाहीये असं मी मानते. की लठ्ठपणा हा पीसीओडीमुळे आलेला असेल आयदर थायरॉइडमुळे आलेला असेल किंवा तुमच्या जीवनशैलीमुळे आलेला असेल तर हे एक
1: त्रासपूरक
0: आहे आणि एक त्याच्यापासून होणारा त्रास आहे. ह्या लठ्ठपणा त्याच्यामुळे आलेला आहे तो एक असा वेगळा आजार म्हणून आपण नाही बघूया त्याच्याकडे. तर हे सगळं बदललं तर आपोआपच लठ्ठपणा नाहीसा होणार आहे.
1: बरोबर.
0: तर हे जे आपण थायरॉइडचं बघत होतो की थायरॉइडचं हार्मोन्सचं प्रमाण जर कमी झालं तर काय होतं त्याला आपण हायपोथायरॉइडिझम असं म्हणतो. तर त्यामुळे काय होतं सतत थकवा येणं किंवा अचानक वजन वाढणं किंवा केस गळणं बद्धकोष्ठता त्वचा कोरडी पडणं ही त्याची लक्षणं आपल्याला दिसायला लागतात. किंवा जर प्रमाण वाढलं हायपरथायरॉइडिझम जर झालं तर वजन कमी होणं. काही काही व्यक्ती बघतो आपण अगदी खूपच रोड असतात म्हणजे थिन बिल्ट एकदम तर ते हार्मोन्स संतुलित झाल्यामुळे होतं. किंवा एखाद्याला खूप असं पाल्पिटेशन धडधड होतं म्हणजे काही कारण नसतं नाही बसल्या जागी सुद्धा कधी कधी हृदयाची धडधड वाढते किंवा पाल्पिटेशन होतं घबराट होतं असं तक्रारी असतात. तर हे सगळे जे प्रॉब्लेम्स आहेत ते थायरॉइडमुळे होतात. किंवा जास्त घाम येणं खूप व्यक्तींना हा त्रास असतो आपण बघतो जनरली. ते बऱ्याच जणांना विनाकारण चिडचिडवणं म्हणजे त्यांना स्वतःलाही जाणवतं की काही कारण नाहीये तरीही ते चिडचिड करतात. म्हणजे अशी जी ही लक्षणं आहेत ती सगळी थायरॉइडच्या इम्बॅलन्स झाल्यामुळे होऊ शकते. तर याच्यासाठी योग्य आहार नियमित योगासनं प्राणायाम हे जर आपण करत राहिलो तर हा आजार किंवा थायरॉइड प्रॉब्लेम आपण नियंत्रणात ठेवू शकतो. त्यासाठी आपण काय करू शकतो योगाभ्यास मग तर जी मानेवर किंवा गळ्यावर ताण येणारी जी आसनं आहेत उदाहरणार्थ सर्वांगासन असेल. ही सर्वांगासनामध्ये आपण काय करतो की आपल्या शरीराचा म्हणजे मान खाली टेकलेली असते डोकं आणि मान पूर्ण शरीर वरच्या दिशेने आपण खेचतो पाय आणि पूर्ण आपली बॉडी ट्रंक वगैरे छातीपर्यंत आपण ऊर्ध्व दिशेला घेतो. त्याच्यामुळे काय होतं की मानेचा जो भाग आहे इथला याच्यावर ताण पडतो आणि म्हणून मग त्या ग्रंथीला चालना मिळते आणि त्याचे स्त्राव नियंत्रित होतात. अशी जी आसनं आहेत भुजंगासन आहे आणि त्याच्यानंतर उष्ट्रासन आहे सेतुबंधासन आहे मत्स्यासन आहे ही जी आसनं आहेत ही सगळी आसनं म्हणजे थायरॉइड ग्रंथीला चालना देणारी आहेत. त्याच्यासोबत प्राणायामामध्ये आपण उज्जयी प्राणायाम अनुलोम विलोम हे जर करत राहिलो नियमित तर आपलं गळ्यातील किंवा त्या भागातील रक्ताभिसरण सुरळीत होऊन ग्रंथीचं कार्य नियंत्रित होतं. अशा प्रकारे आपण थायरॉइड आणि

0: एवढी यावर अगदी व्यवस्थित जर योगोपचार घेतले तर नक्कीच आपण हा त्रास कमी करू शकतो.
1: तर मॅडम आणखी एक प्रश्न असा की मासिक पाळी दरम्यान ज्या कोणी स्त्रिया योगासनं करतात त्यांना असा प्रश्न पडतो की मासिक पाळी दरम्यान कोणती योगासनं करावीत किंवा करूच नयेत किंवा कोणती योगासनं टाळावीत, तर त्याबद्दल काय सांगाल?
0: नक्की तुम्ही म्हटल्यासारखं ना की अनेक महिलांना हा प्रश्न असतो की मासिक पाळी सुरू असताना योगासने करावीत किंवा योगाभ्यास करावा किंवा नाही करावा, हा खूप महिलांच्या मनात प्रश्न असतो. तर आपण हा प्रश्न घेतला ते खूप म्हणजे चांगलं झालं की हा प्रश्न आपण घेतोय.

0: की मासिक पाळी सुरू असताना योगासने करावीत किंवा योगाभ्यास करावा किंवा नाही करावा हा खूप महिलांच्या मनात प्रश्न असतो. तर आपण हा प्रश्न घेतला ते खूप म्हणजे चांगलं झालं की हा प्रश्न आपण घेतोय. तर मासिक पाळीच्या दिवसात आहे ना विश्रांती घेतलेलं चांगलं,
1: बर
0: 3 ते 4 दिवस. आणि विश्रांती कधी घ्यायची तर जास्त त्रास असेल तरीही विश्रांती घ्या, किंवा काहीही त्रास नसेल तर तुम्ही विश्रांती घ्या. पण ज्यांना खूप पोट दुखण्याचा त्रास आहे तर त्यांच्यासाठी आपण योगासनं करू शकतो मासिक पाळीमध्ये सुद्धा.
1: बर
0: हा वज्रासनात बसणे म्हणजे अगदी साधं सोपं आसन आहे वज्रासनात बसणे, तर हे आपण मासिक पाळीमध्ये करू शकतो. किंवा शशांक आसन आहे तर ज्यामुळे ओटीपोटातील जे आपले इंद्रिय आहेत त्याला चालना मिळते, तिथला रक्तप्रवाह सुरळीत होतो आणि मग आपला पोट दुखण्याचा त्रास असेल किंवा अतिरक्तस्राव असेल तर हे जे मासिक पाळीमधले त्रास आहेत ते निश्चितच कमी होऊ शकतात. किंवा मार्जरी आसन असेल किंवा अगदी खूप त्रास असेल सिव्हिअर पेन आहे तर अशा वेळेला आपण शवासन सुद्धा मासिक पाळीमध्ये करू शकतो की जेणेकरून आपल्याला अगदी सगळ्या आपल्या मसल्स ज्या आहेत ओटीपोटातल्या कमरेच्या मांडीच्या जे मसल्स आहेत ज्याच्यामध्ये स्पाझम होत असतो किंवा क्रॅम्प्स होत असतात मासिक पाळीमध्ये पिंड्र्यांमध्ये मांडीमध्ये ओटीपोटामध्ये कमरेमध्ये जे क्रॅम्प्स येतात ते आपण शवासनामध्ये आपण कमी करू शकतो. त्याचसोबत आपण योगनिद्रा सुद्धा करू शकतो. की योगनिद्रा म्हणजे काय तर जागृत निद्रा, जागेपणी जी आपण निद्रा घेतो ती योगनिद्रा, सजगतेची निद्रा ती योगनिद्रा. तर योगनिद्रा सुद्धा आपण मासिक पाळीमध्ये करू शकतो. आणि मासिक पाळी संपल्यानंतर जेव्हा आपला रजस्त्राव ब्लीडिंग थांबतं तर त्याच्यानंतर आपण नियमित आपले जे योगाभ्यास आहे रोज आपण जो करतो तो अगदी निश्चितपणे करू शकतो.
1: बर मग कोणतं आसन आपण टाळायला हवी मासिक पाळी?
0: हा बरोबर. तर विशेषतः अगदी विशेषतः सांगते मी की कोणती आसनं नाही करायची. जी म्हणजे विपरीत जी आसनं आहेत उलट्या दिशेने आपण जेव्हा घेतो, शीर्षासन आहे, सर्वांगासन आहे किंवा हलासन आहे, ही आसनं अजिबात करू नयेत.
1: अच्छा, मासिक पाळीचा हा प्रश्न योगासनाने सुटू शकतो म्हणजे मासिक पाळीमध्ये होणारा त्रास असो किंवा मग व्यवस्थित मासिक पाळी येण्यासाठी सुद्धा योगासनं खूप महत्वाची आहेत. तर आता पुढे थोडस आपण वळूयात मॅडम, तर आता गर्भावस्थेमध्ये योगाचं महत्व किती आहे याबद्दल काय सांगाल?
0: मैत्रिणींनो, गरोदरपण ही एक नैसर्गिक स्थिती आहे हे तर आपल्याला माहिती आहे की मातेला जी पुनरुत्पादनाची जी निसर्गाने शक्ती दिलेली आहे किंवा देणगी दिलेली आहे ती अगदी नैसर्गिक आहे. आणि या अवस्थेमध्ये काय होतं की स्त्रियांना स्वतःसाठी आणि गर्भातल्या आपल्या बाळासाठी आपल्या शरीराचे आणि मनाचे गर्भातल्या बाळाचे सुद्धा आरोग्य जपणं हे खूप महत्वाचं आणि आवश्यक असतं. तर खूप म्हणजे आतापर्यंत महिलांमध्ये असा गैरसमज होता की गरोदरपणामध्ये योगासने करू नयेत किंवा करावीत किंवा नाही ही सुद्धा शंका होती की बऱ्याच महिलांना असं भीती वाटते की गरोदरपणामध्ये योगासने केल्यानंतर आपला गर्भपात होईल, गर्भातल्या बाळाला काहीतरी त्रास होईल, असं बऱ्याच महिलांना आतापर्यंत गैरसमज होता. पण की आजकाल खूप ठिकाणी गर्भसंस्कार केंद्र निघाली आहेत, तर अशा केंद्रांमध्ये योग शिक्षक आणि स्त्री रोग तज्ज्ञ यांच्या संयुक्त विद्यमानं यांच्या दोघांच्या विचाराने तर तिथं योग्य पद्धतीने गर्भावर सगळे संस्कार होतील. अगदी पहिल्या महिन्यापासून सुद्धा आपण काही काही आसनं करू शकतो जी अगदी साधी सोपी आहेत, संधी संचलन असेल, सूक्ष्म व्यायाम असतील किंवा प्राणायाम असेल, तर हे आपण अगदीच करू शकतो पहिल्या महिन्यापासून. त्याचसोबत ध्यान असेल किंवा गर्भसंस्काराचे काही श्लोक असतात संत, म्हणजे आपण घेतो विष्णू सहस्रनाम असेल, रामरक्षा असेल, एक सकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये निर्माण होत असते त्यावेळेला, तर हे सगळं गरोदरमातेसाठी खूप आवश्यक आहे आणि खूप चांगल्या गोष्टी आहेत. आणि बरं का म्हणजे आपण फक्त गरोदरपणातलाच विचार नको करायला, गर्भधारणेच्या आधी सुद्धा प्लॅनिंग जेव्हा आई आणि वडील करतात मूल होऊ देण्याचं, योगामध्ये षटकर्म सांगितलेले आहेत शरीराच्या शुद्धीसाठी, तर ते जर आपण केले तर हे जे हॅबिच्युअल अबॉर्शन्स आहेत किंवा वारंवार गर्भपात होणं, गर्भ न राहणं लवकर किंवा विकृत स्वरूपाचा गर्भ निर्माण होणं, हे जे प्रॉब्लेम आहेत ते सुद्धा कमी होऊ शकतात. गर्भधारणेच्या आधी जर आपण योगोपचार केले, संस्कार केले शरीरावर आणि शरीराची शुद्धी जर केली, तर शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी हे आपल्याला अगदी नक्कीच प्रत्यय असेल. आणि त्याचसोबत हे सगळं करत असताना गर्भाशयाचे जे दोष आहेत किंवा गर्भनलिकेचे जे दोष आहेत ते सुद्धा आपल्याला तिरशासन, सर्वांगासन, सेतुबंधासन, जानुशीर्षासन या सगळ्या आसनांनी आपण दूर करू शकतो. आणि अजून एक महत्वाचं सांगते मी की गरोदरपणामध्ये पहिल्या 3 महिन्यामध्ये गर्भ खूप नाजूक असतो, तर अशा काळामध्ये हितकारक असणारी आसनं कोणती असतात? तर ती आहेत पर्वतासन.
1: बर
0: हा पर्वतासनाने काय होतं, पूर्ण आपण वरती स्ट्रेच करतो बॉडीला, मग त्याच्यामुळे काय होतं किंवा सुप्त विरासन आहे, बद्धकोणासन आहे, सुप्त पादांगुष्ठासन म्हणून एक आसन आहे, या सगळ्या आसनांमुळे काय होतं की जे आपलं ओटीपोट आहे स्त्रियांचं त्या ओटीपोटातले स्नायू

0: त्यांना म्हणजे चालना मिळते.
1: बर.
0: ओटी पोटातली पोकळी रुंदावत जाते.
1: बर.
0: आणि तिथे गर्भ वाढायला जागा निर्माण होते व्यवस्थित. म्हणजे आता आपण बसून काम करतोय तर ह्या सगळ्यामुळे काय होतं की आपले कटी प्रदेशातील स्नायू ओटीपोटातील स्नायू असे खूप जाम झालेले असतात.
1: बरोबर.
0: आणि मग हे जर आपण आसनं केले सुरुवातीच्या काळामध्ये तर ते स्नायू शिथिल व्हायला आणि ओटीपोटातली पोकळी मोठी व्हायला मदत होते.
1: अच्छा.
0: आणि चौथ्या महिन्यापासून तर आपण बरेचसे आसनं करू शकतो. बैठक स्थितीतले असतील किंवा उभे राहून असतील किंवा फॉरवर्ड बेंडिंगचे बॅकवर्ड बेंडिंग किंवा साईडला बेंडिंग होणारी जी आसनं आहेत ते पण आपण करू शकतो. प्राणायाम करू शकतो. योगनिद्रा करू शकतो. चौथ्या महिन्यापासून आपण योग्य तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली अगदी व्यवस्थित योगोपचार घेऊ शकतो.
1: अगदी नव्या महिन्यापर्यंत.
0: नव्या महिन्यापर्यंत. आणि याच्याने सुलभ प्रसूतीला सुद्धा मदत होते.
1: अच्छा. तर मैत्रिणींनो, तुर्तास आज आपल्याला इथेच थांबावं लागणार. याविषयी आपण अधिक जाणून घेणार आहोत पण आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार. मैत्रिणींनो, आताच आपण वनिता मंडळ या कार्यक्रमा अंतर्गत महिलांचे आजार आणि योग याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ आणि योग शिक्षिका डॉक्टर मंजुषा चौधरी यांच्या सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला ऐकलात. आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबडी आणि ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. वेळ झालेली आहे मैत्रिणींनो आता कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. तेव्हा सकारात्मकतेची कास धरा, आरोग्याची काळजी घ्या, सुरक्षित राहा. या नोट्ससह मी सुमेधा कुलकर्णी आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमामधून आपण सर्वांची रजा घेत आहे. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.

0: वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. मुंबई केंद्राचा कार्यक्रम आमच्या केंद्रानं सहक्षेपित केला. दुपारचा 1 वाजतोय. विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्राहून सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणी मुंबई मनोज अणावकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत संयुक्तपणे भारत इनोव्हेट्स या उपक्रमाचं उद्घाटन करणार. गेल्या 2 आठवड्यात परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून 62,853 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक काढून घेतली. राज्यात वेगवेगळ्या घटनांमध्ये 7 जणांचा मृत्यू. आणि महिलांच्या T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तान आमने सामने. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फ्रान्स आणि स्लोवाकिया या 2 देशांच्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात काल रात्री फ्रान्समधल्या निस इथं पोहोचले. तिथे आयोजित स्वागत समारंभात तिथल्या भारतीय समुदायानं त्यांचं मोठ्या उत्साहात स्वागत केलं. यावेळी मोठ्या संख्येनं भारतीय समुदायाचे सदस्य उपस्थित होते. या स्वागताबद्दल प्रधानमंत्र्यांनी भारतीय समुदायाचे आभार मानले. हा आपल्यासाठी अविस्मरणीय क्षण होता. घरापासून 1,000 किलोमीटर दूर असूनही भारतीय समुदायाचं भारतासोबतचं नातं तसंच दृढ आहे अशी भावना त्यांनी समाज माध्यमावरून व्यक्त केली. आपल्या या दौऱ्यात फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत प्रधानमंत्री संयुक्तपणे भारत इनोव्हेट्स या उपक्रमाचं उद्घाटन करणार आहेत. या उपक्रमाअंतर्गत देशभरातल्या सुमारे 120 स्टार्टअप्स जागतिक गुंतवणूकदार आणि तंत्रज्ञान क्षेत्रातल्या आघाडीच्या व्यक्तिमत्वांसमोर आपल्या नवोन्मेषी कल्पना मांडणार आहेत. त्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय चर्चा होईल. या बैठकीत संरक्षण, तंत्रज्ञान, व्यापार आणि नवोन्मेष या क्षेत्रांमधलं परस्पर सहकार्य आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा व्हायची अपेक्षा आहे. यानंतर प्रधानमंत्री स्लोवाकियासाठी रवाना होतील. वाढता भूराजनैतिक तणाव आणि रुपयाची होणारी घसरण या पार्श्वभूमीवर परदेशी भांडवली गुंतवणूकदारांनी जूनच्या 1 पंधरवड्यात भारतीय शेअर बाजारातून 62,853 कोटी रुपयांहून अधिक रक्कम काढून घेतली आहे. NSDL अर्थात नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडनं दिलेल्या आकडेवारीनुसार चालू वर्षात परदेशी भांडवली गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून आतापर्यंत 2,87,000 कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली आहे. 2025 1,66,000 रुपयांची निर्गुंतवणूक झाली होती. त्यापेक्षा ही रक्कम जास्त आहे. CID अर्थात गुन्हे अन्वेषण विभागाकडून आज तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांची चौकशी सुरू आहे. पश्चिम बंगाल विधानसभेच्या विरोधी पक्षनेत्याच्या निवडीसाठी अभिषेक बॅनर्जी यांनी तृणमूल काँग्रेसच्या नवनिर्वाचित आमदारांच्या बनावट स्वाक्षऱ्या केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी कोलकाता उच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशानंतर CIDनं या प्रकरणाचा तपास सुरू केला होता. याआधी याच प्रकरणात गेल्या शुक्रवारीही CIDनं अभिषेक बॅनर्जी यांना चौकशीसाठी बोलावलं होतं. अमेरिकेच्या हल्ल्यात 3 भारतीयांचा मृत्यू झाल्यानंतरही केंद्र सरकारनं अमेरिकेचा निषेध केलेला नाही असा आरोप करत लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. प्रधानमंत्र्यांनी अमेरिकेचा निषेध न करून देशाच्या गौरवाला बाधा आणल्याचं त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान अमेरिकेच्या हल्ल्यात 3 भारतीयांचा मृत्यू झाल्यानंतर हॉर्मुझच्या सामुद्रधुनीमधून इराणशी संबंधित कोणत्याही प्रकारची तेल वाहतूक खपवून घेतली जाणार नसल्याचं अमेरिकेनं भारताला कळवलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं काँग्रेसऐवजी भाजपप्रणित रालोआमध्ये सहभागी व्हावं असं केंद्रीय मंत्री आणि रिपाई प्रमुख रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालच्या पक्षाच्या काँग्रेसमध्ये होणाऱ्या संभाव्य विलीनीकरणाच्या

अटकळींच्या पार्श्वभूमीवर आठवले यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. काँग्रेस पक्ष आता दुबळा झाला असल्याचं ते म्हणाले. केंद्र सरकारनं कामगार सांख्यिकी संबंधी उच्चस्तरीय तांत्रिक तज्ज्ञ समितीच्या अध्यक्षपदी प्रख्यात अर्थतज्ज्ञ प्राध्यापक अलक शर्मा यांची नियुक्ती केली आहे. भारतातल्या कामगार बाजाराची बदलती रचना अभ्यासणं तसंच कामगार बाजाराशी संबंधित निर्देशांक अधिक सक्षम करणं आणि त्यांचा नियमित आढावा घेणं या उद्देशानं या समितीची स्थापना केली आहे. ही समिती अधिक सूक्ष्म, वेळेवर उपलब्ध होणारी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर तुलना करता येईल अशी कामगार सांख्यिकी विकसित करण्यावर विशेष भर देणार आहे. रक्तदान हे एखाद्याला जीवनाची दुसरी संधी द्यायचा सर्वात सोपा आणि प्रभावी मार्ग असल्यानं नागरिकांनी पुढाकार घेऊन रक्तदान करावं असं आवाहन आजच्या जागतिक रक्तदाता दिनाच्या निमित्तानं केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी केलं आहे. रक्तदानाबाबतच्या गैरसमजुती दूर करून त्याचं महत्व जनमानसात रुजवायची गरज त्यांनी व्यक्त केली. आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी जागतिक रक्तदाता दिनानिमित्त देशभरातल्या नागरिकांना स्वेच्छेनं रक्तदान करायचं आवाहन केलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. वाशिम जिल्ह्यात काल 3 वेगवेगळ्या घटनांमध्ये 6 जणांचा मृत्यू झाला. मानोरा तालुक्यातलं फुलंब्री धरणात काल सकाळी पुसद इथं 18 वर्षांच्या तरुणाचा बुडून मृत्यू झाला, तर वैद्यकीय प्रवेश निश्चित झालेल्या एका 22 वर्षांच्या विद्यार्थ्यानं वडिलांसमोरच दुपारी अडाण धरणात उडी घेऊन त्याचं जीवन संपवलं. तर तिसऱ्या एका घटनेत मालेगाव तालुक्यातल्या तिवळी इथं एका कुटुंबातल्या 2 लहानग्यांसह पतीपत्नीचे मृतदेह शेतात आढळून आले. लातूर जिल्ह्यात औसा तालुक्यात बुधोडा गावाजवळ तुळजापूर नागपूर महामार्गावर कार आणि जीपची धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला तर काही जण जखमी झाल्याचं वृत्त आहे. धडाव वेगानं येणारी कार जीपला पाठीमागून आदळल्यामुळे एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला तर अन्य अपघातग्रस्त जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. जखमींचा नेमका आकडा अजून प्राप्त झालेला नाही. अपघातामुळे महामार्गावरची वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. यवतमाळमधल्या एका खासगी रुग्णालयाच्या आवारात काल एका 45 वर्षांच्या परिचारिकेची 23 वर्षांच्या व्यक्तीनं हत्या केली. घटनेनंतर 2 तासाच्या आत पोलिसांनी आरोपी अटक केली. वैयक्तिक वादातून ही हत्या घडल्याचं प्रथमदर्शनी आढळलं असून पुढला तपास सुरू असल्याची माहिती अवधूतवाडी पोलिसांनी दिली आहे. एका महिलेवर आणि तिच्या अल्पवयीन बहिणीचा कथित बलात्कार आणि ब्लॅकमेल प्रकरणातल्या फरार आरोपीला पालघर पोलिसांनी गुजरातच्या भरूचमधून अटक केली आहे. पालघर पोलिसांनी याबाबतची माहिती दिली. पालघरमधल्या डहाणू भागात हे प्रकरण घडल्याचं 2 आठवड्यांपूर्वी उघडकीला आलं होतं. त्यानंतर फरार झालेल्या या गुन्हेगाराचा शोध घेण्यासाठी अनेक राज्यांमध्ये शोधमोहीम राबवली गेली होती. या प्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता तसंच पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. जालना जिल्ह्यात काल विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत करण्यात आलेल्या कारवाईत 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त मुद्देमाल जप्त करण्यात आला असून संबंधित 16 आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीविरोधात जालना जिल्हा पोलीस प्रशासनानं अत्यंत आक्रमक पाऊल उचलून विशेष मोहिमेद्वारे वाळू माफियांवर कारवाई केली. या धडक मोहिमेत चंदनझिरा, घनसावंगी, मंठा, अंबड आणि तालुका जालना पोलीस ठाण्याअंतर्गत ही कारवाई झाली. यात 11 वाहनं आणि 515 ब्रास अवैध वाळू जप्त झाली आहे. इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या महिलांच्या T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज अ गटात बर्मिंगहॅम इथं भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता या सामन्याला सुरुवात होईल. स्पर्धेतला हा भारताचा सलामीचा सामना आहे. अ गटात भारत आणि पाकिस्तानसोबत ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, नेदरलँड आणि दक्षिण आफ्रिका या संघांचा समावेश आहे. स्पर्धेत आज बर्मिंगहॅम इथंच अ गटात बांगलादेश आणि नेदरलँड यांच्यातही सामना होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 3 वाजता हा सामना सुरू होत आहे. दरम्यान आज झालेल्या सामन्यांमध्ये ब गटात स्कॉटलंडनं आयर्लंडवर 40 धावांनी विजय मिळवला तर वेस्ट इंडिजनं न्यूझीलंडच्या संघावर 7 गडी राखून मात केली. अ गटात झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियानं दक्षिण आफ्रिकेवर 65 धावांनी विजय मिळवला. बुलडाणा जिल्ह्यात एप्रिल महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसान भरपाईसाठी राज्य शासनानं जिल्ह्यातल्या 2220 बाधित शेतकऱ्यांना 2,27,32,000 रुपये निधी मंजूर केला आहे अशी माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद जाधव पाटील यांनी दिली आहे.
हिंगोली जिल्ह्यात काल जोरदार पाऊस झाला. सोसाट्याचा वारा आणि पावसामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. वसमत आणि कळमनुरी तालुक्यात अनेक भागांमध्ये केळी पिकांचं नुकसान झालं, तर हिंगोली तालुक्यात पेहणी गावामध्ये 70 ते 80 घरांवरचे टीन पत्रे वादळी वाऱ्यानं उडून गेले, असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत संयुक्तपणे भारत इनोव्हेट्स या उपक्रमाचं उद्घाटन करणार. गेल्या 2 आठवड्यात परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून 62,853 रुपयांहून अधिक गुंतवणूक काढून घेतली. राज्यात वेगवेगळ्या घटनांमध्ये 7 जणांचा मृत्यू. आणि महिलांच्या टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तान आमनेसामने. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

चित्र सेन, उपचित्र, सुचारू, चित्राक्ष, नंद और उपेंद्र मारे गए।

0: कुठली पण आठही स्त्री नृत्यांपैकी कुठली पण एका कलेचं तुम्ही सादरीकरण करता, त्यावेळेस तुम्ही आपल्या देशाची संस्कृती त्या ठिकाणी मंचावर सादर करता आणि ती लोकांपर्यंत सुद्धा पोहोचते असं आपल्याला म्हणता येईल. कारण भरताने जेव्हा नाट्यशास्त्र ग्रंथ लिहिला त्या ग्रंथाच्या आधारेच आहेही स्त्री नृत्य त्याचा पाया म्हणजे नाट्यशास्त्र हे पुस्तक आहे. आणि चार वेदांच्या नंतर जो पाचवा वेदाची निर्मिती जेव्हा भरत मुनींनी केली तो म्हणजे नाट्य. आणि त्यामध्ये संपूर्ण भारताची संस्कृती एका पुस्तकामध्ये आली आणि त्याच्यामधून नृत्य साहित्य संपदा सगळ्यांसमोर गेली असं म्हणू शकतो.
1: खरं सर्वांना समाशित करणारी, सर्वांना एकत्रित बनणारी आणि विशेष म्हणजे आपल्या संस्कृतीचं दर्शन दर्शविणारी ही नृत्यकला आणि त्यातली आपली भरतनाट्यम ही नृत्यकला खरोखर आपल्या सर्वांसाठीच अनमोल देणगी
0: सणायला
1: काही हरकत नाही. म्हणाल्याप्रमाणे व्यक्ती तिथे प्रकृती याप्रमाणे वेगवेगळ्या गुणकडनं तुम्ही अगदी उत्तम शिक्षण घेतलं. प्रत्येकाकडनं एक नवीन गोष्ट तुम्हाला शिकायला भेटली, नव्या शिकायला भेटली. आपण म्हणतो की जन्मताच आपल्या वडिलांकडे आपल्याकडे जेनेटिक्स येत असत, नृत्याचं हे जेनेटिक्स तुमच्या आईकडनं मिळालेलं होतं. खूप छान होते असं छान पुढे पुढे घेऊन जात आहेत आणि तुमच्याकडनं ते आणखी हँड ओव्हर करतात हे अधिक महत्वाचं आहे. ऐश्वर्या, अनेक वर्षापासून या प्रकारात शिक्षण प्रशिक्षण आपण घेत आहात, त्यासोबत अनेक मुलींना भरतनाट्यम या कला प्रकारचं शिक्षण प्रशिक्षण देतही आहात. म्हणजे अध्ययन आणि अध्यापन दोनही गोष्टींचा छानसा संयोग तुम्ही घडवून आणलेला आहे तुमकडनं. तर या दोन्ही भूमिका पार पाडत असताना तुमच्या मनाला होणारी मला अधिक आवडली कोणती भूमिका आहे बरं?
0: ऍक्च्युअली असं म्हणतो ना आपण की माणूस वर्षिक असतो आणि तो कायम विद्यार्थी असतो, त्यामुळे ज्यावेळेस विद्यार्थिनी असते तोच माझा कम्फर्ट झोन आहे असं मला वाटतं. आणि तेच मला कायम आयुष्य माझ्यामध्ये ती गोष्टावी, शिकायची जी इच्छा आहे ती कायम तशीच राहावी. कारण 2500 वर्षांपूर्वीची संस्कृती आणि ती एका जन्मात अक्सेप्ट किंवा आपल्याला पूर्ण आत्मसाधू ही गोष्ट शक्य नाही. आणि त्याच्यानंतर बघायला तर वेगवेगळ्या घराण्यामधून ही कला पुढे येत गेली. त्यामागचं कारण पण इतिहासामध्ये पण गेलो तर असं बघितलं जातं की ज्यावेळेस शास्त्रीय नृत्य कला म्हणून बाहेर पडली त्यावेळेस सुद्धा भारताची परिस्थिती, भारतावरती असलेल्या इतर लोकांचं आक्रमण, मुघल असेल, ब्रिटिश असतील, त्यावेळेस ही कला संपवण्यावरच त्यांचा भर जास्त प्रमाणात होता. आणि त्यावेळेस काही कलाकारांना ज्यांनी ही

0: सुरुवात केली, त्यांनी लपवून ठेवलं अक्षरशः आणि काही कलाकार पुढे येत गेले. पुढे येत गेले त्यांच्या कलेमधली जी शुद्धता आहे ती हळू कमी गेली आणि जे कलाकार त्या शास्त्रासमोरच नाही त्यांच्या कलेमध्ये शुद्धता कायम राहिली. असे गाणी नृत्य वेगवेगळे होत गेले. आता मी सांगितलं तसं मी गुरुंकडे मी चार गाण्यांच्या अंतर्गतच शिकले, त्यामुळे ती कला एकत्र आत्मसात करणं काही वर्षांमध्ये ही अशक्यप्राय गोष्ट आहे. मी आज 18 वर्ष झाली शिकतीये फक्त, आणि मी शिकताना असं काही वाटतं की खूप गोष्टी राहून गेल्या, खूपच थोडं मी शिकलीये आणि जे काही शिकले ते विद्यार्थिनींपर्यंत पोहोचवणं हे माझं काम आहे असं मला वाटतं. कारण ज्यावेळेस आपण संस्कृतीची देवाणघेवाण करतो त्यावेळेसच ती वाढते फुलते आणि त्याचा प्रसार होतो मुलींमार्फत. आणि मला असं वाटतं की ज्यावेळेस आपण शिक्षकी पेशमध्ये येतो किंवा शिकवण्याच्या क्लासरूमच्या बाजूला जेव्हा आपण उभं राहतो त्यावेळेस तुमच्यामध्ये असलेलं ज्ञान ते जर 50% असेल तर तुम्ही 10% विद्यार्थ्यांपर्यंत देऊ शकता. कारण ह्या कलेच्या बाबतीत 100% ज्ञान मला आहे असं कोणीच म्हणत नाही. कारण प्रत्येक जण ज्या मोठ्या मोठ्या डान्सर त्या पण आज म्हणतात की मी आजच करी अजून सुद्धा, कारण मला पूर्ण ज्ञान प्राप्त आहे. अशा कुठल्याच कला आपण बघत नाही. ते जे मला ज्ञान मिळत ते विद्यार्थ्यांपर्यंत मला पोहोचायचं असेल तर त्यामध्ये मला नेहमी प्लस प्लस होत जाणं गरजेचं आहे. ऍक्च्युली मी मास्टर्स करण्यामागचं पण माझं कारण हे आहे की मी 5 वर्षापूर्वी नृत्येश्वरी नावाची माझी संस्था परभणी सुरू केली आणि माझ्या काही विद्यार्थी अशा होत्या की आधीच्या गुरुकडे शिकत होत्या आणि त्यांचं काही वर्ष शिक्षण पूर्ण झालं होतं आणि तर डिरेक्टली तिसऱ्या परीक्षेला किंवा चौथ्या परीक्षेला माझ्याकडे आल्या. तर त्यावेळेस माझ्या एक गोष्ट लक्षात आली की विद्यापर्यंतचा जो अभ्यासक्रम आहे तो 8 वर्षाचा आहे एकूण त्याचा काळ आणि 8 वर्षानंतर मी विद्यार्थिनी सोबतच माझं विषद झालंय आणि त्यांचं पण विशारद झालंय या एका ट्रॅकवर आम्ही सगळ्याजणी यार. मग गुरु म्हणून मी काय त्यांना देऊ शकते ही मला एक मोठं प्रश्नचिन्ह माझ्या पुढे निर्माण झालं. त्याच्यामुळे मी या क्षेत्रामध्ये मास्टर्स करायचं हे ठरवलं आणि त्यामुळे 3 वर्ष जवळपास मी शिक्षण या गोष्टीपासून लांब होते. मी शिकवतच होते मुलींना तर त्यावेळेस बायनेस मला खूप जास्त अडचणी जाणवत होत्या कारण माझा पहिला अनुभव होता. आता मी रुळली त्या बाबतीत नाही पण ज्यावेळेस मी विद्यार्थिनींना शिकवत होते त्यावेळेस मला असं वाटायचं मला अजून ज्ञानाची गरज आहे, मला अजून ते नॉलेज त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी माझ्या ज्ञानात थोडी भर घालणं स्वतःला गरजेचं आहे. त्यामुळे मी मास्टर्स करायचा निर्णय घेतला आणि सुद्धा मला असं वाटतं की ज्यावेळेस मी ऍज अ विद्यार्थिनी म्हणून कुठे गुरूंकडे जाते तो एक कम्फर्ट झोन, मला ते खूप छान वाटतं.
1: मुळात कला ही व्यक्तीला इतकी समृद्ध करत जाते आणि नंतर चालणारी शिक्षण आपल्या आयुष्यातील एक प्रक्रिया आहे. ती जीवनाच्या अगदी पहिल्या क्षणापासून आपल्याला सुट करते तिला आतापर्यंत. जन्मल्यानंतर ती त्या क्षणापासून सृष्टीत आलो की काही ना काहीतरी शिकतच राहतो, डे बाय डे मध्ये आपण काही ना काहीतरी नवीन आणण्याचा प्रयत्न करतच राहतो. त्या दृष्टिकोनातून खरोखर शिक्षण हे तितकं महत्वपूर्ण आहे आणि त्यात कला म्हणजे आपल्याला समृद्ध म्हणून ही गोष्ट तुमच्या जवळ होत्या आणि अधिक वाढ देण्यासाठी खूप छान प्रयत्न केला आणि भूमिका तुम्हाला जास्त आवडते हे जास्त महत्वाचं. ऐश्वर्य, भरतनाट्य नृत्यकाराचं प्रश्न घेत असताना निश्चित शास्त्रीय गायनाप्रमाणेच नृत्याचाही सराव करणं, रियाज करणं, त्यात सातत्य असणं ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे. भरतनाट्यम ही केवळ कला ही तर एक साधन आहे, ती एक उपासना आहे आणि त्यात जर आपल्याला प्रावीण्य मिळवायचं असेल किंवा ती कला जर आपल्याला परिपूर्णपणे आत्मसात करायची असेल त्यासाठी नक्कीच कठोर मेहनत साधण्याची गरज आहे. त्याविषयीचं आपलं काय मत आहे?
0: ज्यावेळेस तुम्ही बेसिक पाय मारायला शिकता तर ती तुम्ही सतत रियाज केल्यामुळे ते एक सातत्य तुमच्यामध्ये आल्यानंतर एक सहजता त्यामध्ये येऊन जाते आणि कुठल्या पण कलेमध्ये सहजता असणं फार आवश्यक आहे तरच तुम्ही एक कलाकार म्हणून पुढे आल्या असता आपण म्हणू शकतो. नाट्यशास्त्रामध्ये सांगितले कलाकाराचे असले 10 गुण तर त्या 10 गुणांमध्ये रियाज एक सगळ्यात महत्वाचं गुण सांगितलं की जर तुम्ही रियाज करत नसाल तर तुम्ही चांगलं कलाकार म्हणून ते येऊ शकत नाही किंवा तुम्ही स्वतः एक चांगला कलाकार बघू सुद्धा शकत नाही. माझ्या गुरु डॉक्टर स्वाती दहीठण असं म्हणतात त्रिकाल संध्या माणसाने केली पाहिजे, म्हणजे सकाळी उठल्याबरोबर एक रियाज, दुपारी एक रियाज आणि झोपण्यावर एक रियाज. तर ज्यावेळेस ही त्रिकाल संध्या तुमची पूर्ण होणार त्यावेळेसच तुम्ही एक 10 मिनिटाचा परफॉर्मन्स स्टेजवर करण्यासाठी पात्र असाल. नाही तर तुम्हाला कुठला अधिकार नाही तुम्ही रियाज न करा.

0: मनवरती सादरीकरण करत असाल. तर खरंच रियाज खूप जास्त गरजेचा आहे. आपण जसं म्हणालो म्हणण्याप्रमाणे की संतास सा लावतात तेव्हा पंडित भीमसेन जोशी होतात, नाहीतर होऊ नाही शकत. तसं भरतनाट्यम जेव्हा तुम्ही कठोर रियाज करणाऱ्या वेळेसच तू चांगला डान्सर म्हणून समोर येऊ शकाल. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस तुम्ही नृत्य तुमचं केलेलं आहे तर जेव्हा तिथे बघता त्यावेळेस एक वेगळं टीचिंग तुम्हाला जातं की अरे हे चुकलंय आपण नाही याचा थोडा याच केला पाहिजे बरं का. म्हणजे ही डेव्हलपमेंट जेव्हा तुम्ही तुमचं स्वतःचं नृत्य बघता त्यावेळेस होत असलेली आहे असं म्हणतं. आणि रिया शिवाय तुम्ही अधिकार नाही तुम्हाला की तुम्ही स्टेज चढून नृत्य का किंवा स्वतः मी एक डान्सर आहे असं तुम्ही त्याला म्हणा ही अभिप्राय गोष्ट.
1: खरंच कला ही एक ऐवी देणी आहे का, म्हणजे किंवा शिकण्याचा किंवा प्रशिक्षणाचा भाग नाही तर साधेचा उपासनेचा भाग. बरोबर. आणि साधना उपासना म्हटली त्यात सातत्य हे यायलाच हवं. म्हणजे जसं आपण देवाच्या दररोज पाया पडतो देवाची रोज पूजा करतो त्याशिवाय मन प्रसन्न राहत नाही, अगदी तसंच आहे.
0: ज्या वेळेस तुमचा रिया झाला नाही आणि तुम्हाला काहीतरी राहिलंय बा आजच्या 24 तासामध्ये वाटलं तर मग तुम्ही तिथे जिंकलात ऍज अ कलाकार म्हणून. आणि जर तुम्हाला काही वाटत नाही ठीक आहे 8 दिवस झाले महिना नाही रियाज नाही चालेल प्रॉब्लेम नाही तो अवघड
1: ठरत नाही. म्हणजे अगदी भगवंताच्या ठिकाणी ज्यावेळी आपण आपल्या कलेला स्थान देतो त्यावेळी नक्कीच ती कला मी शिकण्याचा प्रयत्न करत आहे असं म्हणण्याचा एक अधिकार आपल्याला मिळतो.
0: अगदी खरं आहे.
1: या नृत्यकलेचा अभ्यास करत असतानाच नाट्याभिनयाच्या क्षेत्रातही उल्लेखनीय कार्य आपण आजपर्यंत पार पडलेलं आहे. खरंच भरतनाट्यम हा नृत्य प्रकार आणि अभिनय यांचं अत्यंत जवळ नातं आहे. कारण भरतनाट्यम या नृत्य प्रकाराचं सादरीकरण करताना जेवढा पदन्यास करन्यास देहबोली यांना महत्व आहे तितकंच महत्व सादरीकरणाच्या वेळी आपल्या चेहऱ्यावर उठणाऱ्या भावमुद्रांना आहे. अर्थातच गीतरचनेप्रमाणे मुखाभिनय याला तितकंच महत्व या नृत्य प्रकारात दिलं गेलं आहे. पण या दोन गोष्टींमधील जो सहसंबंध आहे याविषयी आपण काय सांगाल.
0: तसं सांगायला गेलं माझं नाटकाची जी जर्नी आहे जसं तुम्ही म्हणाला जेनेटिक्स आईच्या जेनेटिक्स मधून टाकायला आणि मुलांच्या जेनेटिक्स मधून मला नाट्य कला मध्ये आली. कारण माझी आई वडील आजी आजोबा हे खूप आधीपासून थेट करतात आणि त्यामुळे घरामध्येच नाटकाचं वातावरण आधीपासून मी बघत आले आहे. आणि काय होतं जसं तुम्ही म्हणाल तसं संस्कार होतात. मुलांना वेगळे संस्कार करायची गरज नाही, जे आपण घरामध्ये वातावरण असत तसे संस्कार मुलांवरती होत जातात. आता रमणच्यावरती तर लहानपणीपासून पप्पा सोबत जेव्हा नाटक बघत त्यांचे नाटक बघायला आम्ही जातो त्यावेळेस खूप ज्या छोट्या गोष्टी असतात त्याचे संस्कार मुलांच्या मनातही होत राहत की रंगमंचावरती चढताना ते तीन पायऱ्याच्यानंतर आधी त्याच्या पाया पडल्याशिवाय स्टेजवर जसे नाही चप्पल घालून मी कधीच रंगमंचावरती प्रवेश केला नाही. तर हे मी घट केली आणि त्यामुळे काय झालं सुकच रंगमंचाबद्दल एक आदर दैवत माझ्या मनामध्ये निर्माण झालं. आणि भरतनाट्यम विषयी सांगितलं तर भाव राग ताल याचं संमिश्रण म्हणजे भरतनाट्यम. तबा म्हणजे एक्सप्रेशन, राग म्युझिक आणि ताल जे तुम्ही नृत्य करता तर भावाचा संबंध दोन्ही कलांमध्ये सारखा आहे. दोन्ही कलांमध्ये नवरसांचा उपयोग सारखा केला जातो. महत्वाचं दोन्ही कला हे भरतच्या नाट्यशास्त्रावरच अवलंबून आहे त्यामुळे दोन्ही समतो साधणं मला फार सोपं गेलं बायोनिस्ट. आणि खरं बघायला गेलं तर नृत्याचा उपयोग मला नाटकात नाही तर नाटकाचा उपयोग मला नृत्यामध्ये जास्त प्रमाणात झाला असं मी म्हणेन. कारण मी पहिलीला असताना मी पहिल्या स्टेजवरती गेले एकांका स्पर्धेला आणि त्यावेळेस प्रेशन्स काय किंवा कसं हँडल करायचं काहीच गोष्टी माहिती नव्हत्या. त्या पण हळूहळू जेव्हा डेव्हलप होत गेले त्यावेळेस मला एक एक गोष्ट त्याच्यातली कळत गेली. आणि मग स्टेजवर उभं राहायचं, ऑडियन्सकडे पाठ करायची नाही, एकतर थिएटरमध्ये अंधार असतो सगळ्यात त्यामुळे प्रेक्षक दिसण्याचा प्रश्न नाही, तर मग लाईट्स कसे घ्यायचे अंगावरती ज्यावेळेस तुम्ही लाईटकडे बघाय तुम्हाला पूर्णपणे दिसतोय म्हणजे तुमच्यावर लाईट आहे आणि ज्यावेळेस अंधारात घ्याही तुम्हाला जाणीव झाली म्हणजे तुम्ही लाईट्समध्ये नाही. हे प्रशिक्षण मला नाटकामध्ये मिळत गेलं आणि त्याचा परिणाम नृत्य करताना असा झाला की मला दिसत होतं की लाईट्समध्ये मी ऑडियन्स फ्रेंडली नाहीये त्यामुळे नृत्य माझं डेव्हलप व्हायला मला खूप मदत झाली थिएटरमध्ये. आणि फक्त वाचा अभिनय हा नृत्यामध्ये नाहीये तो की नाटकामध्ये आपल्याला मिळतो मला मोठा फरक दोन्हीला जाणवला तो. आणि असं लोक म्हणत की माझ्या नृत्यापेक्षा अभिनय बघायला लोकांना जास्त

0: आवडतं. त्याचं कारण की नवरस कश उमटवायचे ह्याचं प्रेक्षण मला नाटकामुळे सहज मिळालं आणि त्यामुळे नृत्यामध्ये कसा वापर करायचा पण याचा शास्त्रोक्त मला नृत्यामध्ये आल्यावर कळलं. कारण मी वडील जसं सांगत होते मी तसं करत गेले. शास्त्रोक्त अभ्यास ज्यावेळेस मी नृत्य करायला आले त्यावेळेस झाला. म्हणजे डोळ्याचा अभिनय करा, वयांचा अभिनय असा असावा, त्यांची हालचाल जास्त प्रमाणातही व्हायला पाहिजे. जेव्हा आपण बोलत असतो मानेचे हाव कसे असं पाहिजे, ऑडियन्सकडे पाठ नाही दाखवायची, हे जे शास्त्रोक्त शिक्षण आहे ते सगळं मला नृत्यामधून गेलं. आणि अभिनयाचं टिक्स घरमध्ये ते संस्कार होते त्यावेळी नाट्यक्षेत्रामध्ये पण मी आज काम करते, त्याचं पण मी लोक करते सध्या.
1: खूप छान. नाट्यक्षेत्रात विविध नाट्य स्पर्धांमध्ये आजपर्यंत ती बालवापासून तुम्ही अभिनय केलेला आहे, त्या आजपर्यंतच्या कार्याविषयी काय सांगाल? आजपर्यंत केली नाटक, त्यात वेगवेगळ्या भूमिका, तुमच्या स्मरणात असलेली एखादी भूमिका याविषयी काय सांगाल?
0: जसं मी सांगितलं, मी पहिल्या असताना सगळ्यात सुरुवातीला मी नाटकात काम केलं आणि त्याच्यानंतर तो प्रवास आजपर्यंत आज तागाळत तो सातत्याने. 2 महिन्यापूर्वी एक राज्य नाटकस्पर्धा आमची झाली, त्याच्यामधच्या टीमला भरपूर बक्षीस मिळाले. आणि नाटक ही अशी आहे की टीमवर्क आहे सगळ्यात मोठं, टीम शिवाय ती पूर्ण होऊच शकत नाही. वेगळ्या लेखकांच्या दिग्दर्शकांच्या सुद्धा गायडन्स मध्ये मी वेगळ्या स्पर्धांमध्ये नाटकामध्ये काम केलं आहे. पक्षात राहणा अशा गोष्टी लाईक माझे फार जवळचे किस्से म्हणता येईल. ज्यावेळेस मी 9वीला होते त्यावेळेस नंदुरबार या ठिकाणी भाऊ करंट नावाची आज पण ती एकांकिका स्पर्धा होते, तर त्यावेळेस मी बाल कलाकार म्हणून त्या नाटकामध्ये काम करत होते. आणि बक्षीसाच्या वेळेस असं झालं की स्त्री अभिनयाचं पहिलं बक्षीस त्यांनी मला, ज्यावेळेस की बाल कलाकार होते आणि त्या गोष्टीचं त्यावेळेस इम्पॉर्टन्स कधी कळ पण नाही आणि कधी जाण पण झाली नाही. त्यावेळेस घरी आल्याच मला समजलं की ही खूप मोठी गोष्ट आहे. तर मग त्यावेळेस घरच्यांचा आनंद खूप जास्त, त्यावेळेस मला हेच कळत होतं त्या बाबतीतली, पण तो आनंद त्यांचा जास्त होता. त्यामुळे माझ्या एक मनाला आवडणारी गोष्ट आहे. आणि अजून एक रोल म्हणजे जो मी हिंदी केला, मरीना नावाचं कॅरेक्टर आतापर्यंत म्हणजे मर्जीना करेपर्यंत मी सगळे पॉझिटिव्ह रोल करत आले, कॉमेडी रोल करत आले किंवा ज्याच्यामध्ये करुण रस आहे असे नाटक मी आपर्यंत केले, पण मर्जीना ओनली विलन कॅरेक्टर. आणि मला करायला खूप मजा आली कारण एक तर तो माझा झोन होता जेस मी ते नाटक करत होते तेव्हा, तर त्यामुळे हे दोन गोष्टी मला फार आवडा आहेत सांगायला मजा येईल. आणि अजून एक म्हणजे जी आमची घर संस्था आहे ती अशी एकमेव संस्था पूर्ण मराठवाड्यामध्ये जी 3 वर्ष संस्कृत राज्य नाट्य स्पर्धेमध्ये सहभागी घेतोय. म्हणजे दरवर्षी असं होतं हिंदी मराठी संस्कृत या तिन्ही स्पर्धांच्या एकागे एक असतात. आणि एका वर्षी असं झालं की तिन्हीमध्ये मिले होते संस्कृत मराठी हिंदी, त्यावेळी एवढा असा स्ट्रगल होत होतं बोलण्यासाठी. मराठी भाषा आपली युज आहे त्यामुळे मला त्याची काही अडचण नाही आली. हिंदी भाषा एवढ्या आपण त्या गोष्टी युज टू नाहीये, त्याच्यामुळे त्याची प्रॅक्टिस खूप करत येईल. आणि संस्कृत शिकले 10वीपर्यंत संस्कृत विषय होता, पण संस्कृतमध्ये संभाषण करणं किंवा एक तासाभर असं नाटक स्टेजवरती सादर करणं फार एक मोठी चॅलेंजिंग गोष्ट होती माझ्या पर्सनली माझ्यासाठी.
1: कारण त्यातनं प्रोनाऊन्सिएशन जास्त महत्व आहे,
0: खूप जास्त. बरोबर,
1: छोट्या छोट्या असतात ते प्रोनाऊन्सिएशन अगदी करेक्ट झालं तर समोरच्यापर्यंत.
0: खरं खरं
1: ऐश्वर्या, रेडिओ जॉकी, न्यूज रिपोर्टर, काही गोष्टी आज भरपूर प्रमाणात आपण केलेल्या आहेत. तुमच्या या कार्याविषयी काय सांगाल? तेल तुमच्या अनुभवाविषयी काय सांगाल? प्रत्येक ठिकाण अनुभव आपल्याला एक वेगळं व्यक्तित्व प्राप्त करून देतं किंवा आपल्यामध्ये अधिक विकास करण्याची आपल्याला संधी देत असत. तर तुमच्या या प्रवासाविषयी काय सांगाल?
0: न्यूज रिपोर्टिंगचं असं झालं की बोलण्या कला होती नाकामुळे आणि त्यामुळे जे युट्यूब चॅनल त्यांनी विचारले मला फक्त व्हॉइस ओव्हर पाहिजे आधी. मी म्हटलं ठीक आहे, मग व्हॉइस ओव्हर देत लोकांपर्यंत ते पोहोचले आणि ते लोकांना आवडत पण. आणि नंतर कोविडमध्ये असा एक कार्यक्रम आम्ही घेतला की ज्यांना कोविड झालाय, कोविडमध्ये लोक बरे झालेले आहेत, त्यांना जाऊन भेटायचं, त्यांच्या मुलाखती घ्यायच्या, ज्याच्या पॉझिटिव्हिटी लोकांपर्यंत पोहोचेल, असा तो मीडियाचा प्रवास होता. आणि रेडिओ हॉकी असं झालं की ज्यावेळेस रेडिओ परभणी सुरू झालं त्यावेळेस फक्त मुलाखतीसाठी गेले. माझं जस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण झालं होतं त्यावेळेस आणि मास्टर्स इकॉनॉमी ऍडमिशन घ्यासाठी माझ्या थोडा एक छान असा वेळ होता. तर मग त्या वेळेमध्ये काय करायचं, त्याचं खरी युटिलायझेशन आपण केलं पाहिजे हेतूने मी रेडिओ मुलाखत दिली आणि ती माझं सिलेक्ट झालं. आणि त्याच्यानंतर एवढा भर प्रतिसाद लोकांचा मिळा की म्हणजे माझे ऐश्वर म्हणून मला लोकांनी एवढी

0: ओळख दिली. काही लोकांचं होतं की त्या कार्यक्रमासाठी ना आम्हाला स्पॉन्सर द्यायचे बघा, काही लोक ऐकतात हे आम्हाला माहिती. हा पण अनुभव खूप सुंदर रेडिओच्या माध्यमातून, हा बऱ्याच मोठ्या प्रमाणात प्रतिष्ठित लोकांच्या मुलाखती घेण्याचा योग त्यामधून आला, बरीच माहिती मला त्याच्यामधून मिळाली. मी जसं म्हटलं की दृकश्राव्य माध्यमातून तुमच्या मनावरती गोष्ट बिंबल्या जाते आणि त्याचप्रमाणे तुमच्या ज्ञानातही फरक पडतो. मला ज्या क्षेत्राची आपल्याला माहितीच नाहीये त्या बाबतमधला खूप मोठा अनुभव रेडिओमुळे मिळाला.
1: ही गोष्ट मी माझ्या अनुभवातून सांगू शकते. ज्यावेळी आकाशवाणीला तुमचा आवाज किंवा इंटरव्ह्यूच्या माध्यमातून तुम्ही संवाद साधा ना, तेव्हा तुम्ही स्वतःमध्ये स्वतःला प्रगल्भ करत जा.
0: तुमचे
1: विचार, तुमची ज्ञानाची पातळी इतकी वाढते ना की आपण शब्द सुद्धा वर्णन, या सगळ्या गोष्टी आपल्याला समृद्ध करणारे असतात. म्हणून मी वारंवार म्हणते की कला मंडळाला समृद्ध करत.

0: गोष्ट बिंबल्या जाईल आणि त्याचप्रमाणे तुमच्या ज्ञानातही फरक पडतो. मला ज्या क्षेत्राची आपल्याला माहितीच नाहीये त्या बाबतमधला खूप मोठा अनुभव रेडिओमुळे मिळाला.
1: ही गोष्ट मी माझ्या अनुभवातून सांगू शकते. ज्यावेळी तुम्ही आकाशवाणीला तुमचा आवाज किंवा इंटरव्ह्यूच्या माध्यमातून तुम्ही संवाद साधा ना, तेव्हा तुम्ही स्वतःमध्ये स्वतःला प्रगल्भ करत जा. विचार तुमची ज्ञानाची पातळी इतकी वाढते ना की आपण शब्द सुद्धा वर्णन खरं त्या सगळ्या गोष्टी आपल्याला समृद्ध करणारे असतात. म्हणून मी वारंवार म्हणते की कला मंडळाला समृद्ध करत कितीतरी उदाहरणं आपल्या बोलण्यातच दी जिवंत उदाहरणं देतात असं म्हणायला काही हरकत नाही. ऐश्वर्या, जाता जाता आजचा कार्यक्रम ऐकणाऱ्या आणि कोणत्याही कलेमध्ये प्रावीण्य प्राप्त करू इच्छिणाऱ्या आणि त्यातच करिअर करण्याची प्रचंड इच्छा असणाऱ्या मित्रमैत्रिणींना आपण या क्षेत्रात त्यांनी काय प्रकारे वाटचाल करावी यासाठी एक मैत्रीण म्हणून काय संवाद झाल तशी काय शेअर कराल?
0: कलाकार म्हणून जर मला पुढे यायचं असेल ना तर खूप महत्वाची म्हणजे बाकी सगळ्या गोष्टी सोडून एक गोष्ट तुम्ही करा अत्यंत आवश्यक आहे ते म्हणजे टाइम मॅनेजमेंट. ज्यावेळेस तुम्ही टाइम मॅनेजमेंट शिकाल ना त्यावेळेस तुम्ही कुठली पण गोष्ट जगली याची होऊ शकता मला असं वाटतं. त्याच्यानंतर 10वी 12वी हा जो मोठा अडथळा ॲज अ कलाकार म्हणून येतोय त्या गोष्टीला तुम्ही नियोजन तुमचं व्यवस्थित असलं पाहिजे. अजिबाला डावलून पण चालणार नाही किंवा मी अभ्यास करणार नाही जे कार्यक्रम आहेत म्हणून सुद्धा चालणार नाही, तरच ते कुठेतरी पुढे जाऊन त्यांच्या मनार्थ करिअर म्हणून निवडू शकतील मला वाटतं. त्यामुळे ज्यांना कोणाला या क्षेत्रामध्ये करिअर करायचा त्यावेळेस तुम्हाला वेळेचं नियोजन अभ्यासोबत का जपणं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्यामध्ये असलेली शिस्त, ह्या गोष्टी जर तुमच्या अंगात असतील तर एक लाख म्हणून तुम्ही फार पुढे जाऊ शकता किंवा तुमचं करिअर त्याच्यामध्ये पूर्ण करू शकता. या सगळ्या गोष्टी फार आवश्यक आहेत.
1: खरंच खूप आपण आमच्या शोमध्ये आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि तुमच्यामध्ये नव्हे तुम श्वासाश्वासावर रुजलेली ही कला आहे, त्या वेगवेगळ्या कला आहेत, त्या अशाच फुलत बहरत राहोत आणि अशीच ज्ञान साधना अशी कला उपास तुमच्याकडनं अखंड होत राहो या सदिच्छेसह आकाशवाणीच्या संपूर्ण परिवाराकडनं तुमच्या यापुढील वाटचालीसाठी खूप सारे शुभेच्छा. धन्यवाद.
0: थँक्यू सो मच. मला बोलवलं त्याबद्दल तुमचे खूप आभार.

0: करण्याचं केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा यांचं आवाहन. 100व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं सावीबाई फुले पुणे विद्यापीठात 28 ते 31 जानेवारी 2027 दरम्यान आयोजन. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठा वतीनं विदर्भातील पद्मश्री पुरस्कार प्राप्त व्यक्तींचा नागरी सत्कार करण्यात येणार. आणि महिलांच्या टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तान यांचा सामना. आता सविस्तर बातम्या. रक्तदान ही एखाद्याला जीवनाची दुसरी संधी द्यायचा सर्व सोपा आणि प्रभावी मार्ग असल्यानं नागरिकांनी पुढार घेऊन रक्तदान करावं असं आवाहन आजच्या जागतिक रक्तदाता दिनानिमित्तानं केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी केलं आहे. रक्तदानाबाबतच्या गैरसमजुती दूर करून त्याचं महत्व जनमानसात रुजवायची गरज त्यांनी व्यक्त केली. एक थेंब माणुसकी ही या वर्षीच्या रक्तदाता दिनाची संकल्पना असून सुरक्षित रक्त आणि रक्त घटकांची गरज याबाबत जनजागृती करण्यासाठी आणि स्वेच्छेनं तसंच विनामूल्य रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांच्या जीवनरक्षक योगदानाबद्दल त्यांचे आभार मानण्यासाठी दरवर्षी 14 जून रोजी जागतिक रक्तदाता दिन साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर 17 वेळा रक्तदान केलेल्या मंगेश वानखेडे यांनी सर्व नागरिकांना रक्तदान करण्याचं आवाहन केलं आहे.
1: माझं नाव मंगेश वानखेडे, मुक्काम पोस्ट रोहित जिल्हा. मी आतापर्यंत 17 वेळा ब्लड डोनेट केलंय आणि जेव्हा जेव्हा पेशंट गरज पडलं डोनेटची तेव्हा ते मी वर्षातून कमी 2 ते 3 लाख असते आणि हे ब्लड डोनेट प्रकारे सुद्धा करता पाहिजे. एखाद्या कोणाचा तरी जीव असते आणि एक ब्लड डोनेट केल्यानंतर काय होते की तुमचं पुन्हा 3 महिने चांगलं रक्त तुम्हाला चांगलं वाटते आणि एक नवीन मिळते.
0: अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचं ऐतिहासिक 100व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रांगणात दिनांक 28 ते 31 जानेवारी 2027 या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे. हे संमेलन 4 दिवसांचं असून ते ऐतिहासिक आणि भव्य स्वरूपात पार पडेल अशी माहिती महामंडळाचे अध्यक्ष योगेश सोमण यांनी आज पत्रकार परिषद दिली. या संमेलनाचे संयोजक समर्थ युवा फाउंडेशनचे अध्यक्ष राजेश पांडे, सापच्या प्रमुख कार्यवाह डॉ सती महाळक आणि अध्यक्ष दीप निफाडकर उपस्थित होते. नारी 100व्या साहित्य संमेलनाच्या उपक्रमाद्वारे पुणे मुंबई वगळता जिथं साहित्य संमेलनं झाली आहेत अशा महाराष्ट्रातील 48 गाण्यांसह विविध भागात संमेलनपूर्व 99 साहित्यिक उपक्रमाद्वारे 100व्या साहित्य संमेलनाची नांदी होणार आहे. 15 ऑगस्ट ते 15 जानेवारी या कालावधीत हे साहित्य उपक्रम राबवले जात अशी माहिती सोमण यांनी दिली. राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये एप्रिल महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालं होतं. या नैसर्गिक आपत्तीमुळे बाद झालेल्या शेतकऱ्यांना तातडीनं मदत देण्याकरता राज्य शासनानं एकूण 14,58,90,000 रुपयांचा निधी मंजूर केला आहे. मदत वाटप प्रक्रिया अत्यंत पारदर्शक आणि गतिमान पद्धतीनं होणार असून मदतीचे वाटप शेतकऱ्यांच्या बँक खात्यात होणार असल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी दिली. बुलडाणा जिल्ह्यात 2,220 बाधित शेतकऱ्यांना 2,27,30,000 रुपये निधी मंजूर केला असल्याचं पाटील यांनी सांगितलं. चालू हंगामामध्ये यापूर्वी शेतकीच्या नुकसानीसाठी वितरित केलेल्या निधीमध्ये याव्या प्रस्तावातील मागणीचा समावेश नाही याची काटेकोर दखल घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. एक हंगामात एक वेळ याप्रमाणे मदत दिली जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं. खरीप हंगाम 2020 साठी राज्य शासनाच्या विविध योजनांतर्गत शेतकऱ्यांना 100% अनुदानावर बियाणे संच उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी महाडीबीटी प्रणालीवर अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून पात्र शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा असं आवाहन कृषी विभागानं केलं आहे. कडधान्य आत्मनिर्भरता अभियान अंतर्गत तूर, मूग आणि उड या पिकांच्या सुधारित वाणाचे प्रत्येक 4 किलो वनाचे बियाणे तसंच जैविक खताची पाकिटं शेतकऱ्यांना वितरित करण्यात येणार आहेत. यंदाचं वर्ष आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून साजरं करण्यात येत असल्यानं या योजनेत महिला शेतकऱ्यांना विशेष प्राधान्य देण्यात आलं असून किमान 30% लाभ महिला लाभार्थ्यांना देण्याचं नियोजन आहे. योजनेसंदर्भातील माहितीसाठी शेतकऱ्यांनी सहाय्यक कृषी अधिकारी मंडळ कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा असं आवाहन कृषी विभागानं केलं आहे. अकोला जिल्ह्यात एप्रिल ते जून या कालावधीत युरिया खत आवंट 14,122 मेट्रिक टन असून आतापर्यंत 12,672 मेट्रिक टन युरिया खताचा पुरवठा झाला आहे. नर्मदा बायोकेम या कंपनीची 1,300 मेट्रिक टन युरिया खताची रेक जिल्ह्यात दाखल झाली असून त्याचंही वाटप सुरू झाल्याचं कृषी विकास अधिकारी डॉ तुषार जाधव यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं.
2: पुढील आठवड्यात गुरुवार दिनांक 17 जून 2026 पर्यंत आयपीएल कंपनीची 1,200 मेट्रिक टन व चंबल कंपनीची 900 मेट्रिक टन असे एकूण 2,100 मेट्रिक टन युरिया खत आपल्या जिल्ह्यात उपलब्ध होणार आहे. आज रोजी जिल्ह्यात 4,862 मेट्रिक टन या मोठ्या प्रमाणात

0: या खताचा साठा उपलब्ध आहे. सर्व शेतकऱ्यांना त्याचे वाट सुरळीतपणे सुरू आहे. मुबलक प्रमाण खत उपलब्ध असून भविष्यातही खत निरंतरपणे आपल्याला उपलब्ध होणार असल्याने शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवा बळी न पडता प्रश्नात सहकार्य करावे. तसेच गदी आणि जास्ती खत खरेदी करणे टाळावे.
1: अमेरिकेच्या 3 भारतीयांचा मृत्यू झाल्यानंतरही केंद्र सरकारनं अमेरिकेचा निषेध केला नाही असा आरोप करत लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. पंतप्रधानांनी अमेरिका निषेध करून देशाच्या गौरवाला बाधा आल्याचं त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान अमेरिका हल्ल्यात भारतीय मृत्यू झाल्यानंतर अमेरिकेनं होर्मुझ समुद्रधूमधून इराणशी संबंधित कोणत्याही प्रकारची वाहतूक खपवून घेतली जाणार असल्याचं भारताला कळवलं आहे.
2: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावर ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर इंडिया रेडिओ यांच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राइब करा.
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. शेतकरी कर्जमाफीच्या जाचक अटींविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं आज जळगाव जामोद तालुक्यातील खंडवी इथं आंदोलन केलं. पक्षाचे युवा नेते रोहित पवार यांनी पंढरपुरात 12 जून पासून बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केलं आहे. त्याला पाठिंबा म्हणून असे आंदोलन करण्यात आलं. जिल्हाध्यक्ष प्रसेनजीत पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुसलेल्या या आंदोलनामुळे बुलडाणा जळगाव जामोद मार्गावरील वाहतूक काळ ठप्प झाली होती. 2019 कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना वगळण्याच्या जीआरच्या अटी रद्द करण्याची मागणी यावेळी आंदोलकांनी केली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वतीनं विदर्भातील पद्मश्री पुरस्कार प्राप्त व्यक्तींचा नागरी सत्कार केला जाणार आहे. सिव्हिल लाईन्स परिसरातील वसराव देशपांडे सभागृहात रविवार दिनांक 28 जून रोजी नागरी सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सत्कार मूर्तींमध्ये शंकर बाबा आपळकर, डॉ चंद्रशेखर मेश्राम, डॉ रवींद्र कोळे, डॉ सीता कोल्हे, डॉ विलास डांगरे, डॉ परशुराम खुणे, सत्यनारायण नुवाल आणि जनार्दनपंत बुके यांचा समावेश आहे. कुलगुरू डॉ अनिल क्षीरसागर या अध्यक्षतेखाली नुकतीच नियोजन बैठक पार पडली. या बैठकीत नागरी सत्कार कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत चर्चा करण्यात आली. वाशिम जिल्ह्यात झंझोरी इथं गोमुखेश्वर संस्थानजवळ अडाण नदीच्या पात्रात 2 शाळकरी मुलांचा मृत्यू झाला. तर वाशिम जिल्ह्यात काल 3 वेगवेगळ्या घटनांमध्ये 6 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये मानोरा तालुक्यातील फुलुंबरी धरणात पुसटा एका 18 वर्षीय तरुणाचा बुड मृत्यू झाला. तर वैद्यकीय प्रवेश निश्चित झालेल्या 22 वर्षीय विद्यार्थ्याने आपल्या वडिलांसमोर दुपारी अडाण धरणात उडी घेतली. तिसऱ्या घटनेत उशिरा मालव तालुक्यात तिवळी इथल्या बकाल परिवारातील ती पत्नी लहान मुलगा आणि मुलगी यांचे मृतदेह शेतात आढळून आले. हवामान. भंडारा जिल्ह्यात आज दुपारच्या सुमारास कडकडाटासह पावसानं जोरदार हजेरी लावली असून नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन आपत्ती व्यवस्थापन विभागानं केलं आहे. नागपुरात देखील आज दुपारपासून ढग दाटून आले आहेत. येत्या काही तासात बुलडाणा आणि गडचिरोली वगळता सर्व जिल्ह्यांमध्ये विजेच्या कडकडाटासह वादळाची शक्यता प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवली आहे. दरम्यान उद्या बुलडाणा, अकोला आणि वाशिम वगळता इतर सर्व जिल्ह्यात वाऱ्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र अमरावती, वर्धा आणि यवतमाळ इथं उष्णतेची लाट देखील कायम राहणार असल्याचा अंदाज आहे. इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या महिलांच्या T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज अटात बर्मिंगहॅम इथं भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सामन्याला सुरुवात होईल. स्पर्धेतला हा भारताचा सामीचा सामना आहे. अ गटात भारत आणि पाकिस्तानसोबत ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, नेदरलँड आणि दक्षिण आफ्रिका संघांचा समावेश आहे. अमरावती महापालिकेच्या बांधकाम विभागानं केलेल्या सर्वेक्षणात शहरातील 76 इमारती धोकादायक स्थिती असल्याचा आढळून आला आहे. त्यामध्ये धोकादायक C1 प्रवर्गातील 26 तर धोकादायक दुरुस्तीयोग्य C2A प्रवर्गातील 50 इमारतींचा समावेश आहे. महापालिकेनं या इमारती तातडीनं रिकाम्या करून आवश्यक ती कारवाई करण्याबाबत संबंधित मालक आणि भोगवटदारांना नोटीस बजावल्या आहेत. अनेक ठिकाणी इमारत मालक आणि भाडेकरूंमधील वाद न्यायालयात लंबित असल्यामुळे नोटीसांना अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्यानं प्रशासनानं स्पष्ट केलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. नागरिकांनी पुढाकार घेऊन रक्तदान करण्याचं केंद्रीय आरोग्यमंत्री JP नड्डा यांचं आवाहन. 100व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात 28-31 जानेवारी 2023 दरम्यान आयोजन. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वतीनं विदर्भातील पद्मश्री पुरस्कार प्राप्त व्यक्तींचा नागरी सत्कार करण्यात येणार आणि महिलांच्या T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तानच्या सामना. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई राजेश शहाते प्रांतिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि फ्रान्स अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याकडून संयुक्तपणे भारत इव्हेंट्स या कार्यक्रमाचं उद्घाटन. सोलापूर जिल्ह्यात म्हसड पंढर मार्गावर पिकअप गाडी विहिरीत पडून झालेल्या अपघातात 8 जणांचा मृत्यू. गेल्या 2 आठवड्यात परदेश गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून 62,853 कोटी रुपयांहून गुंतवणूक काढून घेतली. 100वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुण्यात 28 ते 31 जानेवारी 2027 दरम्यान होणार. आणि मुलांच्या T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत थोड्याच वेळात भारत आणि पाकिस्तान आमने सामने. नवोन्मेष तंत्रज्ञान आणि देशाच्या युवा शक्ती

0: आकांक्षा देशाच्या भविष्याला आकार देत असून त्यामुळे देशात परिवर्तन घडून येत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी आज संयुक्तपणे फ्रान्समधल्या निस इथं आयोजित भारत इनोव्हेशन या कार्यक्रमाचं उद्घाटन केलं, त्यावेळी ते बोलत होते. सद्यस्थित देशात 2 लाखांपेक्षा जास्त स्टार्टअप आहेत. आज भारत मानवतेसाठी तंत्रज्ञान या मूल्यानुसार नवोन्मेषाच्या मानवकेंद्रित स्वरूपात प्रोत्साहन देत आहे, असं म्हणाले. आज देशात युवा स्टार्टअपच्या माध्यमातून विविध क्षेत्रांमधल्या जागतिक आव्हानांवरच्या उपाययोजना विकसित करत असल्याचं त्यांनी सांगितलं.
1: यहाँ कोई एआई से गांव का जीवन बदलने के लिए काम कर रहा है, कोई किसानों की मदद के लिए सैटेलाइट टेक्नोलॉजी का इस्तेमाल कर रहा है, और कुछ स्टार्टअप डिफेंस और सिक्योरिटी के क्षेत्र में नई तकनीकें विकसित कर रहे हैं.
0: भारत इनोव्हेशन हा उपक्रम भारताची प्रतिभा आणि युरोपीय भांडवल यांच्यामधला एक युवा म्हणून उदयाला असल्याचं त्यांनी सांगितलं. या उपक्रमाच्या माध्यमातून युवा नवोन्मेषकारांना जागतिक कौशल्यांसोबत जोडून घेण्याच्या नवीन संधी निर्माण होत असल्याचं ते म्हणाले. फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांनीही या कार्यक्रमाला संबोधित केलं. आज भारत नवोन्मेषाचं जागतिक केंद्र म्हणून उदयाला असल्याचं म्हणत त्यांनी भारताचं कौतुक केलं. आज भारत नवोन्मेषी उपक्रम राबवत आहे का, त्यापेक्षा कोणता देश भारतासोबत नवोन्मेषी उपक्रमात भाग घेणार हा खरा प्रश्न आहे, असं ते म्हणाले. चांद्रयान मोहीम ही तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताच्या उत्कृष्टतेचं उदाहरण आहे, असं ते म्हणाले. इंडिया इनोव्हेट्स या उपक्रमांतर्गत देशातील 120 पेक्षा जास्त स्टार्टअप आणि जगभरातील आघाडीचे गुंतवणूकदार तंत्रज्ञान क्षेत्रात दिग्गज प्रमुख शैक्षणिक संस्था एकत्र आहेत. या कार्यक्रमाला परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ जयशंकर, वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, मुख्य वैज्ञानिक सल्लागार अजय करसूद, इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती आणि उद्योग क्षेत्रातले अनेक आघाडीची व्यक्तिमत्व उपस्थित होते. सोलापूर जिल्ह्यातल्या असवड पंढरपूर मार्गावर तांदुळवाडी गावाजवळ पिकअप गाडी विहिरीत पडून झालेल्या अपघातात 8 भाविकांचा मृत्यू झाला. हे सजण पंढरपूर तालुक्यातल्या रांजगावचे रहिवासी असून ते असवड इथं सिद्धनाथाच्या दर्शनासाठी गेले होते. परतीच्या प्रवासात हा अपघात झाला. राज्यातल्या अपूर पर्जन्यमानाच्या पार्श्वभूमीवर तसंच धरणातल्या उपलब्ध पाणीसाठ्याचा विचार करता 31 ऑगस्ट 2026 पर्यंत नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुनिश्चित करायला सर्वोच्च प्राधान्य द्यायचे निर्देश जलसंधारण मंत्री राधाकृष्ण के पाटील यांनी दिले आहेत. बेकायदेशीरने केल्या जाणाऱ्या पाणीवरही तातडीनं कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी विविध अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. सिंचन भवनामध्ये विखे पाटील यांच्या उपस्थितीत कृष्णा आणि गोदावरी लाभक्षेत्राच्या अंतर्गत येणाऱ्या धरणामधला पाणीसाठा, आगामी पावसाची परिस्थिती या सर्वात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. सध्या परिस्थितीत राज्यातल्या धरणातला एकूण उपयुक्त साठा 357.5 MMSCM म्हणजे 25% इतकाच असून तो गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी असल्याचं आढळून आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने काँग्रेसऐवजी भाजपा प्रणित रालोआमध्ये सहभागी व्हावं असं केंद्रीय मंत्री आणि रिपाई प्रमुख रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वाच्या पक्षाच्या काँग्रेसमध्ये होणार संभाव्य विलीनीकरणाच्या अटकळीच्या पार्श्वभूमीवर आठवले यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. काँग्रेस पक्ष आता दुबळ झाला असल्याचं ते म्हणाले. अमेरिकेच्या 3 भारतीय खलाशांच्या मृत्यूनंतरही प्रधानमंत्र्यांनी मौन बाळगलं असून त्यामुळे देशाच्या सार्वभौमत्वाला आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या प्रतिबिंबाला बाधा आली असल्याची टीका काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केली आहे. सध्या देशहिताबरोबर दररोज तडजोड होत असल्याचंही त्यांनी समाज माध्यमावरील आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून येत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एक स्वागत. वाढता भूराजनैतिक तणाव आणि रुपयाची होणारी घसरण या पार्श्वभूमीवर परदेशी भांडवली गुंतवणूकदारांनी जूनच्या पहिल्या पंधरवड्यात भारतीय शेअर बाजारातून 62,853 कोटी रुपयांहून अधिक रक्कम काढून घेतली आहे. SDL अर्थात नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडनं दिलेल्या आकडेवारीनुसार चालू वर्षात परदेशी भांडवली गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर

बाजारातून आतापर्यंत 2,87,000 कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली आहे. 2025 मध्ये 1,66,000 रुपयांची निर्गुंतवणूक केली होती, त्यापेक्षा ही रक्कम जास्त आहे. 100वा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुण्यात 28 ते 31 जानेवारी 2027 या कालावधीत होणार असल्याचं अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष योगेश सोन यांनी जाहीर केलं आहे. ते आज पुणे इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रांगणात हे संमेलन होणार आहे. या संमेलनाची नावे याआधी संमेलन झाल्या राज्यातल्या 48 ठिकाणी 99 साहित्यिक उपक्रम आयोजित करून होणार आहे. हे उपक्रम 15 ऑगस्ट ते 15 जानेवारी दरम्यान होणार आहेत. महामंडळाची बैठक आज पुण्यात झाली, त्यात हा निर्णय झाल्याचं सोमनी सांगितलं. यावेळी मसापच्या कार्यवाह डॉक्टर स्वामी महामंडळ कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर, उपाध्यक्ष पुरुषोत्तम अपरे, डॉक्टर रामचंद्र काळे उपस्थित होते. लातावसा मार्गावर बुधा गावाजवळ मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला तर 17 जण जखमी झाले आहेत. पावसा इथून लातूरकडे जाणाऱ्या क्रुझर वाहना पाठीमागून भरधाव कारणं जोरदार धडक दिलं, हा अपघात दिला. अपघातील बहुतांश जण उमगा तालुक्यातले आहे. जखमीवर लातूरल्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय इथं उपचार सुरू आहेत. वाशिम जिल्ह्यातल्या झंझरी इथल्या दोघा आतेमामे भावंडांचा आळंद नदीत पडून मृत्यू झाला. हे दोघे जण गोमुखेश्वर संस्थेजवळ नदीपात्रात उतरताना खोल पाण्यात उतरले गेले. स्थानिकांनी बाहेर काढ बेशुद्ध अवस्थेत असलेल्या दोघ भावांना कारण इथल्या उपजिल्हा रुग्णालयात नेलं, मात्र उपचारापूर्वीच त्यांचे प्राणज्योत घालवल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं. इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या महिलांच्या T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज अ गट बर्मिंगहॅम इथं भारत आणि पाकिस्तान यांच्या सामन्याला थोड्याच वेळ सुरुवात आहे. स्पर्धेतला भारताचा सलामीचा सामना आहे. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला आहे. रायगडल्या JSW बंदरावर 45 मीटर उंचीवरून खाली पडून एका कामगाराचा काल संध्याकाळी मृत्यू झाला. सुपार पालेश्वर सिंग असं या कामगाराचं नाव आहे. हवामान. येत्या 2 दिवसात कोकण आदि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता असून मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे. राज्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट, सोसाट्यांच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, फ्रान्स अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याकडून संयुक्तपणे भारत इनोव्हेशन कार्यक्रमाचं उद्घाटन. सोलापूर जिल्ह्यात म्हसू पंढरपूर मार्गावर पिकअप आणि विहिरीत पडून झालेल्या अपघातात 8 जणांचा मृत्यू. गेल्या 2 आठवड्यात परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून 62,853 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक काढून घेतली. 100वा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुण्यात 28 ते 1 जानेवारी 2027 दरम्यान होणार. आणि महिला T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत थोड्याच वेळात भारत आणि पाकिस्तान आमने सामने. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र असलं. पुन्हा भेटू रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: काम कर रहा है, कोई किसानों की मदद के लिए सैटेलाइट टेक्नोलॉजी का इस्तेमाल कर रहा है और कुछ स्टार्टअप डिफेंस और सिक्योरिटी के क्षेत्र में नई तरीके विकसित कर रहे हैं।
1: भारत इनोवेट्स हा उपक्रम भारताची प्रतिभा युरोपीय भांडवल यांच्यामधला एक दुवा म्हणून उदयाला आला असल्याचंही त्यांनी सांगितलं। या उपक्रमाच्या माध्यमातून युवा नवोन्मेषकांना जागतिक कौशल्यांसोबत जोडण्याच्या नवी संधी निर्माण होत असल्याचं ते म्हणाले। फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉनही या कार्यक्रमाला संबोधित आज भारत नवोन्मेषाचं जागतिक केंद्र म्हणून उदयाला असल्याचं म्हणत त्यांनी भारताचं कौतुक केलं। आज भारत नवोन्मेषी उपक्रम राबवत आहे का यापेक्षा कोणता देश भारतासोबत नवोन्मेषी उपक्रमात भाग घेणार हा खरा प्रश्न आहे असं ते म्हणाले। चांद्रयान मोहिम तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातल्या भारताच्या उत्कृष्टतेचं उदाहरण आहे असं ते म्हणाले। इंडिया इनोव्हेट्स उपक्रमातर्गत देशातील 120 पेक्षा जास्त स्टार्टअप्स आणि जगभरातील आघाडीचे गुंतवणूकदार तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज तसंच प्रमुख शैक्षणिक संस्था एकत्र आल्या आहेत। या कार्यक्रमाला परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर, वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, मुख्य वैज्ञानिक सल्लागार अजय कुमार सूत, इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती आणि उद्योग क्षेत्रातले अनेक मान्यवर उपस्थित होते। अमेरिका आणि इस्रायल यांच्याशी असलेला तणाव कमी करायच्या उद्देशानं प्रस्तावित असलेल्या सामंजस्य कराबाबत अद्याप अंतिम निर्णय झाला नाही असं इराण म्हटलं आहे। आणि प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार या प्रस्तावित कराचं राजकीय, कायदेशीर आणि तांत्रिक स्तरावर परीक्षण अद्याप सुरू आहे। दरम्यान कतारचं एक शिष्टमंडळ तेहरान इथं दाखल असून ते इराणी अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहे, तसंच इराण आणि अमेरिका यांच्यातला राजनैतिक संवाद सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार आहे। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प लवकरच एका करारावर सहमती व्हायची आशा व्यक्त केली होती, त्या पार्श्वभूमीवर या घडामोडींना वेग आहे, मात्र इराणी अधिकाऱ्यांनी साफ भूमिका कायम ठेवली आहे। दरम्यान प्रस्तावित कराराच्या विरोधात मशाल इथं निदर्शन झाल्याचंही वृत्त आहे। लेबनॉनच्या काही भागावर हल्ला केल्याचा दावा इस्रायलच्या लष्करानं केला आहे। इराणच्या पाठिंब्याच्या हिजबुल्ला या सैनिकी गटाच्या काही इमारतींवर हा हल्ला करण्यात आला। लेबनॉनची राजधानी बेरूतच्या काही भागात गुर दिसल्याचं इस्रायलच्या प्रधानमंत्री कार्यालयानं म्हटलं आहे। इस्रायलच्या उत्तरेकडील भागावर हिजबुल्लानं केल्या हल्ल्याला प्रतिकार करण्यासाठी हे हल्ले करण्यात आल्याचं प्रधानमंत्री नेतन्याहू यांच्या कार्यालयानं म्हटलं आहे। ओमानच्या समुद्रात असलेल्या भारतीय मालवाहक जहाजावर 14 कर्मचाऱ्यांना वाचवण्यात आल्याची माहिती ओमानमधल्या भारतीय दूतावासानं दिली आहे। ओमानच्या समुद्र किनाऱ्यावर EV-39 जहाज इंजिन बंद पडल्यामुळे अडकलं होतं। या जहाजावरचे सर्व कर्मचारी सुखरूप असून या सर्व कर्मचाऱ्यांना मुंबई पाठवण्यात येत आहे। अमेरिकेच्या हल्ल्यात 3 भारत खलाशांच्या मृत्यूनंतरही प्रधानमंत्री मौन बाळगलं असून त्यामुळे देशाच्या सार्वभौमाला आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या प्रतिमेला बाळ असल्याची टीका काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे केली आहे। सध्या देशहिताबरोबर दररोज तडजोड होत असल्याचं त्यांनी समाज माध्यमावरील आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रातलं पुन्हा एकदा स्वागत। 100वा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुण्यात 28 ते 31 जानेवारी 2027 या कालावधीत होणार असल्याचं अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष योगेश सोहनी यांनी जाहीर केलं आहे। ते आज पुणे इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रांगणात हे संमेलन होणार आहे। या संमेलनाची नांदी आधी संमेलन झालेल्या राज्यातल्या 48 ठिकाणी 99 साहित्यिक उपक्रम आयोजित करून होणार आहे। हे उपक्रम 15 ऑगस्ट ते 15 जानेवारी दरम्यान होणार आहेत। महामंडळाची बैठक आज पुण्यात झाली, त्यात हा निर्णय झाल्याचं सोमण यांनी सांगितलं। यावेळी मनपाच्या कार्यवाह डॉक्टर स्वाती महाळंग, कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर, उपाध्यक्ष पुरुषोत्तम स्प्रे, डॉक्टर रामचंद्र काळू हे उपस्थित होते। सोलापूर जिल्ह्यातल्या माळशी तालुक्यात म्हसवड पंढरपूर मार्गावर तांदूळवाडीजवळ आज पिकअप गाडी विहिरीत कोसळल्यानं 14 भाविक आले। हे सर्वजण रांजणी इथले असून सिद्धनाथाच्या दर्शनानंतर परत निघाल्याचा हा अपघात झाला। घटनेची माहिती मिळताच पोलीस, महल प्रशासन आणि ग्रामस्थांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरू केलं। 8 जणांचे मृतदेह बाहेर काढले असून 2 जण वाचले असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे। जखमींना उपचारासाठी पंढरपूर पाठवलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या

दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून मृतांच्या कुटुंबांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या महिलांच्या T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज अ गटात बर्मिंगहॅम इथं भारत आणि पाकिस्तान यांचा सामना सुरू आहे. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला आहे. भारताची सुरुवात खराब झाली. सामन्यातल्या 5व्या चेंडूवर शेफालीवर 6 धावांवर बाद झाली. च्या जागी आलेली जेमा रॉड्रिग्ज फक्त 1 धाव करून तंबूत परतली. या स्पर्धेत झालेल्या आधीच्या सामन्यात बांगलादेशनं नेदरलँडवर 6 गडी आणि 5 चेंडू राखून जय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना नेदरलँडनं 8 गडी गमावून 139 धाव केल्या. बांगलादेशानं 4 गडीच्या मोबदल्यात 141 धाव करत सामना जिंकला. तृणमूल काँग्रेसच्या खासदार काकी घोष दस्तीदार यांनी त्यांच्यासोबत आणखी 2 खासदार असल्याचा दावा केला आहे. नवी दिल्लीला रवाना होण्यापूर्वी त्या कोलकाता विमानतळावर वार्ताहरांशी बोलत होत्या. आपला 22 खासदारांचा गट उद्या लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेणार असून स्वतंत्र संसदीय गट म्हणून मान्यता देण्याची मागणी बिर्ला यांच्याकडे करणार आहे असं त्यांनी सांगितलं. आपल्यासोबत 2/3 खासदार असल्याचा दावा काकुल घोष दस्तीदार यांनी केला आहे. दरम्यान तृणमूल काँग्रेस नेते अभिषेक बॅनर्जी यांनीही लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहिलं आहे. पक्षाच्या कुठल्याही कथित गटाला स्वतंत्र गट म्हणून मान्यता देऊ नये अशी विनंती त्यांनी केली आहे. सदनात केवळ पक्षनियुक्त नेता आणि मुख्य प्रतोद्याद्वारे प्रतिनिधित्व करणारा एकच राजकीय पक्ष मानावा असं त्यांनी म्हटलं आहे. तृणमूल काँग्रेसचे खासदार केती आझाद आणि सारिका घोष यांनी लोकसभा अध्यक्षांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. बंडखोर खासदारांचं वर्ण संविधानाला धरून असल्याची टीका दोन्ही नेत्यांनी वार्ताहरांशी बोलताना केली. वाढता भूराजनैतिक तणाव आणि रुपयाची होणारी घसरण या पार्श्वभूमीवर परदेशी भांडवली गुंतवणूकदारांनी जूनच्या 15 भारतीय शेअर दरातून 62,853 कोटी रुपयांहून अधिक रक्कम काढून घेतली आहे. NSDL अर्थात नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडनं दिलेल्या आकडेवारीनुसार चालू वर्षात परदेशी भांडवली गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून आतापर्यंत 2,87,000 कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली आहे. 2025 1,66,000 रुपयांची निर्गुंतवणूक झाली होती त्यापेक्षा ही रक्कम जास्त आहे. ठळक बातमी पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याकडून संयुक्तपणे भारत इन्व्हेस्ट या कार्यक्रमाचं उद्घाटन. अमेरिका इस्रायल आणि इराण यांच्यात संघर्ष थांबवण्याच्या कराबाबत संदिग्धता कायम. 100वा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुणे 28 ते 31 जानेवारी 2027 होणार. सोलापूर जिल्ह्यात म्हसवड पंढर मार्गावर पिकअप गाडी हिरीत पडून झालेल्या अपघातात 14 बुडाले. मुलांच्या T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारत पाकिस्तान सामना सुरू. प्रथम फलंदाजी करताना भारताची खराब सुरुवात. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्र बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: रमेश गोखले। अब दीजिए इज्जत जयंत त्रिकर को।
1: आज के फनकार।

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 58 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 11:10 आणि 15 सेकंद झाली आहेत. अस्मिता वाहिनी सायंकाळी दुसऱ्या सभेचं प्रसारण आता समाप्त होते. अस्मिता वाहिनीच्या प्रातःकालीन सभेत पुन्हा आली भेट होईल उद्या पहाटे ठीक 5:50. दरम्यान एआयआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीचं प्रसारण रात्रभर सुरू असेल. अस्मिता वाहिनीच्या प्रातःकालीन पहिल्या सभेत पुन्हा आपली भेट उद्या पहाटे ठीक 5:50. तोपर्यंत निरोप घेऊया. शुभरात्री. जय हिंद.